रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.
1: नमस्कार, मैं हूँ मधिशन आचल और आप सुन रहे हैं रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार. माझे नाव प्राचार्य डॉक्टर सतीश चंद्र गणपतराव सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, सकाळच्या या सुंदर किरणांनी भरलेल्या क्षणात तुमच्या सोबत मी आरजे कोमल आहे। आणि मंडळी, आज आहे 1 जुलै, नव्या महिन्याची पहिली सकाळ। नव्या आशा, नवे संकल्प आणि नव्या संधी घेऊन आलेली ही ताजी सकाळ आहे। आयुष्य हे प्रत्येक दिवशी एक नवी सुरुवात असतं। कालचं ओझं बाजूला ठेवून आज आपण सत खेळ सकारात्मक ऊर्जेनं भरून जाऊयात। छोटी छोटी आनंदाची कारण शोधूया, एकमेकांना प्रेम देऊया आणि आजचा दिवस खरोखर खास बनवूया। रेडिओ नगरच्या नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल तुमच्या सकाळला गोड करायला, तुमच्या मनाला हलकं करायला आणि तुमच्या दिवसाला एक नवी उमेद द्यायला तयार आहे बरं का। चला तर मग आज आपण एकत्र हसूया, गाऊया, बोलूया आणि जीवनाचा प्रत्येक क्षण साजरा करूया आणि ऐकूयात खूप सारी गाणी। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता वेळ झाली आहे दिनविशेष ऐकण्याची. आज आहे राष्ट्रीय डॉक्टर दिन, चार्टर्ड अकाउंट्स डे, GST दिवस, तसंच मंडळी आज इंटरनॅशनल जोक डे देखील आहे. त्यामुळे जोक ऐकला की आपण हस, आणि हसणं हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे तुम्ही सगळे जाणूनच आहात. त्यामुळे हसत राहा आणि हसवत राहा. तसंच मंडळी आज आहे कृषी दिन, आणि मंडळी आजच्याच दिवशी 1874 मध्ये पहिले व्यावसायिक टाईपरायटर विक्री सुरू झाली. 1881 मध्ये जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला. 1903 मध्ये पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत सुरू झाली. 1909 मध्ये कर्नल विल्यम कर्झन वायली यांची क्रांतिकारक मदनलाल धिंगराने गोळ्या घालून हत्या केली. 1921 मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. 1933 मध्ये नाट्य मन्वंतर नाटकाची शाळा अंधांसाठी प्रथम रंगली. 1931 मध्ये युनायटेड एअरलाइन्स सुरू झाली. 1934 मध्ये मानवी शरीराचं पहिलं छायाचित्र काढण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आलं. 1947 मध्ये फिलिपिन हवाई दलाची स्थापना झाली. 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा. 1955 अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. 1960 मध्ये खंडा आणि बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले. 1962 मध्ये सोमालिया आणि घाना स्वतंत्र देश झाले. 1963 मध्ये US पत्रव्यवहारात पिन कोड वापरण्यास सुरुवात झाली. 1966 मध्ये कॅनडातील पहिले रंगीत टेलिव्हिजन प्रसारण टोरंटो इथं सुरू झालं. 1997 मध्ये भारताच्या कुंजराणी देवीनं सर्वोत्तम वेट लिफ्टरच्या यादीत स्थान मिळवलं. 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली. 2007 मध्ये इंग्लंडमध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घालण्यात आली. 2015 मध्ये डिजिटल इंडिया प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 2017 मध्ये वस्तू आणि सेवा कर GST हा अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण सुधारणा म्हणून भारतात लागू करण्यात आला. तर 2020 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशननं मंगळाच्या सर्वात जवळचा आणि सर्वात मोठा चंद्र असलेल्या फोबोसचं छायाचित्र घेतलं. तर मंडळी हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मन गटलो खंडाच मन गटलो खंडाच स्पर्श तुझा परिसाचा मन गटलो खंडाच।

0: मधी मधी वाजविन शिट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी। मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून, देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते बरे, अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयांचे. याचा अर्थ असा, या जगात आपली कुणी स्तुती करो वा निंदा करो, मला त्याचं काही सुखदुःख वाटत नाही, कारण निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टींपासून मी निराळा आहे. पूर्वसंचितानुसार या देहाला सुखदुःख प्राप्त होतात, ते देह भोग मी निमूटपणे भोगतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी विठ्ठल रूपा असल्यामुळं माझे देह भोग मी विठ्ठलालाच अर्पण करीत आहे. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

प्रभूया आगबेंड बाजा, बरातीच्या घोड्यावरती राणी संग राजा, हनी मून करायला जीव माझा रंगला गंगला मंगला ग

0: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, आज तुम्हाला एक विनोद सांगते बरं. दोन मित्र असतात आणि ते कॉलवर बोलत असतात. पहिला म्हणतो, हॅलो भाई काय करतोस? दुसरा म्हणतो, मस्त रे एकदम, काय म्हणतोस? पहिला म्हणतो, अरे एक काम होतं. दुसरा म्हणतो, हा खर मग, थोड्या वेळानं निवांत बोलू, असा तो म्हणून फोन कट करतो. मस्त हा जोक आहे ना. आणि मंडळी, तुम्ही म्हणत असाल आज कोमलनं सकाळी सकाळी विनोद का सांगितलं, तर आज आहे, मी जसं मग अशी म्हटले, आज आहे आंतरराष्ट्रीय विनोद दिवस. आंतरराष्ट्रीय विनोद दिवस हा फक्त आपण किती मजेदार आहोत हे प्रत्येकाला सिद्ध करण्याचा दिवस नाहीये, तर आपण स्वतःसोबत लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि हसू सामायिक करण्यासाठी काय प्रयत्न करतो आणि आपण हसतो का हे महत्वाचं ओळखण्यासाठीचा हा दिवस आहे. तुम्ही जर जोक्स शेअर करायला प्राधान्य देत असाल किंवा तुम्हाला ते ऐकायला आवडत असतील, हा दिवस तुमच्यासाठीच आहे. हा दिवस एक हसत हसत आणि मजा करण्याचा आहे आणि अशा दिवसाचा भाग सगळ्यांनाच व्हायला आवडेल, मला देखील व्हायला आवडेल. आणि जर तुमच्याकडे देखील असे काही विनोद असतील तर माझ्यापर्यंत पोहोचवा. हसणं खूप महत्वाचं आहे, हसण्यानं आरोग्य चांगलं राहतं. जे आपल्यापर्यंत येणारे आजार आहेत ना, त्या हसण्यामुळे दूर देखील होतात. त्यामुळे हसत राहा, हसवत राहा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 1 जुलै 2026. आज आहे आशिष येणारे यांचा हॅपी वाला बर्थडे. आशिषला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि त्याच्या मित्रमंडळीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे आशिष, नेहमी खुश राहा आणि सगळ्यांना असाच आनंदी ठेवत राहा. तुझे सगळे स्वप्न पूर्ण होत आणि तुझ्या मित्रांनी तुझ्यासाठी एक खास संदेश दिलेला आहे बर का. तर ते म्हणत आहेत की तू ना खूप मूर्ख आहेस, कारण की तू नेहमी आमची थट्टा करतोस, मस्करी करतोस आणि आम्हाला कुठेही त्रास देतोस. पण असंही ते म्हणालेत की आमचं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, तू जर कधी नसशील तर आम्हाला अजिबात करमत नाही. जरी पण आम्ही तुझ्यावर चिडत असू, आम्ही तुला थोडा वेळ रागवत असू, पण तुझी आमच्या मनात खूप मोठी जागा आहे. त्यामुळे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठा हो, नेहमी आमच्यासोबत राहा. आणि तुझ्या मित्रांनी तुझ्यासाठी हे गाणं देखील डेडिकेट केलेलं आहे, तर ऐकूयात हे गाणं. म्हणजे तुम्ही देखील कुठेही

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचे अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, जीवन हे एक मोठं समुद्र आहे बरं का। कधी कधी लाटा येतात, कधी वादळं येतात, पण ज्या नाविकाला आपल्या ध्येयाची आणि स्वप्नांची दिशा माहीत असते तो कधीही हार मानत नाही। आज आपण सर्वजण नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी उभे आहोत। कालचं अपयश, कालची चिंता, कालचे रडगाणे सगळं सोडून द्या आणि आजचं दिवस हा नव्या सुरुवातीचा आहे, त्यामुळे नवीन सुरुवात करा। प्रत्येक सूर्योदय, प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो। अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश येण्याची हमी असते, त्यामुळे आपलं मन हलकं ठेवा, हृदय प्रेमानं भरून ठेवा आणि प्रत्येक छोट्या कामात पूर्ण मन लावा। डॉक्टर असो, शेतकरी असो, शिक्षक असो किंवा गृहिणी असो, आपण जे काही करतोय ते प्रेमानं आणि पूर्ण समर्पणानं केलं की सगळं चांगलं होतं, कारण छोट्या छोट्या सकारात्मक कृती एकत्र होऊन मोठे चमत्कार घडवतात। चला तर मग आज आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि सगळ्यांचा दिवस खूप छान जाईल अशी अपेक्षा करूया। त्यासाठी स्वतः पॉझिटिव्ह राहणं महत्त्वाचं आहे। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता। अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, अल निनोमुळे जगभरात उष्णतेची लाट आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊनही पाणी टंचाईची जी स्थिती आहे ना, ती निर्माण होण्याची चिन्ह आहेत. आपल्या जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी घटली आहे. धरणातील पाणी साठा हा आकडेवारीनुसार किती घनफूट आहे हे मी तुम्हाला सांगते. भंडारदरा 5,877 मागील वर्षी होता, तर आता तो 2,414 आहे. मुळा मागील वर्षी 12,073 होता, तर आता 6,480 आहे. निळवंडे 3,750, आता 1,555. आढळा 922, आता 364. मांड ओहळ 31,750, तर आता 27.13. घाट शीळ मागच्या वर्षी काहीच नव्हतं, तर आता 70 आहे. सीना जे आहेत मागच्या वर्षी 2,400, तर आता

0: 64 खैरी 172.44 तर आत्ता 91.85 विसापूर 826 तर आत्ता 122.57 तर अशी आत्ता सध्या आपल्या अहिल्यानगरमधील धरणांमधील पाणी साठ्याची दशलक्ष घनफूट आकडेवारी मी सांगितलेली आहे. त्यामुळे आता जर पाणी आलं तर ते पाणी अडवणं जिरवणं खूप महत्वाचं आहे, त्यामुळे याकडे लक्ष द्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल तुमच्या समोर हजर आहे छान अशा गप्पा मारायला. सकाळचे 8:26 झालेले आहेत आणि खूप साऱ्या गप्पा आपण मारल्यात आणि खूप साऱ्या गप्पा अजून मारायच्या राहिल्यात बरं का. आणि खूप मजा येते जेव्हा आपण

गप्पा मारतो. जेव्हा सोबत गाणी असतात, जेव्हा सोबत तुमचं प्रेम असतं आणि जेव्हा सोबत चहा असतो, खरं म्हणजे प्रेम हे माणसाला खूप काही शिकवतं. आणि तुमचं प्रेम मला तर एवढं काही शिकवतं की असं वाटतं तुम्हाला सोडून जावंच नाही, कंटिन्यू तुमच्याशी गप्पा मारत. पण काय असतं ना, आपल्याला वेळेअभावी थांबता येत नाही. आणि खूप वेळ मी जर गप्पा मारलं तुम्ही म्हणाल आता बोर झालोय आम्ही तुझा, त्यामुळे आपण येत राहतो रोज रोज. आणि ती क्युरियोसिटी तशीच असते. म्हणणं ही खरं म्हणजे आता सध्या आपण पाहिलं तर आपल्याकडे पेपर फुटी हे प्रकरण जास्तच वाढत चाललंय बरं का. म्हणजे नीट नंतर TET चा पेपर फुटला हे नेमकं चाललंय काय असं वाटत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी ना संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे. आणि विधान परिषदेमध्ये नियम 260 नुसार उपस्थित केलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या विषयावर शेलार यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितलंय की राज्य शासनानं 5 मे 2020 रोजी घेतलेल्या निर्णयानंतर विविध विभागांतील मोठ्या प्रमाणावरील जे पदं आहेत MPSC कडे वर्ग करण्यात आली आहेत. आणि पूर्वी MPSC मार्फत दरवर्षी सुमारे 7 ते 7.5 म्हणजे 7,500 पदांची भरती होत होती. आता ही संख्या वाढून दरवर्षी अंदाजे 50 ते 60 हजार पदांपर्यंत जाणार असल्यानं भरती प्रक्रिया जास्त वेगवान आणि कार्यक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतंय. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच कालावधीत होत असल्यानं परीक्षा केंद्राची उपलब्धता मोठं आव्हान आहे. आणि त्याच मुळात वाढलेल्या पदसंख्येच्या पार्श्वभूमीवर CBT पद्धती अधिक उपयुक्त असल्याचं मंत्री शेलार यांनी स्पष्ट केलंय. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. तर मंडळी अशा प्रकारे आता जी MPSC ची परीक्षा आहे जी सगळ्यात महत्वाची आहे, MPSC साठी अनेक लोक तयारी करतात, अनेक कॅन्डिडेट असतात, त्यांची ही परीक्षा संगणक आधारित संगणकावर घेतली जाणार आहे असं मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय किंवा यांनी सांगितलेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुमच्यासाठी प्ले करतीये हमाल दे धमाल या चित्रपटातलं हे छानसं गाणं.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:43 झालेत. ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. यासंदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा, फिनटेक, डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता यानिमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 AI डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14 घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे, असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा पहाटे 4 या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल, डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 कमी करून 8.5 करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण पुरुष, हयवदन आणि वाडा चिरबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाइड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 सामना सुरू होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, सकाळचे 9 वाजलेत आणि मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत। आणि मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे आपल्या महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक यशकथा, एक जीवनकथा, एक यशोगाथा ऐकण्याची। तर आजची यशोगाथा आहे ग्रुप कॅप्टन सुधीर निंभोरकर यांची। चला तर ऐकूयात ही कथा। ही यशोगाथा 2016 साली लिहिली आहे। त्यानंतर निंभोरकर साहेबांशी संपर्क न राहिल्यानं यशोगाथा अपडेट करता आली नाही याची त्यांनी माहिती दिली आहे। त्यांचा संपर्क क्रमांक कुणाकडून मिळू शकल्यास आम्ही आपलं मनपूर्वक आभारी राहू। वर्धा जिल्ह्यातील वडाळा गावातील एक शेतकरी कुटुंबातील 3 मुलांपैकी एक जण सेना दलात, दुसरा वायू दलात, तर तिसरा नौदलात निवडला जाऊन देशाच्या रक्षणासाठी शिर तळहातावर घेऊन लढण्यासाठी सज्ज राहतात ही केवळ निंभोरकर कुटुंबियांसाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब। या तिघांमधील श्री सुधीर निंभोरकर यांची अत्यंत प्रेरणादायी यशकथा आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। श्री सुधीर रामरावजी निंभोरकर हे सध्या भारतीय वायुसेनेत ग्रुप कॅप्टन म्हणून नवी दिल्ली इथं कार्यरत। वायुसेनेत त्यांची जवळपास 27 वर्ष सेवा झाली। या काळात त्यांनी पंजाब, उत्तर प्रदेश, मेघालय, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली आहे। या सेवेमुळे त्यांचं भारत भ्रमण सुरू होतं। अर्थात श्री निंभोरकर यांचा वायुसेनेतील प्रवेशानंतरचा प्रवास जरी सुखकर राहिला तरी मुळात वायुसेनेत निवड होईपर्यंतचा प्रवास तेवढाच खडतर आणि आव्हानात्मक होता। श्री निंभोरकर यांचे वडील वर्धा जिल्ह्यातील वडाळा या गावी शेती करायचे पण त्यांना म्हणायचे महत्व पटले होते पण त्यांना शिक्षणाचे महत्व पटलं होतं म्हणून ते स्वतः 9वीपर्यंत शिकलेले असूनही त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचं ठरवलं। त्यानुसार त्यांनी थोरले चिरंजीव राजेंद्र, मधले चिरंजीव सुधीर आणि तिसरे चिरंजीव विलास यांना शिक्षणासाठी खूप प्रोत्साहन दिलं। यामुळे या तिघांच्याही जीवनाला नवं वळण मिळालं। श्री सुधीर निंभोरकर यांचं 7वीपर्यंतचं शिक्षण वडाळ्यात मराठी माध्यममध्ये झालं। पुढे 10वीपर्यंत शिक्षण जवळच्या आष्टी गावी झालं। त्यानंतर अमरावती इथं 12वीपर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनियरची पदवी प्रथम श्रेणीत मिळवली। लष्करी सेवेचे आणि विशेषतः वायुसेवेचं आकर्षण असल्यामुळं त्यांनी वायुसेनेतच जाण्याचं ठरवलं पण पहिल्या प्रयत्नात ते अपयशी झाले। अपयशाचं त्यांनी विश्लेषण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण इंग्रजी आणि सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आहेत। या परिश्रमाचं फळ मिळून 1990 साली त्यांची भारतीय वायुसेनेत निवड झाली। पुढे पायलट ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट, स्काउट लीडर, विंग कमांडर आदी पदोन्नत्या त्यांना मिळाल्या। आता ते म्हणजे ज्या काही हे पुस्तक लिहिलं त्या काळी ते ग्रुप कॅप्टन या पदावर कार्यरत होते। वायुसेनेत मनासारखं काम करायला मिळत होतं, तसंच पदोन्नत्याही मिळत होत्या। पण उच्च शिक्षण घेण्याची इच्छाही श्री निंभोरकर यांना व्यस्त बसून देत नव्हती म्हणून त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले। वायुसेनेतर्फे दरवर्षी सेवेतील सर्व इंजिनियर्सची परीक्षा घेऊन 3-4 जण उच्च शिक्षणासाठी निवडले जातात। त्या परीक्षेचा कठोर अभ्यास श्री निंभोरकर यांनी केला आणि 1998 या साली त्यांची IIT मुंबई इथं MTech साठी निवड झाली। 2000 साली त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे वायुसेनेच्या बँगलोर येथील प्रशिक्षण केंद्रात जिथं ते सेवेच्या प्रारंभी प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले होते तिथंच त्यांना इतर प्रशिक्षणार्थींना शिक्षण किंवा प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली। ही बाब श्री निंभोरकर यांच्यासाठी फार अभिमानाची आहे। पुढे नवी दिल्ली इथं वायुसेनेतील अन्य संवेदनशील आणि महत्वाच्या वायुसेना अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचीही संधी त्यांना मिळाली. अभ्यासवृत्ती आणि अथक परिश्रम करण्याच्या वृत्तीमुळे त्यांची वायुसेनेच्या एअरक्राफ्ट सिस्टीम अँड टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट या एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. वायुसेनेत या अभ्यासक्रमासाठी निवड होणं ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब समजली जाते. विशेष म्हणजे फ्लाईट टेस्ट इंजिनियरच्या अभ्यासक्रमासाठी निवड होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पत्नीचा गौरव करण्याची पद्धत वायुसेनेत आहे. त्यानुसार त्यांची पत्नी निष्ठा यांचाही वायुसेनेत सत्कार झाला. श्री निंभोरकर वडिलांच्या प्रागतिक दृष्टिकोनाविषयी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतात. त्यामुळेच त्यांचे थोरले बंधू राजेंद्र NDA साठी निवडले गेले आणि ते भारतीय सेना दलात दाखल झाले. पुढे ते लेफ्टनंट जनरल या उच्च पदावरून निवृत्त झाले तर धाकटे बंधू

वाचन वाढवलं पाहिजे, इंग्रजी ज्ञान वाढवलं पाहिजे आणि साहसी जीवनाची आवड निर्माण केली पाहिजे असं श्री निंभोरकर म्हणतात. मंडई अतिशय सुंदर ही ग्रुप कॅप्टन सुधीर निंभोरकर यांची यशकथा आहे, ज्यांनी आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि करण्याची एक जिद्द जी त्यांच्यात होती, शिक्षणाची जिद्द जी त्यांच्यात होती, ती आपल्यातही यायला हवी असं वाटतं. आत्ताच आपण महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक यशोगाथा ऐकलेली आहे. ती यशकथा किंवा ती यशोगाथा ग्रुप कॅप्टन सुधीर निंभोरकर यांची होती. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 34 80. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आपली तर मजा आहे बाबा, म्हणजे आत्ता छान छान मराठी गाणी ऐकली ज्यामध्ये रेट्रो होती, नवी होती, नाट्यगीतं होती, तर भरपूर काही काही गीतं होती. आणि आता ऐकतोय रेट्रो छान गाणी. रेट्रो गाणी म्हटलं की मी तर प्रेमातच पडते, त्यामुळे हा वर्ण मला खूप जास्त आवडतो. मंडळी, आता आपल्या शोमध्ये वेळ झाली आहे काल म्हणजे 30 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी ऐकण्याची. तर मंडळी, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी जुलैचा तिसरा आठवडा महत्वाचा मानला जातो असून काही नव्या चेहऱ्यांची नावं चर्चेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेट्रोल डिझेल विक्री करणाऱ्या कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांना इंधनाचे दर तातडीनं कमी करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. बीड जिल्ह्यातील टाकळी गावातील विलास घुले हत्या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात घुसमळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. केडगाव परिसरातील तलवार आणि लोखंडी कोयता बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तलवार आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय. तर मंडळी, हे होते काल म्हणजे 30 जून 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. या ब्रेकमध्ये मी तुमच्यासाठी प्ले करती आहे हीर रांझा या चित्रपटातलं हे छानसं गाणं, जे मला तर प्रचंड आवडतं. ऐकून झाल्यावर तुम्हीही सांगा तुम्हाला आवडतं की नाही.

0: नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळचे 9:27 झालेत. आणि मंडळी, मराठी रंगभूमीला आधुनिक दृष्टी, जागतिक दर्जाची रंगभाषा आणि अभिनयाची नवी शिस्त देणाऱ्या ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं वयाच्या 92 वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनानं मराठी रंगभूमीतील एका युगाचा अंत झाला आहे. कलाकार, दिग्दर्शक आणि रसिकांच्या मनात बाई म्हणून आदर ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य कलाकार घडवलेत आणि मराठी नाटकाला नवी दिशा दिली आहे. खरं म्हणजे मंडळी, अनेक व्यक्ती जे असतात ते निघून जातात, पण त्यांचं काम, त्यांच्या आठवणी, त्यांचं कर्तृत्व हे मागं राहतं. आणि असंच या विजया मेहता आहेत. विजया मेहता यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. सकाळचे 9:49 झालेले आहेत. आणि मंडळी, विश्वस्त बदल आणि प्रशासन नियुक्तीच्या गडबडीतनं एक वर्षापासून बंद असलेल्या शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्टचं भोजनालय आजपासून, म्हणजेच 1 जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे बरं का. इथं येणाऱ्या भाविकांना 50 रुपयांत प्रसाद भोजनाचं ताट मिळणार आहे. याच नूतनीकरणाचं काम, टेंडर प्रक्रिया आणि स्वयंपाकगृह व इतर सर्व सुविधांची स्वच्छता पूर्तता ही कामं पूर्ण झाली आहेत. येथील विश्वस्त मंडळ बरखास्त केल्यानंतर विभागीय आयुक्त आणि देवस्थानचे प्रशासक डॉक्टर प्रवीण गोडा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी हे काम पूर्ण केले. प्रसाद भोजनालय पोळी, भाजी, भात, वरण हे एक गोड पदार्थ हे सगळं मिळणार आहे. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर जंगम बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचे अंतरंग हा शो सुरू आहे आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्यासोबत। मंडई नुकताच 13 जानेवारी 2026 रोजी रेडिओ नगर 90.4 FM 15वा वर्धापन दिन आपण साजरा केलाय आणि याच निमित्त स्नेहालय रेडिओ नगर 90.4 FM या 15व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील श्री चंद्रमोहन हंगेकर यांनी पाठवलेली सुश्राव्य भेट ऐकूयात।

0: आले रेडिओ नगर 90.4 FM 15व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील श्री चंद्रमोहन हंगेकर यांनी पाठवलेली सुश्राव्य भेट ऐकलीत. अतिशय सुंदर हे गाणं होतं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, आपल्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच पाऊल टाका. अहिल्यानगर महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 11 सर्जेपुरा आणि महानगरपालिका प्राथमिक शाळा गांधीनगर येथे प्रवेश सुरू आहेत. मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, पौष्टिक मध्यान्ह भोजन, सुशिक्षित व अनुभवी शिक्षक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सुरक्षित आनंददायी वातावरण. स्नेहालयाच्या स्नेहज्ञानदीप प्रकल्पातून अतिरिक्त मार्गदर्शन, वाचन लेखन विकास आणि व्यक्तिमत्व विकासाची संधी सुद्धा उपलब्ध आहे. आजचा प्रवेश आणि उद्याचं उज्ज्वल भविष्य, तर मग विचार काय करताय? आजच आपल्या जवळच्या महानगरपालिका शाळेला भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची हमी. प्रवेशासाठी जवळच्या महानगरपालिका शाळेमध्ये ताबड

0: पादू।
1: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 1 जुलै, आज आहे चार्टर्ड अकाउंट्स डे, सीए डे आज आहे. आणि मी याचबद्दल आज बोलणार आहे बरं का, कारण खरं म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट जे असतात ते खूप महत्वाचं काम करत असतात. आणि 1 जुलै 1949 रोजी भारत सरकारनं चार्टर्ड अकाउंट ऍक्ट 1949 पारित केला आणि द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाची स्थापना झाली. हा दिवस आय सी ए आयचा फाउंडेशन डे म्हणून देखील साजरा केला जातो. आय

0: सी ए आय ही जगातील दुसरी सर्वात मोठी अकाउंटिंग संस्था आहे. स्वातंत्र्यानंतर आर्थिक व्यवस्थेची गरज ओळखून हा कायदा आणला गेला आणि यापूर्वी अकाउंटिंग प्रोफेशन रेग्युलेटेड होती आणि सी ए म्हणजे पहिले सी ए हे जी पी कपाडिया हे होते आणि पहिली महिला सी ए या आर शिवा भोगम या होत्या, ज्यांचं 1933 त्या होत्या. आणि मंडळी चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे फक्त खातेबुक तपासणारे नाहीत तर ते अर्थव्यवस्थेचे डॉक्टर असतात हो. आणि त्यांचं ऑडिटिंग अँड ॲशुरन्स हे काम असतं. कंपन्यांच्या खात्यांची तपासणी ते करतात, पारदर्शकता त्यामध्ये ठेवतात, टॅक्सेशन म्हणजे जी एस टी इन्कम टॅक्स कर नियोजन ते करत असतात, तसंच ते फायनान्शियल ॲडवायझर देखील असतात. बरं का, व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी साठी ते नेहमीच सल्ला देत असतात. कॉर्पोरेट गव्हर्नन्स देखील त्यांना आपण म्हणू शकतो आणि नेशन बिल्डिंग हे देखील काम ते करतात. सरकारला धोरणं आखण्यात ते मदत करतात, अर्थव्यवस्था मजबूत करतात. तसंच सी ए जे आहे ते त्यांच्याशिवाय व्यवसाय, सरकार, गुंतवणूकदार कोणाला देखील विश्वास ठेवता येत नाही. ते फक्त सी ए वर विश्वास ठेवतात आणि त्यांचं काम जे असतं जर एखाद्या सी एनं पाहिलं तर ते योग्य आहे असं ठरवलं जातं. सी ए परीक्षा ही ना भारतातील सगळ्यात कठीण परीक्षांपैकी एक आहे. पासिंग टक्केवारी खूप कमी असते तरीही लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात. भारतीय सी ए जगभरात मागणी आहे आणि अमेरिका, युके, दुबई, सिंगापूर इथंही चांगलं करिअर आहे. आता टेक्नॉलॉजी प्लस सी ए आय, डाटा अनालिटिक्स तसंच ब्लॉक चेन असेल हे सगळं वापरून सी ए जे आहे ते भविष्यात अजून महत्वाचे होणार आहेत आणि आय सी ए आय न ए आय टूल्स सुद्धा लॉन्च केलेले आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे हे सी ए असतात आणि सी ए आपल्यासाठी किंवा सगळ्या व्यवसायांसाठी सगळ्या फायनान्शियल गोष्टी मॅनेज करण्यासाठी महत्वाचे असतात. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07.

गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 10:22 झालेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे 1 जुलै. आज जसा सीए दिवस आहे ना, तसं आज जीएसटी डे देखील आहे. 9 वर्षांपूर्वी भारतानं कराच्या क्षेत्रात नवी क्रांती केली. मी आणि मंडई आणि त्याचबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. आज या दिवशी जीएसटीच्या यशस्वी प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एकच कर जो उत्पादन आणि सेवा दोन्हीवर लागू होतो. यानं राज्य आणि केंद्राचं टॅक्स एकत्र केले जातात. परिणाम जो आहे तो व्यापार जलद, अर्थव्यवस्था मजबूत यामुळे होत असते. आणि गेल्या वर्षी जीएसटीनं 22 लाख कोटी एवढ्या रुपयांची कमाई केली. हे पैसे रस्ते, शाळा, हॉस्पिटलसाठी वापरले जातात. आणि मंडळी, तुम्ही देखील जीएसटी भरताना तेच देश घडवतं. हो, आपण सगळे जीएसटी भरत असतो. वेगवेगळ्या वस्तूंवर जीएसटी लावलेला असतो. मित्रांनो, जीएसटी हे केवळ टॅक्स नाही तर एक भारत श्रेष्ठ भारताचं प्रतीक आहे. आणि खरं म्हणजे चला आपण सर्वजण जागरूक नागरिक म्हणून जीएसटीचं पालन करूया आणि देशाला मजबूत बनवूया. तर मंडळी, तुमच्या प्रक्रिया 90-11-23-90 वर सांगा. तर जीएसटी इज अ ट्रिब्यूट टू दी मॅच्युरिटी ऑफ इंडियाज डेमोक्रेसी, असं प्रणब मुखर्जी यांनी म्हटलेलं आहे. तसंच पीएम मोदी म्हणतात की ग्रेट स्टेप टुवर्ड्स ट्रान्सपरन्सी धिस इज अ जीएसटी. हो, हे प्रधानमंत्री आत्ताचे आपले आहेत, नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं वाक्य आहे. तर मंडळी, 1 जुलै 2017 रोजी ना मध्यरात्री राष्ट्रपतींनी जीएसटी लॉन्च केलं आणि हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा टॅक्स रिफॉर्म मानला जातो. यापूर्वी देशात अनेक प्रकारचे टॅक्स होते, जसं की VAT, एक्सरसाइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स अँड ट्रॉय असे. यामुळे व्यापार करणं किचकट होत होतं. एक देश एक बाजार एक कर ही जीएसटीची मुख्य थीम. यानं भारताच्या आर्थिकदृष्ट्या मदत केली आहे. आणि मित्रांनो, 9 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतानं कर प्रणालीत क्रांती घडवली आणि जीएसटी आलं आणि जुन्या जंजाळातून आपला भारत मुक्त झाला. तर याचे अनेक मुख्य फायदे आहेत, जसं की कॅस्केडिंग इफेक्ट संपला. जसं की आता करारावर कर भरावा लागत नाही, उत्पादन स्वस्त झालंय, व्यापार सोपा झालाय, टॅक्स चोरी कमी झाली आहे, आर्थिक वाढ होतीये, रेकॉर्ड्स जे आहेत म्हणजे रेकॉर्ड कमाई केली जातीये. तर अशा प्रकारे अनेक फायदे आता जीएसटीमुळे होत आहेत. जीएसटीनं व्यापाऱ्यांना वन नेशन वन टॅक्स दिलाय. आता माल विकताना किंवा खरेदी करताना गणित सोपं झालेलं आहे, त्यामुळे जीएसटी ही महत्वाची आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: खिन्न. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 10:34 झालं आणि नगरचे अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आपल्याकडे ना शेती हा प्रमुख उद्योग आहे बरं का. महाराष्ट्रात अनेक शेतकरी आहेत आणि आपण आपला भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि त्यातली त्यात महाराष्ट्रात देखील शेतीची खूप मोठी परंपरा आहे आणि प्रत्येक जण हा शेतकरी असतो. म्हणजे आत्ता जरी मी म्हणत असेल आमच्याकडे शेती नाही, पण आपण जर आपल्या पूर्वीच्या काळात गेलो, आपल्या आजी आजोबा पंजोबा त्यांच्या काळात कोण सगळे शेतकरी होते, सगळ्यांकडे पूर्वी शेती होती, असा आपला देश आहे, असं आपलं राज्य आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, आजचा दिवस जो आहे ना तो कृषी दिन म्हणजेच महाराष्ट्र कृषी दिन म्हणून ओळखला जातो. आज 1 जुलै आहे आणि हा दिवस वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. ते महाराष्ट्राचे दीर्घकाळ मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना आपण ओळखतो. त्यांनी कृषी विद्यापीठ स्थापन केली, सिंचन सुविधा वाढवल्या, आधुनिक शेती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलं आणि कृषी सप्ताह म्हणजे 1 ते 7 जुलै या दरम्यान कृषी सप्ताह देखील साजरा केला जातो. यात शेतकरी सन्मान, कृषी प्रदर्शनं, जागरूकता कार्यक्रम, बीजवाटप, शेतीविषयक चर्चासत्र आयोजित केली जातात आणि शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांचं योगदान स्मरण, शाश्वत शेती प्रोत्साहन आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार असा हा आजच्या दिवसाचा उद्देश आहे. खरं म्हणजे मंडळी महाराष्ट्रात शेती मुख्यतः मान्सूनवर अवलंबून आहे बरं का, आणि शेतकरी अजूनही अनेक आव्हानांना तोंड देतात, जसं की अनियमित पाऊस आणि हवामान बदल जे सध्या आता आपण खूप मोठ्या प्रमाणात फेस करतो आहोत. कर्ज बाजारी असेल, शेतकऱ्यांवर मोठं कर्ज असतं, त्यामुळे देखील शेतकऱ्यांना अनेक समस्या येतात, अनेक प्रॉब्लेम्स येतात आणि बहुतेक शेतकरी छोट्या जमिनीवर अवलंबून असतात. उत्पन्न हे जे आहे ते अस्थिर असतं, बाजारभाव चढ उतार दिसते, पाणी टंचाई ही देखील खूप मोठी समस्या आता सध्या शेतकऱ्यांकडे आहे. आणि मंडळी खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींवर मात करत शेतकरी राजा हा पुढे जात असतो, पीक घेत असतो आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी पोटाचं नियोजन तो करत असतो. तर अशा तर मंडई अनसिजनल रेन म्हणजेच ज्याला आपण दुष्काळी पाऊस म्हणतो, त्यामुळे देखील नुकसान शेतकऱ्यांचं होतं आणि अशा शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावरती या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 166 कोटी पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे बरं का. तसंच मुख्यमंत्री बळीराजा योजना असेल किंवा फसल विमा असेल, जल संरक्षण असेल, डॉटर रेजिस्टंट बियाणं, डॉट रजिस्टर बियाणं किंवा मग वेगवेगळे धोरणं असतात, वेगवेगळ्या योजना असतात शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ह्या देखील शेतकऱ्यांसाठी मदत करतात आणि काही भागात जल संरक्षण प्रकल्पामुळे देखील शेती सुधारली जाते. म्हणजे आहेत अनेक गोष्टी देखील शेतकऱ्यांसाठी केल्या जातात आणि शेतकरी देखील स्वतः याच्यावर मात करत असतो. शेतकऱ्यांनी मेहनतीनं काम करतच असतात आणि पण हवामान, कर्ज आणि बाजार यामुळे अडचण येते. सरकार प्रयत्न करत असतं पण दीर्घकालीन उपाय खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं या काळात, कारण शेतकरी प्रत्येक वेळी शेतकरी राबतो, कष्ट करतो आणि अचानक जर खूप पाऊस आला तर त्याचं सगळं बियाणं, शेती, पीक वाहून जातं आणि मग त्याच्या पदरात काहीच पडत नाही. असं म्हणजे त्यांचे खूप पैसे यासाठी खर्च झालेले असतात, पण जेव्हा ते म्हणतो ना आपण की फळाची अपेक्षा आपण करत नाही, कष्ट करत राहतो, तसं शेतकऱ्यांचं असतं की ते फळाची अपेक्षा करत नाहीत पण तरीही खूप मेहनत घ्यावी लागते आणि सगळं पीक शेवटी पाण्यात जातं, पाण्याखाली जातं, त्याचा खूप मोठा धक्का शेतकऱ्यांना भेटतो आहे. खरं म्हणजे त्यांचा आपण सन्मान करायला पाहिजे, कारण एवढ्या खाच खजगे खात, एवढ्या अडचणींवर मात करत शेतकरी आपल्यासाठी कष्ट करत असतो. त्यामुळे खरंच सल्यूट आहे या शेतकऱ्यांना आणि सगळ्या शेतकऱ्यांना आज कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचं 10:56 झालेत आणि म्हणजे 1 जुलैपासून म्हणजे आजपासूनच LPG सिलेंडरच्या दरांमध्ये महत्वाचा बदल करण्यात येणार आला असून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. दिल्ली सोबतच विविध शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडर 183.50 रुपये स्वस्त झाला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे LPG सिलेंडर आता स्वस्त झालाय आणि सगळ्यांचा जो आनंद आहे तो गगनात मावेन असं झालं. कारण मध्यंतरी इतके भाव वाढत होते व्यावसायिक सिलेंडरचे की असं वाटत होतं व्यवसाय बंद करावे की काय. पण आता त्या व्यावसायिकांना दिलासा मिळालेला आहे कारण आता सिलेंडरमध्ये कपात करण्यात आलेली आहे, थोडं स्वस्त झालेला आहे. त्यामुळे सगळ्यांना अभिनंदन, कारण कोणतीही गोष्ट स्वस्त झाली की सगळ्यांना दिलासा मिळतो एक, आणि दिलासा मिळाला की माणूस चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि म्हणजे आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आर्ज ऋतू येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. आणि उद्या सकाळी 7 वाजता नगरचं अंतरंगामध्ये मी पुन्हा येणार आहे तुमची लाडकी मैत्रीण. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा. टाटा, बाय बाय.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी आज आहे 1 जुलै म्हणजेच आपल्या मातीचा आपल्या घाम गाळणाऱ्या बळीराजाचा दिवस। आज आहे महाराष्ट्र कृषी दिन। महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडवून आणणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण दिवस साजरा करतो। आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेती आणि शेतकऱ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते। पण सखींनो, जेव्हा आपण शेतकरी हा शब्द ऐकतो तेव्हा डोळ्यांसमोर फक्त पुरुष शेतकरीच येतो, हो की नाही? पण आज मला आवर्जून सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रातील शेतीचा खरा कणा आपल्या महिला शेतकरी आहेत। उन्हातानामध्ये शेतात राबणं, पेरणी करणं, लावणी करणं आणि कापणीनंतर धान्याची साठवणूक करणं या सगळ्यांमध्ये 70% जास्त वाटा महिलांचा असतो। बरं का, पुरुष शहरामध्ये कामाला गेला तरी सुद्धा ही ग्रामीण भागातली ती आपली शेती जिवंत ठेवत असते। आजच्या दिवशी शेतामध्ये घाम गाळून देशाचं पोट भरणाऱ्या त्या प्रत्येक शेतकरी माऊलीला, माझ्या सखीला आणि त्याचसोबत सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा मनापासून सलाम। चला तर मग आज कृषी दिनाच्या निमित्तानं आपल्या ताटामध्ये येणाऱ्या प्रत्येक घासासाठी त्या शेतकरी कुटुंबाचं आभार मानूयात आणि याच पॉझिटिव्ह विचारासोबत भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या। कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज 1 जुलैला आपण आणखी एक देव माणसाचा दिवस साजरा करत असतो आणि तो म्हणजे नॅशनल डॉक्टर्स डे. भारताचे ख्यातनाम डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आणि सखीनो, वैद्यकीय क्षेत्राचा इतिहास जेव्हा आपण पाहतो ना, तर तेव्हा अभिमानानं आपली छाती फुलून येते. कारण भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून अमेरिकेमध्ये जाऊन वैद्यकीय पदवी घेतली. त्यांनी भारतीय महिलांसाठी वैद्यकीय क्षेत्राची दारे खुली केली. आज स्त्रीरोग तज्ञांपासून ते अगदी देशातील मोठ्या सर्जन आणि रिसर्च करणाऱ्या शास्त्रज्ञांपर्यंत महिला डॉक्टर्स आघाडीवर आहेत. कोरोना काळात सुद्धा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता अहोरात्र सेवा देणाऱ्या नर्स आणि महिला डॉक्टर्सचे ऋण आपण कधीच विसरू शकत नाही. आज डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आपल्या फॅमिली डॉक्टरला सुद्धा एक थँक्यूचा मेसेज नक्की करा. आणि मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही. दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, 1 जुलै हा जसा मातीचा आणि आरोग्याचा दिवस आहे ना, तसाच तो देशाच्या आर्थिक घडीचा सुद्धा दिवस आहे. आज आहे नॅशनल CA डे. 1 जुलै 1949 रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया म्हणजेच ICAI ची स्थापना झाली होती आणि म्हणूनच हा दिवस सनदी लेखापालांचा गौरव करण्यासाठीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पूर्वापार एकच समज असा होता की पैशांचा हिशोब, टॅक्स आणि कठीण आकडेमोड म्हणजे फक्त पुरुषांचं काम. पण माझ्या सखींनी हा समज कधीच मोडीत काढलाय. घरचं बजेट हुशारीनं सांभाळणारी स्त्री जेव्हा एक CA बनते ना, तेव्हा ती मोठ्या कंपन्यांचे करोडोंचे ऑडिट आणि देशाची आर्थिक घडी सुद्धा अगदी लिलया सांभाळते बर का. आज देशामध्ये हजारो महिला यशस्वी CA म्हणून कॉर्पोरेट जगतायत आणि आपला दबदबा निर्माण करून आहेत आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोलाचा वाटा सुद्धा उचलत आहेत. त्यामुळे तुमच्या परिचयामध्ये जर कोणी महिला CA असेल, त्याचसोबत आपले जे मित्रमंडळी सुद्धा जे CA असतील, तर त्यांचा आज नक्कीच गौरव करा, त्यांना थँक्यू म्हणा, त्यांना शुभेच्छा द्या आणि अशाच पॉझिटिव्ह गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज 1 जुलैला भारतामध्ये अजून एक मोठी ऐतिहासिक घटना घडली होती बरं का. आज GST दिन सुद्धा आहे. 1 जुलै 2017 रोजी भारतामध्ये एक देश एक कर म्हणजेच 1 Nation 1 Tax ही संकल्पना आणत वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST लागू करण्यात आला होता. सखींनो, हा टॅक्स बदल आपल्या देशासाठी खूप मोठा होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा भारतामध्ये GST अंमलबजावणी झाली होती आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली GST काउन्सिलने अनेक महत्वाचे निर्णय घेतले, त्या देशाच्या अर्थमंत्री एक महिला आहेत, श्रीमती निर्मला सीतारामन. त्यांच्या या कौशल्याचा प्रत्येक भारतीय महिलेला अभिमान वाटला पाहिजे. याशिवाय GST सोप्या नियमांमुळे आज घरोघरी लहान मोठे गृहोद्योग करणाऱ्या, स्टार्टअप सुरू करणाऱ्या महिलांना सुद्धा आपला व्यवसाय अधिकृतपणे मोठा करण्याची आणि देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याची मोठी संधी मिळाली आहे. आर्थिक साक्षरता ही प्रत्येक महिलेसाठी गरजेची आहेच, हेच यातून अधोरेखित होतं. चला तर मग याच पॉझिटिव्ह विचारासोबत ऐकूयात एक सुंदर असं गाणं, कारण आता वेळ झाली एका म्युझिकल ब्रेकची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मंडळी, आज आपण 21व्या शतकात जगतोय. महिला अंतराळामध्ये जात आहेत, कॉर्पोरेट कंपन्या चालवत आहेत, अगदी देशाच्या संरक्षणामध्ये सुद्धा पुढे आहेत. पण आजसुद्धा आपल्या समाजामध्ये एक विदारक वास्तव पाहायला मिळतं आणि ते म्हणजे गर्भातच मुलींची होणारी हत्या. या मागची मुख्य कारण काय माहितीये? तर आजही अनेकांना वाटतं की वंशाचा दिवा मुलगाच असतो. हुंड्याची भीती, मुलीच्या लग्नाचा खर्च आणि तिची सुरक्षितता या काळजांमुळे सुद्धा अनेक कुटुंब मुलगी नकोशी करतात. पण सखीनो, कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणं हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. यासाठी कडक शिक्षेची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. पण फक्त कायद्याने हा प्रश्न सुटणार नाहीये, तर आपली मानसिकता बदलायला हवी आहे. मुलगा आणि मुलगी हा भेद जेव्हा आपल्या मनातून संपेल ना, तर तेव्हाच हा प्रश्न सुद्धा कायमचा मिटेल. आज गरज आहे मुलींना सुरक्षित वातावरण देण्याची आणि त्यांना शिक्षणाच्या समान संधी देण्याची. अशाच टॉपिकसह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे। मंडळी, आयडल हेल्पिंग हँड्सच्या संस्थापिका तसंच आपल्या स्नेहालयाशी खूप पूर्वीपासून जोडल्या गेलेल्या निर्मला केदारी या आज आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी भरपूर अशा चर्चा करत आहोत। तर सर्वप्रथम तुमचं आपल्या रेडिओ नगरमध्ये खूप खूप स्वागत। मॅडम, तुमचं सुरुवातीचं आयुष्य कसं होतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: माझ्या बालपणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं आठवत नाहीये, परंतु माझं सर्व जे शिक्षण जे आहे पाचवीपासून तर दहावीपर्यंत हे संतरेजा हायस्कूल हरेगाव या ठिकाणी बोर्डिंगमध्ये झालेलं आहे। आणि बोर्डिंगमध्ये माझं शिक्षण झाल्यानंतर माझं कॉलेजचं जे शिक्षण आहे ते अहमदनगर कॉलेज या ठिकाणी झालेलं आहे। आणि अहमदनगर कॉलेजमध्ये मी 12वीपर्यंत शिक्षण केलं आणि 12वीच्या नंतर मग मी नर्सिंग हे फील्ड निवडलं।
1: त्यासोबत तुम्ही नर्सिंगचं ट्रेनिंग घेतलं, नर्सिंग मध्ये तुम्हाला इंटरेस्ट होता, पण त्यानंतर तुम्ही साल्वेशन आर्मी स्कूल मध्ये ऍज अ शिक्षिका म्हणून सुद्धा काम पाहिलं, मग तिथे तुम्ही कशा वळालात?
2: हो, आता तिथे वळण्याचं कारण म्हणजे थोडस माझा म्हणजे मी माझे आई वडील जे होते ते थोडेसे थकलेले होते आणि कुटुंबामधले माझे इतर जे भाऊ बहिणी जे होत्या त्या प्रत्येकाचं लग्न झालेलं होतं आणि घरामध्ये सगळ्यात मीच एकटी छोटी होते। आणि छोटी असल्यामुळे काय झालं की मी वाशिम या ठिकाणी जनरल नर्सिंग कोर्स करण्यासाठी गेलेली होते। एका वर्षामध्ये एक अॅन्युअल लीव असते एक महिन्याची, तर त्या सुट्टीसाठी मी नगरला आले। नगरला आल्यानंतर मग असं झालं की आई आजारी, वडील आजारी आणि एक महिन्यानंतर मला जायचं होतं, एक सुट्टी माझी संपल्यानंतर मला जायचं होतं। परंतु माझ्या कुटुंबामधले माझे इतर बहीण भाऊंड मला बोलले तुझं लग्न झालेलं नाहीये आणि आता तू एकच वर्ष झालेलं आहे की तू तिथे गेलेली आहे, आई वडिलांना बघायला कुणीच नाहीये। शेवटी मला असं झालं की मला ते नर्सिंग सोडून द्यावं लागलं। मला म्हणजे त्याच्याबद्दल मला इतकं वाईट वाटलं की बापरे, आता इतकं माझी इतकी आवड होती त्या नर्सिंगच्या याच्यामध्ये आणि मला ते मधूनच सोडून द्यावे लागतं। आणि मग त्याच्यामधून काय झालं की मी ते सोडून दिलं आणि नंतर आई वडिलांची सेवा करायला लागली। आणि आई वडिलांची सेवा करता करता असंच सेंट मोनिकाचे एक फॉर्म निघाली डीएड साठी, तर ते मी भरले आणि मला त्या ठिकाणी त्या ट्रेनिंगसाठी मला ऍडमिशन मिळालं आणि माझं फार छान झालं। मला आनंद वाटला की या ठिकाणी मला आई वडिलांना पण पाहता येणार आणि मला एक दुसरा कोर्स देखील या ठिकाणी करता येणार। आणि मग त्या माध्यमातून माझं डीएडचं शिक्षण त्या ठिकाणी सेंट मोनिका डीएड कॉलेजमध्ये या ठिकाणी चालू झालं।
1: अच्छा, आणि आई वडिलांची तर तुम्ही सेवा केलीच, पण तुमचं व्यक्तिगत आयुष्य

0: फार खडतर होतं असं मी जाणून आहे, असं मगाशी तुमच्याशी चर्चा करण्यामध्ये आपलं आलंच आहे. तर मग तुम्ही लग्न न करण्याचा सुद्धा निर्णय घेतला, हा तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा होता. कारण कसं आहे की प्रत्येक व्यक्तीला एका साथीची गरज असते, पण तुम्ही मग लग्न न करण्याच्या डिसिजनवरती ठाम का राहिलात, काय कारण होतं?
1: माझं म्हणजे मला आता प्रत्येक व्यक्ती अशी असते, प्रत्येकीला वाटतं की आपलं कुटुंब असावं, आपला संसार असावं. पण मला मुळातच फार सामाजिक कार्याची खूप पहिल्यापासूनच आवड होती. कारण मी हारेगाव सारख्या सिस्टर फादरच्या शाळेमध्ये शिकले आणि त्या ठिकाणी माझ्यावरती त्या सिस्टर फादरची जे काही प्रेमळ स्वभाव आहे, समाजाबद्दल असलेली आस्था, समाजावर कशा पद्धतीने प्रेम करावे, एखाद्या अडचणीमध्ये असणाऱ्या लोकांना कशी मदत करावी, हे सारे जे संस्कार आहे ते मला सर्व माझ्या शाळेमध्येच माझ्यावर गिरवले गेले. आणि मग त्याच्यानंतर मी ज्या वेळेला इथे आले, आई वडिलांची अशी परिस्थिती पाहिली, त्यावेळेला मला काय झाले की मी माझ्या आई वडिलांची सेवा करायला लागले. वडील माझे डायबिटीस पेशंट होते, आईच्या पायाला जळवात होता, तिचा व्यवस्थित चालू शकत नव्हती. आई वडिलांकडे लक्ष देऊन म्हणजे माझं प्रशिक्षण पण पूर्ण केलं. सेवेची जी सुरुवात आहे मी ती माझ्या घरामधूनच केली. आणि घरामधून केल्यानंतर या ठिकाणी मला असं जाणवायला लागलं की बाहेर ज्या वेळेला मी जायचे त्यावेळेला मला खूप लोक अडचणीत असलेले दिसायचे. त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही गड्या, मला ना सामाजिक कार्यामध्येच मला जास्त इंटरेस्ट वाटायला लागला.
0: अच्छा. आणि मग तुम्ही स्नेहालयाच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच आपल्याशी जोडलेले आहात तुम्ही, मग तिथे इथे आल्यानंतर तुमचा कार्यप्रवास कसा सुरू झाला?
1: मी ज्या वेळेला माझं नुकतंच ट्रेनिंग संपलं, बीएडचं ट्रेनिंग संपलं आणि मला नेमका जॉब जो आहे तर तो गांधी मैदानमध्ये नूतन कन्या प्रशाला त्या शाळेमध्ये मला जॉब लागला. त्या शाळेमध्ये मला जॉब लागल्यानंतर मी त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी नोकरी करू लागले. पण मला हे माहिती नव्हतं की त्या ठिकाणी स्नेहालय संस्था आहे म्हणून. तर मी माझ्या नेहमीप्रमाणे मला त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये ज्या वेळेला मी पहिल्या वेळेला लागले त्यावेळेला मला तिथे 250 रुपये पगार होता.
0: अच्छा.
1: आणि 250 रुपये पगार असताना मी मोठ्या आनंदाने माझ्या घरनं रोज सकाळी 7 वाजता शाळा असायची आणि मी रोज शाळेमध्ये यायचे. शाळेमध्ये आल्यानंतर मग काय व्हायचं की काही काही जे विद्यार्थी असायचे ते फार उशिरा यायचे. इतके उशिरा यायचे की मला ते समजतच नसायचे, हे मुलं का उशिरा येतात बाबा. मग त्यांना कुणीतरी घेऊन येत असायचं.
0: बरोबर.
1: कुणीतरी घेऊन येत असायचं आणि मग मी नंतर त्या मुलांना जे त्यांना घेऊन यायचे त्यांच्यावर मी ओरडले, हे मुलं अभ्यास करत नाही, यांच्याकडे कुणी पाहत नाही, तुम्ही पण त्यांना 9:30 ला घेऊन येता, नाही का पुढच्या वेळेला मी तुम्हाला वर्गात बसू देणार नाही. आणि अशा पद्धतीने मी त्यांच्याशी बोलले. मग तरी पण त्यांनी काय ऐकलं नाही, कोण येत होते काय येत होते मी त्याच्या बाबतीमध्ये कधीच विचार केला नाही. आणि मग एकदा काय झाले की मीच काय केलं, जे मुलं अभ्यास करत नाही ज्या मुली अभ्यास करत नाही त्यांना सर्वांना हुसकून दिलं. आणि हुसकून दिल्यानंतर असं झालं की ते सर्वजण गेले. मी म्हटलं जा तुमच्या आई वडिलांना घेऊन या, तुमच्या आई वडिलांना घेऊन या. म्हटल्यानंतर सर्व मुले गेले आणि 10-15 मिनिटांनंतर बघितलं तर इतक्या छान तयार झालेल्या, गजरा लावलेल्या, लिपस्टिक लावलेल्या, छान तयार झालेल्या, चमचमणाऱ्या साड्या घातलेल्या बायका 10-12 आल्या. 10-12 आल्यानंतर त्यावेळेला त्या शाळेमध्ये डिकोंडा म्हणून मॅडम प्रिन्सिपल होत्या. आणि प्रिन्सिपल होते त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या खिडकीतून बघितलं की ह्या बायका इकडे कशा काय यायला लागल्या. थोडस आश्चर्य वाटलं त्यांना. त्या पटकन माझ्या वर्गामध्ये आल्या आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं, पायऱ्या सोडून त्या आतमध्ये पण आल्या आणि त्या मॅडम धावत पळत माझ्याकडे आल्या. त्यांना भीती वाटली म्हणजे हे मला पण कळालं नाही. नंतर त्या बायका सगळ्या येऊन अशा रांगेत अशा समोर माझ्या समोर अशा राऊंड मध्ये उभा राहिल्या. उभा राहिल्यानंतर मी त्यांना फटाफट बोलायला सुरुवात केली की तुम्हाला तुमच्या मुलांकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाही, तुम्हाला लिपस्टिक लावायला वेळ आहे, तुम्हाला गजरे लावायला वेळ आहे, तुम्हाला इतक्या सुंदर सुंदर साड्या घालायला वेळ आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडेच का लक्ष द्यायला येत नाही. त्यावरती माझ्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्यांना असं वाटलं, त्या आल्या आणि त्यांनी माझ्या पायावर पाय ठेवला, पायावर पाय ठेवला आणि मला त्यांनी जरा खुनवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितलं मॅडम तुमचा पाय माझ्या पायावर पडतोय. त्यांना त्यांच्या समोर काय बोलता आलं नाही म्हणून मग त्यांनी ते पाय काढल्यानंतर मी त्यांना इतकी बोलले. नंतर मग त्या ज्या बायका आहेत त्यांनाच थोडस आश्चर्य वाटलं. त्या बायकांनी मला हात जोडून विनंती केली आणि आभार मानले, मॅडम आमची ह्या शाळेमध्ये येण्याची पहिलीच वेळ आहे, आम्हाला असं शाळेमध्ये कुणीच बोलवलं नाहीये.
0: अरे बापरे.
1: आम्हाला शाळेमध्ये कुणीच बोलवले नाही, हे आम्हाला पहिल्या वेळेला कुणीतरी बोलवलेलं आहे. मला काही कळालं नाही

0: का यांना बोलवलं. म्हटलं मला तितकं धक्का बसला, कारण माझ्या आयुष्यामधला ती पहिली गोष्ट होती की मी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची नाव ऐकली. मी फक्त कुठेतरी ऐकून होते,
1: अच्छा
0: कुठेतरी ऐकलेलं होतं की कुणीतरी अशा बायका असतात ते जरा थोडस वाईट काम करतात, समाजाला न आवडणार वगैरे नाही का असं काहीतरी काम करतात. पण मला ज्या वेळेला कळलं की ह्या बायकांना चांगलं म्हटलं जात नाही काही नाही, मला एवढा धक्का बसला त्याच्यामध्ये की बापरे, म्हणजे मी अशा पद्धतीच्या मुलांसाठी मी ह्या शाळेमध्ये काम करते का? तर मला मॅडमने सांगितलं हा एरिया जो आहे ज्या एरियामध्ये तुम्ही काम करता इथं सगळा एरिया तोच आहे, त्याच एरियामध्ये तुम्ही काम करता म्हणे. मला धक्का बसला, बापरे म्हटलं मी कशी काय इथं ह्या घाणेड्या वस्तीमध्ये आले, ह्या विचित्र शाळेमध्ये आले. मला भयंकर वाईट वाटलं. मला भयंकर वाईट वाटल्यानंतर मी ताबडतोब काय केला, राजीनामा लिहून काढला आणि शाळेला देऊन टाकला. मला ह्या शाळेमध्ये काम करायचं नाही, कारण मी मला हे सहन होणार नाही. मी इतक्या विचित्र काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी काम करते आणि शाळेने तो काय माझा राजीनामा स्वीकारला नाही. पण मी 2-3 दिवस घरी बसले. त्यानंतर माझे वडीलच एवढे सोशल माइंडेड होते, त्यांनी मला समजून सांगितलं की बाळा तू जर शाळेला नाही गेली तर हे मुले आहेत, कोणती पण जी महिला असती स्वतःहून त्या व्यवसायामध्ये येत नाही, तिला ते आणलं जातं. अशा क्वचित बायका असतात की त्या आपल्या स्वतःच्या इच्छेने किंवा हौशीने त्या व्यवसायामध्ये येतात. आज तुला परमेश्वराने खूप मोठा चान्स दिलेला आहे की ह्या मुलांसाठी ह्या महिलांना सुधारण्यासाठी तुला काम करायचंय, तर तू जा. आणि वडिलांचे ते शब्द माझ्या कानी पडले आणि मग तेव्हापासून मी त्या ठिकाणी काम करायला लागले. म्हणजे माझ्या लक्षामध्ये आले की माझ्याकडे जे माझ्या वर्गामध्ये जे मुलं आहेत ते सगळे वेश्या व्यवसाय करणारे बरेचसे मुलं ते आहेत. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की माझ्या अशा लक्षामध्ये आलं की खालचा जो वर्ग ज्या वर्गामध्ये मी शिकवायचे काम शिकवण्याचं काम करायचे सकाळी, तोच वर्ग संध्याकाळच्या वेळेला स्नेहालय म्हणून संस्था नवीनच चालू झाली होती 1989 मध्ये. त्यावेळेला गिरीश सर, त्याच्यानंतर दीपक पापडेजा, अनिल कुडिया, प्रशांत भोंग, त्याच्यानंतर असे वेगवेगळे सगळेजण, सावेडकर सर वगैरे, त्याच्यानंतर संचेती साहेब, असे सगळे लोक काय करायचे संध्याकाळच्या वेळेला त्या शाळेमध्ये यायचे आणि तिथे शिकवण्याचं काम करायचे.
1: बर,
0: तिथं मुलांचे संस्कार वर्ग घ्यायचे, त्याच्यानंतर मुलांना पाव यायचे, मुलांचे व्यायाम प्रकार घ्यायचे. आणि मग काही काही गोष्टी मला खटकाय लागल्या त्यांच्या की हे लोक ह्या मुलांना इथंच तो व्यवसाय चालतो आणि शेजारीच त्या ठिकाणी त्या मुलांना फक्त 1 तास घेऊन येतात. आणि 1 तास घेऊन येतात मग त्याच्यामध्ये त्या मुलांमध्ये काय बदल पडणार आहे? 1 तास तुम्ही सांभाळणार, 1 तासानंतर पुन्हा ज्या ठिकाणी तो व्यवसाय चाललेला त्या ठिकाणी पुन्हा ती मुलं त्या ठिकाणी जाणार.
1: बरोबर.
0: मग मी बऱ्याचशा आयडिया त्यांना देत गेले की तुमचं हॉस्टेल असायला पाहिजे. मग त्यांनी ते हॉस्टेल तिथंच चालू केलं. ते हॉस्टेल तिथं चालू करून पण काहीच फायदा नाही. अशा पद्धतीने मला त्या मुलांबद्दल जरा थोडस आकर्षण वाटायला लागलं. त्या मुलांना काही चांगल्या गोष्टी समजून सांगाव्याशा वाटत राहिल्या. इथून माझं असं काम नंतर हळूहळू स्नेहालयमध्ये येऊन माझं चालू झालं, त्या कामामध्ये माझी सुरुवात झाली.
1: म्हणजे स्नेहालयामध्ये जेव्हा तुम्ही जोडलात आणि स्नेहालयाच्या जेव्हा तुम्ही कार्यकर्त्या आहातच, स्नेहालयामध्ये जेवढेही तुम्ही काम केले हे मोस्टली वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी तुम्ही कार्य पाहिलंय तर नक्कीच. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण कसं आहे की वंचित घटकांमध्ये या महिलांचा विचार खूप कमी प्रमाणात केला जातो. आपण म्हणतो गरीब, अनुसूचित जाती जमाती आणि जे अनाथ मुले आहेत वगैरे, पण वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा विचार करणारे जे लोक आहेत ते फार कमी आहेत. आणि तुमच्या वडिलांनी तुम्हाला ही शिकवण दिली आणि त्यांचेच स्वप्न घेऊन तुम्ही पुढे या कामात आलात आणि यांना तुम्ही सुधारण्याचं असेल, त्यांचं समुपदेशन करण्याचं काम तुम्ही केलं, हे खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे. हे जेव्हा तुम्ही कार्य सुरुवात केली समाज कार्यामध्ये, तुम्हाला कोण कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागलं?
0: स्नेहालयमध्ये ज्या वेळेला HIV पॉझिटिव्ह जे मुलं होते, लहान लहान लेकर, 7 लेकर होते, तर त्यांना राहण्यासाठी घर नव्हतं. आणि माझं नुकतंच नवीन बंगला तयार केलेला होता लॉयड कॉलनीमध्ये, तर तो बंगला मग मी त्या लेकरांसाठी दिला. कारण स्नेहालयमध्ये तिकडं MIDC मध्ये त्यांचं बांधकाम वगैरे काही झालेलं नव्हतं. मग असा विचार केला की त्या मुलांना मी तर इतक्या लवकर गेली नव्हती तिथं राहायला.
1: बरोबर.
0: मग त्या मुलांसाठी तिथं राहण्यासाठी व्यवस्था केली. मग हे 7 मुलं जी होती अगदी छोटी छोटी लेकरं होती ती, मग त्या तिथं ठेवल्या गेल्या मुलांना. मग तिथं आपल्या आजही स्नेहालय संस्थेमध्ये काम करतात रत्नाताई, ऍज अ सोशल वर्कर म्हणून असायचे. त्याच्यानंतर गंदे सर आज ते नाही आहेत, त्यांनी पण खूप सारी ह्या लेकरांची सेवा केली. आणि मग त्या घरामध्ये त्या ठिकाणी लेकरं ते HIVचे राहायला लागले. मग असं झालं की माझ्या कॉलनीमधल्या लोकांना ते कळालं की ह्या घरामध्ये HIV पॉझिटिव्हचे लेकरं आले. आणि मग आता ही कॉलनी आहे, इथं HIVचे लेकरं कशाला, नाही का? मग त्याच्यामध्ये

0: खूप सारे मला मी जिथं राहत होते तिथं मला त्यांचे फोन यायला लागले लोकांचे, ते लेकरं इथं ठेवू नका नाही का, इथं बाधा होईल लेकरांची वगैरे नाही का. आणि मग मी लोकांना पुष्कळ बोलले की कॉलनीमध्येच असे कितीतरी मुलं होते इथे एचआयव्ही पॉझिटिव्ह होते, लोकांना त्यांचा काही त्रास नव्हता. पण हे जे लेकरं होते हे माझ्या बंगल्यामध्ये घरामध्ये माझ्या कंपाऊंड मध्ये यांचा कोणासंग ती संबंध नाही, तरी पण लोकांनी मला भयंकर त्रास दिला त्यावेळेला. आम्ही असं करू आम्ही तसं करू. मी त्यांना म्हटलं जा तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, मी सांगते की हे लेकरं सगळे सातीच्या साती लेकरं जे आहेत ते माझे आहेत.
1: अरे वा.
0: आणि मग मुलं जवळजवळ एक दीड दोन महिने माझे इथं राहिले, त्यांचं घर ज्या वेळेला तिकडं एमआयडीसी मध्ये तयार झालं त्यावेळेला ते मुलं तिथं राहायला गेले. पण जाताना लेकरांनी काय केलं, आगगाडी सारखी साती मुलं गेले आणि प्रत्येक बंगल्यासमोर जाऊन लोकांची क्षमा मागितली, आम्ही चाललोय आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला क्षमा करा. मी मुलांना सांगितलं होतं आणि मुलांनी तशा पद्धतीने केले आणि ते मुलं गेले. आज त्याच्यामधला एक सुद्धा मुलगा नाहीये जिवंत आज.
1: अरे. आणि मग तुम्ही त्या वंचित घटकांसोबत काम करत होतात, मग अशा लोकांसोबत काम करताना तुम्हाला सर्वाधिक काय शिकायला मिळालं, काय तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये बदल घडून आले?
0: माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला काही नाही, मला फक्त म्हणजे बदल घडून आले. मला फक्त एकच माहिती आहे की तुम्ही प्रेम द्या, प्रेम तुम्हाला मिळेल. याच्यामधून एकच मला जास्त म्हणजे मिळालं की तुम्ही जर प्रेम देत गेलं की ज्यांना कोणी बघत नाहीये त्यांना कुणीतरी परमेश्वर उभं करतो. आणि मी त्यावेळेला म्हणत नेहमी म्हणायचे की परमेश्वराने यांच्यासाठी मला उभं केलं म्हणून.
1: बरोबर. आणि ज्या लोकांना आधार नव्हता, ज्या मुलांना आधार नव्हता, एक तुम्ही त्यांना आधार दिला. आणि ऑब्व्हियसली की हे खूप चांगलं काम आहे की आपल्याला ते खूप क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं. आणि तुम्ही स्नेहालयासाठी काम केलं आणि त्याचसोबत तुम्ही त्या वंचित घटकांसाठी काम केलं, खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण आता त्याचसोबत तुम्ही स्नेहालयाशी काम करता करता तुम्ही स्वतःची एक संस्था स्थापन केली आयडियल हेल्पिंग हँड या नावाची, तर मग त्याची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला असं का वाटलं की माझी वेगळी संस्था मला सुरू करायची?
0: आता स्नेहालयचं काम खूप सारं वाढलं, खूप सारे प्रोजेक्ट तयार झाले, वेगवेगळे कार्यकर्ते आले. ज्यावेळेला आम्ही स्नेहालय चालू केलं त्यावेळेला लोकांकडून आम्ही एक एक मुठ तांदूळ घेतलेले आहेत नाही का, कपडे घेतलेले आहेत. आणि आता स्नेहालयला म्हणजे इतकी भरभराट मिळाली, सर्व गोष्टी मिळाल्या. आता स्नेहालयाकडे सगळ्या काही आहेत. मग मला असं वाटलं की आपण काहीतरी दुसऱ्या गोष्टीवरती काम करावं. आणि 19 मध्ये आपल्याकडे कोरोना चालू झाला. कोरोना चालू झाल्यामुळे पूर्णपणे लॉकडाऊन झालं. पूर्णपणे लॉकडाऊन झाल्यानंतर कुणाला बाहेर निघायचं पण परवानगी नव्हती, काहीच नव्हती. आणि आम्ही सर्व घरामध्ये, मी घरामध्येच होते, घरामध्ये राहून टीचरचा 1,00,000 रुपये पगार. आणि खूप लोक बाहेर, हॉटेल बंद, सर्व बंद, अनेक लोक अडचणीमध्ये, गावामध्ये मोठ्या वाड्या वस्त्यांमध्ये खूप लोक अडचणीमध्ये होते. काही लोक जे रस्त्यावर राहत होते त्यांना जेवण नाही कारण हॉटेल बंद.
1: बरोबर.
0: आणि मग अशा याच्यामधून असं वाटलं की अरे आपल्याकडे आता आपण तर घरामध्ये आहोत, आपल्याला काही काम न करता जर आपल्याला एवढा चांगला पगार आहे तर आपण लोकांसाठी काहीतरी काम करूयात समाजासाठी. म्हणून मी काय केलं की आमच्या कॉलनीमधून पहिल्यांदा सुरुवात केली की आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येक घरासमोर मी गेले. त्यावेळेला घरासमोर जाण्याची पण परवानगी नव्हती. आणि आमच्या कॉलनीमधल्या सगळ्या लोकांना मी सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही तुमच्या 4 पोळ्या बनवताल त्यावेळेला 1 पोळी तुम्ही या समाजामधले जे रस्त्यावरचे लोक आहेत त्यांना, आज सगळं बंद झालेलं आहे, कोणी मनुष्य नाही रस्त्यावरती, तर त्यांच्यासाठी तुम्ही ठेवा. मग अशा पद्धतीने कॉलनीमधल्या लोकांनी अक्षरशः त्यावेळेला मास्क वगैरे बांधून बाहेर टेबल ठेवलेला असायचा. मग तिथं ते लोक पोळ्या वगैरे आणून ठेवायच्या. त्याच्यानंतर मी स्वतः सोशल मीडियावरती पोस्ट टाकली की कोण लोक अडचणीमध्ये आहेत, कोण संकटामध्ये आहेत, त्यांनी काय करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, माझे कॉन्टॅक्ट नंबर दिले. मग जे जे लोक अडकलेले होते त्या लोकांनी मला फोन केले. मला फोन केल्यानंतर मग मी अक्षरशः त्या लोकांचा फोन नंबर, ते कुठे अडकलेले आहेत, तिथे त्यांना कोणतं एखादं किराण्याचं दुकान आहे का, मग हे काम बघून माझ्या कुटुंबामधली माझी बहीण पुण्याची मोना, त्याच्यानंतर माझ्या भावाचा मुलगा संजय, त्यांनी पण काय केलं, त्यांनी पण हे सर्व पाहिलं की अरे मी घरामध्ये बसून लोकांना मदत करते, आमच्याकडे पण देवा परमेश्वराने पैसे दिलेले. आणि मग ते सुद्धा याच्यामध्ये माझ्या ह्या इव्हेंटमध्ये सामील झाले. आणि मग मी जे अडकलेले जे लोक होते त्यांचे तिकडनं फोटो घेतले, नंतर तिकडच्या किराणावाल्याचा नंबर घेतला, नंतर जे लोक आहे त्यांचे फोटो घेतले, नंतर त्यांनी जे किराणा पॅक केला, मग त्या किराण्यामध्ये जे लोकांना किराणा दिला ते लोक आणि हे लोक बरोबर आहेत का, हे सर्व कन्फर्म करून अशा काही लोकांना आम्ही त्यावेळेला किराण्याचं वाटप करायला सुरुवात केली. आणि त्याच्याबरोबर ही भाजीपोळीची पण योजना आम्ही केली. आणि त्यावेळी आम्ही सरकारची परवानगी काढली होती, पोलीस लोकांची परवानगी काढली होती आणि मग रस्त्यावर जाऊन जे जे लोक जिथं आहेत त्या ठिकाणी ते वाटण्याचं काम केलं. आणि सर्वात प्रथम म्हणजे त्यावेळेला तो बूथ हॉस्पिटलमध्ये इतकं भरलं होतं, त्यावेळेला तो कोणी बाहेर निघू शकत नव्हते. त्यावेळेला पहिली गाडी आमची गेली त्या ठिकाणी बूथ हॉस्पिटलमध्ये. आम्ही अंडे दिले, फळं दिले, नाही का, तिथं जायची सुद्धा परवानगी नव्हती बूथ हॉस्पिटलमध्ये. ज्या वेळेला पहिल्या वेळेला मी माझी कार घेऊन गेले त्यावेळेला ती पूर्ण पहिल्यांदा बाहेरून आली म्हणून ती पूर्ण सॅनिटाईज केली, जाताना पण पुन्हा सॅनिटाईज केली. आणि म्हणजे इतकं म्हणजे हे असं काम वाढलं, मग असं वाटलं की अरे आपण जर घरामध्ये बसून आणि एकटा असून अनेक लोक असे सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडून जर आपण इतकं चांगलं काम करू शकतो तर आपण याचा एखादा एक छोटासा ग्रुप तयार करावा का, नाही का, असं मनामध्ये आलं. आणि मग त्याच्या माध्यमातून मग मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मग तिथं असं वाटायला लागलं की चला नाही का आपण हे सगळं चांगलं काम करतो. मग मला 10 लोक जोडले, 5 लोक जोडले, माझ्या कॉलनीमधले आहेत, राणीताई आहेत, दादा आहेत, असे बरेचसे लोक मला या ठिकाणी त्यावेळेला जोडले गेले. वैशाली आहे, मनीषा आहे, असे खूप लोक मला तिथे त्या ठिकाणी जोडले गेले. मग आम्ही काय केलं, हे काम असंच चालू ठेवलं. नंतर थोडासा कोरोना कमी झाला, मग आम्ही काय करत राहिलो, फिरून काम करत राहिलो. कोण लोक अडचणीमध्ये आहेत का, कोणत्या मुलांना शिक्षणाची गरज आहे का, मग अशा मुलांना मदत करत राहिलो. त्याच्यानंतर रस्त्यावरती कुणी भुकेलेलं आहे का त्यांचा शोध घ्यायला लागलो, त्यांचा शोध घेऊन त्यांना तिथं अन्न पुरवठा करायला लागलो. पण नंतर आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही हे जे काम करतो ते कदाचित अनलिगल होऊ शकतो. आम्ही जर फूड मिनिस्ट्रीच्या माध्यमातून एखाद्याला जेवण दिलं आणि त्याच्या माध्यमातून जर त्याला जर कुणाला जर नकळत विषबाधा झाली तर हे आमच्यावर येऊ शकतं. तर मग आम्ही काय केलं, ठरवलं की नाही, मग आपण काय करूयात, ह्या याचं जे आहे ना, मी त्यावेळेला फक्त म्हणत होतो हेल्पिंग हँड. मग नंतर आम्ही ठरवलं की आपण याचं संस्थेचं रजिस्ट्रेशन करूया आणि मग त्यामधून आयडियल हेल्पिंग हँड फाउंडेशन ह्या संस्थेचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं. आणि मग आज जवळजवळ आम्हाला 5 वर्ष झालेले आहेत. 2021 आमच्या ह्या संस्थेची स्थापना झाली आणि ह्या फाउंडेशनमध्ये आम्ही सगळेजण आम्ही 10-15 लोक आहोत. आम्ही आतापर्यंत पुन्हा कडक काही मागितलेलं नाहीये, आमच्या स्वतःच काहीच नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या सॅलरी मधून प्रत्येक जण पैसे काढते आणि फाउंडेशनला देते. अजूनपर्यंत आम्ही आजही पण आम्ही कुणाकडे पैसे मागत नाहीये. प्रत्येक जण आपल्या एक आपल्या लेकराचा एक खाऊ कमी करतोय आणि तो फाउंडेशनकडे ते पैसे दिले जातात आणि त्याच्यामधून हे सगळं काम आमचं चालू आहे. आज आयडियल हेल्पिंग हँड फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सगळ्यात मेन म्हणजे आम्ही रस्त्यावरच्या लोकांसाठी काम करत आहोत आणि स्लम मधले जे लोक आहेत, झोपडपट्टी मधले ज्या मुली आहेत, महिला आहेत, लेकरं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काम चालू केलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही खूप सारं म्हणजे आज जर बघितलं तर जवळजवळ एक ह्या स्लम एरियामधले झोपडपट्टीमधले 121 मुलींना आम्ही नर्सिंगमध्ये त्यांना पूर्णपणे तयार करून मुलींना आज सगळ्या मुली आमच्या सगळ्या जॉब करत आहेत. अनेक मुली ज्या आहेत त्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. अनेक मुली ज्या आहेत ते आम्ही एक त्याच्या बाजूलाच त्याचं रजिस्ट्रेशन बाजूला केलेलं आहे नर्सिंग ब्युरोचं. आणि त्या ब्युरोच्या माध्यमातून आम्ही अनेक मुलीला जॉब पण देत आहोत. लगेच आमची एकही मुलगी आज खाली नाहीये. अशा पद्धतीने मग आमचं ह्या संस्थेचं आम्ही ही स्थापना केली. स्थापनेच्या पाठीमागून आम्ही फक्त एकच प्रोजेक्ट नाही, स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही याच्यामध्ये नर्सिंगचं घेतो. 6 मंथचा जो कोर्स आहे नर्स असिस्टंट कोर्स तो आमच्याकडे चालवला जातो. त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंग आहे, तर फॅशन डिझायनिंगच्या माध्यमातून पण आम्ही खूप साऱ्या मुलींना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही ज्या झोपडपट्टीमध्ये ज्या वेळेला आम्ही सर्वे करायला जातो तर सर्वे करायला जात असताना आमच्या असे निदर्शनास आले, खूप सारे झोपडपट्टीमधले छोटे छोटे लेकरं आहेत ते खूप छान खेळतात सर्व, पण त्यांना जागा नाही, गटारीमध्ये बॉल पडतोय, त्याच्यानंतर खेळायची खूप इच्छा आहे, जागा नाही, काही नाही. आणि मग त्याच्या प्रेरणेमधून आम्हाला असं वाटलं की नाही गाडी आपण ह्या छोट्याशा मुलांसाठी काहीतरी करूयात. मग त्याच्यामधून आम्ही ह्या स्लम एरियामधल्या मुलांसाठी स्पोर्ट्स अकॅडमी हा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू केला. आजही तो आमच्याकडे चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही आमच्याकडे दुसरा एक प्रोजेक्ट आहे होप मिशन. होप मिशनच्या माध्यमातून आम्ही जे सिनियर सिटीजन आहेत ज्यांना कुणी सांभाळत नाहीये, ज्यांना त्यांच्या स्वतःच्या घरच्या लेकरांनी टाकून दिलेलं आहे, कुणी लक्ष देत नाही, अशा महिला ज्या आहेत सिनियर सिटीजन त्यांची आम्ही वेगवेगळ्या संस्थेमध्ये सोय करतो. त्याच्यामध्ये एक आज आमच्याकडे एक संस्था आहे श्रीरामपूर मधली कारुण्या भवन म्हणून. आज जवळजवळ तिथं 17 ते 18 महिला आम्ही ज्या महिला वृद्ध झालेल्या आहेत त्यांना कुणी सांभाळत नाही त्या संस्थेकडे आम्ही आमच्या महिला ठेवतो आणि नंतर त्या संस्थेला आम्ही मदत करतो. पण आम्ही दिल्यानंतर त्यांना सोडून देत नाही. आम्ही प्रत्येक 3 महिन्याला त्या वृद्ध महिलांची भेट घेण्यासाठी जातो. काय असेल साडी द्यायची तर साडी द्यायची, तेल साबण असेल तर ते द्यायचं, त्याच्यानंतर ज्या काय त्यांच्या इच्छा असेल त्या पूर्ण करायच्या, त्यांच्या बरोबर जाऊन मदर्स डे साजरा करायचा, अशा पद्धतीने आम्ही ते अनेक सिनियर सिटीजन आजही पण आम्ही बघतो की आम्ही रस्त्यावरच्या लोकांसाठी आम्ही काम करतो, रस्त्यावरती जे बेवारस सोडून दिलेले असतात ज्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही अशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो, त्यांना मदत करतो, त्यांची सोय वेगवेगळ्या ज्या ठिकाणी जे आश्रम ज्या संस्था त्यांच्यासाठी काम केलं जातं.
1: बरोबर. आणि तुम्ही फक्त एका ठिकाणी लक्ष केंद्रित न करता तुम्ही विविध पैलू पाहिले त्याचे, म्हणजे स्पोर्ट बाबतीतही पाहिलेत, वृद्ध लोकांसाठीही पाहिलेत, महिलांसाठी आहे, एचआयव्ही लोकांसाठी सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम करताय की तुम्ही फक्त एका टिपिकल गोष्टीसाठी नाही तर अनेक गोष्टीमुळे जे समाजाचं कल्याण होईल त्या लोकांचं कल्याण होईल यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. आणि त्याचसोबत मला हे विचारायचं की आता ही संस्था तुम्ही 2021 साली सुरू केली, पण माझ्या निदर्शनास असं आलंय की त्याआधी तुमचा प्रवास खूप खडतर होता, कारण ट्रायजिमिनल न्यूरोलॉजी या अगदी गंभीर आजाराने तुम्ही ग्रस्त होतात. मग तेव्हाची सिच्युएशन कशी होती आणि त्यातून तुम्ही बाहेर कशा आलात?
0: ट्रायजिमल न्यूरोलॉजी म्हणजे ऍक्च्युली जर तुम्ही गुगलवर जर सर्च केलं ट्रायजिमल न्यूरोलॉजी काय आहे तर हा सुसायडल डिझीज आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या इतक्या भयानक वेदना असतात त्या वेदनेमधून मनुष्य त्या सहनच करू शकत नाही. तुमची फेशियल नस आणि मेंदूची नस ते एकत्र अशा एकमेकांना घासतात, त्यावेळेला इतका भयानक त्रास होतो की मनुष्य त्या सहन करू शकतो. एकाच मिनिटामध्ये ती चमक येत असती परंतु ती इतकी भयानक असती ना, ती मनुष्य सहन करू शकत नाही. आणि मला एकदम अचानक तो आजार चालू झाला 2014 मला चालू झाला, पण मी इकडचं मेडिसिन घे, खूप ठिकाणी मेडिसिन वगैरे घे, आणि मला खूप साऱ्या त्याच्यामधून त्या त्रासामधून जावं लागलं. पण शेवटी असं झालं की आपल्या स्नेहालयाचेच कार्यकर्ते, मी अक्षरशः माझ्या घरामध्ये एकटी होते त्यावेळेला, आणि मला पुष्कळ वेळेला डॉक्टर माजिदनी पण सांगितलं होतं की आता तुला ऑपरेशन करावं लागेल, तुला ते करावंच लागेल. मला त्याची इतकी भीती वाटत होती ऑपरेशन, कारण त्यांनी मला अक्षरशः व्हिडिओवरती दाखवलं ते ऑपरेशन कसं असतं म्हणून. तर मग शेवटी मी असं झालं की हे नगर सोडून मी पुण्याकडे धाव घेतली, आणि पुण्याकडे धाव घेतल्यानंतर मग मी चारुदा तापटे सह्याद्रीचे त्यांची ट्रीटमेंट चालू केली. त्यांची ट्रीटमेंट मला चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पण मला इतके हाय डोस दिले, जवळजवळ मी 10-10 दिवस आहे ना पूर्ण नशेमध्ये असायचे. म्हणजे ती वेदना मला त्या सहन होत नसायच्या, पूर्ण नशेमध्ये. मग त्यामध्ये 2 जण मला उचलून घेऊन जायला, 2 जण मला आंघोळ घालायला, इतक्या भयानक परिस्थितीमध्ये ते दिवस काढले. पण शेवटी ते माझ्याच्याने त्या नशेमध्ये राहून राहून राहून राहून मला ते काही सहन झाले नाही. मग शेवटी मी नगरला आले, नगरला आल्यानंतर मग शेवटी मीच वैतागले, आणि शेवटी मीच माझ्या घरामधून एकटी चालत चालत हॉस्पिटलमध्ये गेले मॅक्स केअरला. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर कुणीतरी स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी बघितलं मला, आणि मी तिथं हॉस्पिटलमध्ये त्या कॅज्युअलिटीमध्ये तरफडत आहे त्या वेदनेमुळं. मग बाकीचे सगळे गोळा वगैरे झाले, मग डॉक्टर माजिद आले, आणि मग त्यांनी सांगितलं की नाही हिचं शेवटचं आहे म्हणे, हिला कोणत्या परिस्थितीमध्ये हिला ऑपरेशन करावं लागेल. अशी अवस्था होती माझ्याकडे की माझ्या ऑपरेशनसाठी माझ्याकडे सही करायला सुद्धा कुणी नव्हतं. माझी जी आई होती थकलेली, ते कोरोनाच्या याच्यामुळे मी तिला पुण्यामध्ये माझ्या बहिणीकडे ठेवलं होतं, कारण येण्या जाण्याचा प्रवास वगैरे तो तिला जमत नव्हता. आणि मग शेवटी मी गेल्यानंतर मग खूप सारं आपले दीपक पापडेजा, त्याच्यानंतर आपले गिरीश कुलकर्णी, त्याच्यानंतर सॅमसन त्रिभुवन, हे सगळे जे लोक आहेत हे सगळेजण माझ्या पाठीशी उभं राहिले त्या काळामध्ये. आणि माझं ऑपरेशन अक्षरशः जे मला 5 लाख रुपये सह्याद्रीला लागत होते, आणि ते मला माजिद सरांमुळं आणि स्नेहालयाच्या चांगल्या उत्कृष्ट कामामुळं सरांनी मला असं सांगितलं की आत्तापर्यंत हिने ह्या अनाथ लेकरांसाठी काम केलं, आता मला तिच्यासाठी काम करू द्यात. आणि याच्यावरती अक्षरशः माजिद सरांनी माझं इतकं सुंदर ऑपरेशन केलं, आणि मला खरोखर म्हणजे सांगायला खूप आनंद वाटेल की मी मला 2 दिवसांमध्ये त्यांनी उठवलं माझी सरांनी. आज मी पूर्णपणे क्लिअर आहे, आणि आज खरोखर म्हणजे या स्नेहालय संस्थेचे, या स्नेहालय संस्थेमध्ये असलेले डॉक्टर गिरीश कुलकर्णी, दीपक पापडेजा, हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, प्रशांत भोंग, यांचे खरंच खरोखर मी खूप उपकार मानते. आज ते माझ्या फॅमिलीपेक्षाही जास्त माझ्या जवळचे, त्यांनी आज एक माझा हा चांगला मित्र परिवार हा स्नेहालयाचा माझा परिवार माझ्या पाठीशी उभा राहिला आणि आज मला खरोखर या त्या ट्रॅजिकल न्यूरोलॉजीच्या याच्यातून मला त्यांनी बाहेर काढलं आणि आज मला खरोखर मला आनंद वाटतो की तुम्ही ज्या वेळेला चांगली कामं करतात त्यावेळेला ते परमेश्वर पाहतो
1: दखल कोणी ना कोणी घेत
0: दखल कोणीतरी घेत आणि आज मला खूप म्हणजे आनंद वाटतो की एवढ्या सगळ्या ह्या सगळ्या आजारामध्ये निघून आज मी ज्या अडचणीत असलेल्या ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी मी काम करत आहे. झोपडपट्टीमध्ये असलेले जे मुलं आहेत आज खूप काळाची गरज आहे. छोटे छोटे मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले त्यांच्यासाठी मला काम करायला आनंद वाटतो. त्याच्यामधून म्हणजे खूपच एक वेगळ्या प्रकारचा मला आनंद मला याच्यामधून खूप म्हणजे मिळालेला आहे.
1: एखाद्या संस्थेसोबत काम करता किंवा ज्या घटकांसाठी काम करता तिथे तुम्हाला संवेदनशीलता असणं गरजेचं आहे. कारण संवेदनशीलता नसलेला माणूस सामाजिक घटकांकडे एक आपला मुद्दा म्हणून बघू शकत नाही. त्याला एक मनामध्ये प्रेम आत्मीयता ही असावीच लागते. तर आजच्या तरुणांना मोस्टली आपण जेनझी म्हणत की आजच्या तरुणांना जर या क्षेत्राकडे वळवायचं असेल किंवा त्यांच्याकडे सुद्धा सामाजिक बांधिलकी निर्माण करायची असेल तर कोणकोणते उपक्रम राबवले पाहिजेत?
0: आता ऍक्च्युली तसं पाहिलं गेलं तो उपक्रम जे आहे ना आता जर आपण जर बघितलं तर बराचसा तरुण जो आहे ना तो मोबाईलच्या जास्त आहारी गेलेला आहे.
1: बरोबर.
0: मोबाईलच्या आता ह्या मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे कसं आहे की लोकांचं वाचन वगैरे हे सगळं थांबलेलं आहे नाही का. आता हे जे मुलं असतील तर यांच्यामध्ये ना तसं पाहिलं गेलं ना तर प्रबोधन करणंच फार गरजेचं आहे. मुलांचे एकत्रित बोलून त्यांची शिबिरं घेणं त्यांना काहीतरी एखादं वर्कशॉप अरेंज करून त्यांना अट्रॅक्ट करणं एखाद्या कोणत्या तरी विषयावरती त्यांना त्या विषयावर त्यांना बोलायला लावणं मुलांना काहीतरी अशा एक ऍक्टिव्हिटीज वगैरे जर घेतल्या तरुणांसाठी तर ते तरुण वगैरे येऊ शकतात आपल्याकडे.
1: बरोबर.
0: आणि त्या तरुणांना एक चांगल्या प्रकारचा मार्ग याच्यामधून भेटू शकतो.
1: जे ही व्यक्ती अशा गंभीर पण दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहेत तर त्यांना तुम्ही संदेश काय द्याल?
0: संदेश एकच आहे की तुमची जर जिद्द आणि चिकाटी असेल त्या आजाराबरोबर लढायची हातात झाला की आता माझं जीवनच संपलं तर मग काहीच खरं नाही.
1: बरोबर.
0: तुम्ही जर हिम्मत धरली आणि तो जो आजार आहे त्याच्याशी लढायला जर तुम्ही जर तयार असला तर तुमच्या मनामध्ये तुमची इच्छा शक्ती असली पाहिजे की नाही मला जागायचं हा आजार माझ्यासाठी काहीच नाहीये. ज्यावेळेला तुम्ही असं म्हणणार तर त्यावेळेला तो आजार तुम्हाला काहीच वाटणार नाही. जर तुम्ही धरून बसले की नाही मला हा आजार आहे आता माझं जीवन संपलं आता मी काहीच करू शकत नाही माझे जीवन इथं स्टॉप झालेलं आहे तेवढे तुम्ही खाली खाली खाली खाली जाणार आणि तुम्ही नंतर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाही. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगच असायला पाहिजे. निगेटिव्ह थिंकिंग तुमच्यामध्ये नसायला पाहिजे कोणत्या बाबतीमध्ये.
1: खचून जाता कामा
0: नये. जर तुम्ही जर ठरवले की नाही हे जे आहे हे मला मिळालेले मी याच्याबरो लढणार हा माझ्यामध्ये कोणताच आजार नाही हा माझा गेलेला आहे आजार. ज्यावेळेला तुम्ही असं मनामध्ये ठरणार त्यावेळेला तुम्ही तुमच्या याच्यामध्ये तुम्ही
1: सर्व्हाइव्ह
0: करू शकणार नाही तर तुम्ही करू शकणार नाही.
1: पुढच्या 5 वर्षात असेल किंवा भविष्यात असेल तुम्हाला कोणतं ध्येय साध्य करायचं आहे?
0: इच्छा ही आहे ओल्ड एज जे ओल्ड लोक आहेत वृद्ध लोक जे आहेत आज आपण बघतो की ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये प्रत्येक जण बिझी कामामध्ये बिझी नाही का. घरामध्ये जरी आपण आलो घरामध्ये 4 डोके असते तर 4 ही 4 मोबाईल मध्ये असतात संध्याकाळच्या वेळेला.
1: बरोबर.
0: कुणाचा कुणासंग ती बोलायला तयार नसतात आणि ते वृद्ध जे व्यक्ती असतात आपल्या घरामधले त्यांच्याकडे देखील कोणी बघायला तयार नसतात. आज मी ज्या वेळेला बघते की सगळ्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की या लोकांमध्ये यांच्यासंग ती कोणी बोलायला तयार नाहीये आणि ते यांना इतका एकाएकीपणा आलेला आहे आणि खूप सारे लोक आहेत रस्त्यावर पडलेले वगैरे नाही का. ज्यांना कोणी सांभाळत नाही ज्यांना कोणी बघत नाही त्यांच्याकडे कोणी लक्ष नाही अशा लोकांसाठी मला माझं एक मोठं विजन आहे की याच्यामध्ये ह्या लोकांसाठी मला काम करायचं आहे. आणि विशेष म्हणजे मला दुसरं एक माझं एक विजन आहे की हल्लीचे जे आहे की म्हणजे मी अनुभवलेल्या प्रमाणे आज मी बघते की ह्या झोपडपट्ट्यांमध्ये ज्यावेळेला मी सर्वे करायला जाते त्यावेळेला माझ्या असे निदर्शनास आले की बऱ्याचशा बायका आपल्या स्वतःचं पोट भरण्यासाठी नवरा तर दारू पिणारच असतो मग ह्या बायका भंगार विकण्यासाठी जातात. बऱ्याचशा त्यांची लेकरं जी आहेत ते लेकरं शाळेला जात नाही बाई सकाळीच उठती 6 वाजता जे निघती दुपारी 2 वाजता येते तोपर्यंत हा मुलगा शाळेमध्ये गेलेला नसतो. शाळेमध्ये गेलेला नसला मग तो कुठंतरी गल्ली बोळामध्ये कुठंतरी आपला बसलेला असतो तिकडं कोणाचं तरी गुटखा खाल्लेलं बघितलेलं असतं कोणाच्या तरी पानामधून काहीतरी खाल्लेलं बघितलेलं असतं तंबाखूमधून काहीतरी खाल्लेलं बघितलेलं असतं आणि मग ह्या छोट्या छोट्या मुलांना हे व्यसनं लागलेली आहे व्हाईटनर खायचं कुणीतरी एक जणाने सांगितले की व्हाईट नर खाल्ली की असं छान छान छान छान वाटतं. मुलं आजची जी पिढी आहे, छोटी छोटी जी मुलं आहेत, ती इतकी प्रचंड प्रमाणामध्ये व्यसनाकडं आकर्षित झालेली आहे. आणि आज आपण बघतो की मोठ्या घरचं तर मी नाही म्हणत, पण मी आज बघते स्लम एरियामध्ये ज्या वेळेला जाते पाहते, तिथं प्रत्येक ठिकाणी बघितलं ना खूप छोटी छोटी मुलं शाळेला जात नाहीयेत, परंतु ते पूर्णपणे व्यसनाच्या हारी गेलेले आहेत. आणि हे जे मुलं आहे, या मुलांना जर आताच जर आवरलं नाही, यांच्यासाठी जर आताच जर काही काम केलं नाही, कारण काय म्हणतात ना, छोटे जर मुलगा असतो त्याला ज्या प्रकारे त्या चिखलाला ज्या प्रकारे आकार
1: देऊ तसं ते,
0: त्या प्रकारे जर त्याला आकार लवकर जर दिला नाही, तर मग हे मुलं आहे ना येणाऱ्या 5 वर्षांमध्ये हे मुलंच दिसणार नाही. पुढची जी पिढी आहे ही दिसणार नाही, कारण हे व्यसनाची इतक्या अधीन गेलेले असणार,
1: गुन्हेगारी पण त्यांनी
0: गुन्हेगारी वाढणार आणि अधीन गेलेले असणार, आणि हे मुले होऊ शकणार नाही. तर मला याच्या माध्यमातून माझे एक स्वप्न आहे की हे वृद्धांसाठी, ज्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी खूप केलेलं असतं आणि खूप मुलं त्या आई वडिलांकडे लक्ष देत नाही, तर अशा वृद्ध आई वडिलांसाठी त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दिवस अतिशय चांगल्या प्रकारे जावे हा उद्देश ठेवून मला त्या वृद्धांसाठी सिनियर सिटीजनसाठी एक काम करायचं, आणि दुसरीकडे मला हे जे छोटे जे मुलं आहेत जे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत 10 ते 15 वयोगटामधली, ह्या मुलांना एक चाइल्ड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ह्या मुलांना मला घडवायचं आहे. ह्या मुलांना कशा पद्धतीने यांना घडवता येईल, यांना ह्या व्यसनाच्या मधून कसं त्यांना बाहेर काढता येईल, याच्यासाठी मला काम करायचं आहे. परंतु आता माझ्या संस्थेचं असं आहे की मी कोणाकडेच मागत नाही, आणि आम्ही थोडे जण आहोत, आमच्या स्वतःच्या पैशातून आम्ही हे सगळं चालवतो. आज आमची संस्था चॅरिटी कमिशनर रजिस्टर आहे, आमचे सगळे ऑडिट झालेले आहेत, आमच्याकडे सगळे सर्टिफिकेट आहेत. पण आता हे जर करायचं तर आता म्हणजे परमेश्वरच आम्हाला हे कुठून तरी काहीतरी नाही का मदत मिळून देणार आहे. आणि जर आमची जर जिद्द आहे, चिकाटी आहे, आजही आम्ही खूप साऱ्या मुलींना त्यांचं हे करतोय की त्यांना नाही का लैंगिक शिक्षण देतोय मुलींना, त्यांना सांगतोय आज मुली खूप व्हायला चाललेले आहेत, त्यांना शिकवतो, त्यांना करतो, आमच्या परीने आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आजही अनेक वृद्ध आमच्याकडे तेवढा पैसा नाहीये, पण आम्ही म्हणत नाही आमच्याकडे नाही, पण आम्ही तेवढे जे आहेत त्यांना आम्ही शेवटपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्या संस्थेला आम्ही मदत करतो. एक मला सांगायचं राहून गेलं, होप स्टोर म्हणून माझ्याकडे एक हे आहे, प्रोजेक्ट आहे. होप स्टोरच्या माध्यमातून आम्ही काय करतो की समाजाला आव्हान करतो की तुमच्याकडे जे काही जुने कपडे पडलेले असतील, घरामधल्या ज्या जुन्या वस्तू असतील, बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात, आणि दिवाळी आली, कोणता सण आला, ख्रिसमस आला, कोणताही आला की आपण काय करतो सगळ्या वस्तू काढतो बाहेर, कलर देतो, परत आतमध्ये ठेवतो. पण आपल्याला हे कळत नाही की ही वस्तू आता आपल्याला नकोय, तरी आपण घरात ठेवतो. आम्ही समाजाला आव्हान करत असतो की तुमच्या घरामध्ये पडलेल्या जुन्या वस्तू ज्या तुम्हाला लागत नाही त्या तुम्ही आम्हाला दान करून टाका. मग अशा बऱ्याचशा कपडे वगैरे जे असतात जे आम्ही लोकांना सांगतो सुस्थितीमधले कपडे द्या, पण बरेचसे लोक फाटके तुटके सगळेच आणून टाकतात आमच्या. मग आम्ही काय करतो, हे जे कपडे आहेत ना जे गोरगरीब लोक आहे त्या लोकांना आम्ही देतो. काही आश्रम आहेत त्या आश्रम मध्ये त्या लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. जातात आमच्याकडून, आमच्या संस्थेकडून जातात. आज आमच्या शेल्टर मध्ये येणारे बरेचसे जे मुलं आहेत मुली आहेत, आज महागाई इतकी वाढलेली आहे की खायलाच महाग आहेत. एखादा 1000-1200 रुपयाचा कपडा कधी घेणार
1: नाही.
0: हा सगळ्यात मोठा, तर होप मिशनच्या माध्यमातून आमचं ते फार मोठं एक काम चाललेलं आहे की आम्ही खूप सारे कपडे लोकांकडून घेतो देतो. आणि जर फाटके तुटके जर असतील तर आज ज्या गॅरेजच्या आजूबाजूला काही बायका बसलेल्या असतात त्याच्या स्वतःचीच पोट भरायला बसलेल्या असतात, त्या देखील कुठून तरी ते चिंदे आणतात, त्यांचे गाठोडे बांधतात, मग त्यांच्याकडनं गॅरेजवाले येतात, त्यांच्याकडून ते गाठोडे घेऊन जातात, त्या गॅरेजवाल्यांना ते हात पुसायसाठी लागतात. म्हणजे त्या बाईची सुद्धा रोजीरोटी त्याच्यावरच आहे.
1: बरोबर.
0: मग आमच्याकडे जे फाटके कपडे टाकलेले असतात आम्ही मग त्या बाईला देतो, म्हणजे आम्ही त्यांना मदत करतो त्या बायकांना, की त्यांना सुद्धा आम्ही अशा आम्ही कैक बायकांना कैक महिलांना मुलींना आम्ही मदत करत आहोत. याचा आम्हाला म्हणजे खूप आम्हाला आनंद वाटतो. आणि आज आमच्या संस्थेच्या नाही पण आम्ही बाजूला ह्या ज्या मुली नर्सिंग ज्या करतो ना त्या मुलींना आमच्याकडे 3 महिने असतात मुली, 3 महिन्यानंतर त्या बूथ हॉस्पिटलमध्ये पाठवले जातात नर्सिंगच्या मुली 3 महिन्यानंतर. तिथून पूर्ण ट्रेन होऊन आली ना की मग आम्ही काय करतोय की त्या मुलींचं काय केलं, त्या मुलींसाठी बाजूला त्याचं रजिस्ट्रेशन केलं कारुण्य नर्सिंग ब्युरो. मग कारुण्य नर्सिंग ब्युरोच्या माध्यमातून आमच्या खूप साऱ्या मुली आज ब्युरोमध्ये काम करतात. आणि आज नगर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आर्मीमध्ये आहेत आमच्या मुली, वेगवेगळ्या डॉक्टरांच्या घरी आहेत. आणि अक्षरशः मुलींनी जे पेशंट आयसीयू मधून आलेले आहेत आज 3-3 वर्ष ते मुलं एकदम जगवले आहेत मुलींनी. म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने मुली त्यांची सगळी सेवा वगैरे करण्याचा प्रयत्न करतात या ब्युरोच्या माध्यमातून. आज आम्ही स्वतः मुलींना 15,000-15,000 रुपये पगार देतो.
1: अच्छा.
0: म्हणजे आज त्या मुलीचं कुटुंब सर्व्हायव्हर झालं. आज अशा मुली आहेत आमच्याकडं की ज्या मुलींना अल्पवयामध्ये लग्न झालं, एक लेकरू झालं, 2 लेकरं झाली, नवऱ्याने टाकून दिलं. आज अशा मुलींना आम्ही एकदम आशेचा किरण दाखवलेला आहे. त्या मुलींना जगण्याची उमेद निर्माण झाली.
1: खरंच तुमचं हे जे कार्य अविरतपणे असं सुरू राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि तुमचं विजन सुद्धा पूर्ण व्हावं. तुम्ही निरोगी आयुष्य जगा. आता छान पैकी तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या आणि दुसऱ्यांचीही काळजी तुम्ही घेतच आहात. तुम्ही इथे आलात आणि खूप छान वाटलं. अनेक गोष्टी तुमच्याकडून मला जाणून घेता आल्या. पण खरंच थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू सो मच.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आयडल हेल्पिंग हँडच्या संस्थापिका तसंच आपल्या स्नेहालयाशी अनेक वर्षांपासून जोडलेल्या निर्मला केदारी मॅडम यांच्याशी संवाद साधला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये, उद्याच्या कार्यक्रमामध्ये, ठीक सकाळी 11 वाजता. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नमस्कार नगरकर. आपल्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच पाऊल टाका. अहिल्यानगर महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 11 सर्जेपुरा आणि महानगरपालिका प्राथमिक शाळा गांधीनगर येथे प्रवेश सुरू आहे. मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, पौष्टिक मध्यान्ह भोजन, सुशिक्षित व अनुभवी शिक्षक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सुरक्षित आनंददायी वातावरण. स्नेहालयाच्या स्नेहज्ञानदीप प्रकल्पातून अतिरिक्त मार्गदर्शन, वाचन लेखन विकास आणि व्यक्तिमत्व विकासाची संधी सुद्धा उपलब्ध आहे. आजचा प्रवेश आणि उद्याचं उज्ज्वल भविष्य. तर मग विचार काय करताय? आजच आपल्या जवळच्या महानगरपालिका शाळेला भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची हमी. प्रवेशासाठी जवळच्या महानगरपालिका शाळेमध्ये ताबडतोब

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस आपला खास आहे कारण आपल्या स्नेहालय संस्थेतील हितचिंतिका सिमरन सुनील जेश्रवानी यांचा आज वाढदिवस आहे. यांना वाढदिवसानिमित्त स्नेहालय परिवाराकडून आणि आपल्या रेडिओ टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, चुनर लाल रंग की. हे सुंदर असं गीत आपण ऐकूया. सिमरनताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं हे गीत. तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

नमस्कार नगरकर, आपल्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच पाऊल टाका. अहिल्यानगर महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 11 सर्जेपुरा आणि महानगरपालिका प्राथमिक शाळा गांधीनगर येथे प्रवेश सुरू आहे. मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, पौष्टिक मध्यान्न भोजन, सुशिक्षित व अनुभवी शिक्षक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सुरक्षित आनंददायी वातावरण. स्नेहालयाच्या स्नेहज्ञानदीप प्रकल्पातून अतिरिक्त मार्गदर्शन, वाचन, लेखन विकास आणि व्यक्तिमत्व विकासाची संधी सुद्धा उपलब्ध आहे. आजचा प्रवेश आणि उद्याचं उज्ज्वल भविष्य, तर मग विचार काय करताय? आजच आपल्या जवळच्या महानगरपालिका शाळेला भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची हमी. प्रवेशासाठी जवळच्या महानगरपालिका शाळेमध्ये ताबड

0: नमस्ते, मेरा नाम इप्सिता रॉड्रिक्स है। 90.4 रेडियो नगर पे सुनते रहिए आवाज तुमचा।
1: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेसाठी खरं तर अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत। या संस्थेमध्ये गरजू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवीन आशा घेऊन आला आहे। आजच्या डिजिटल संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज बनली आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही। अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजेडाची किरण ठरला आहे स्नेहालय संस्थेचं आधुनिक संगणक प्रशिक्षण केंद्र। पुण्यातील रोटरी क्लब ऑफ पुणे, हिल साइड आणि इर्मसन कंपनी यांच्या संयुक्त सहकार्याने स्नेहालय मध्ये हे अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आहे। या केंद्रामध्ये स्नेहालयाच्या वसतिगृह मुलांसह पुनर्वसन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तब्बल 42 संगणकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, प्रकल्प प्रमुख संतोष होलीचिया, तसेच सचिव यशवंत गोडबोले, त्याचबरोबर इर्मसन कंपनीचे संचालक अजय दातार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्नेहालयाचे प्रमुख पालक डॉक्टर

0: रवींद्र गुजर, सचिव डॉक्टर प्रीती भोंबे आणि संस्थेचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्नेहालय परिवारात वृक्षारोपणही करण्यात आलं. तसेच स्नेहालयाच्या विविध सामाजिक उपक्रमांची पाहणी करून मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केलं. श्रोते हो, हे संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे केवळ काही संगणकाची व्यवस्था नाही तर अनेक वंचित विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा आणि त्यांना डिजिटल जगात आत्मविश्वासाने उभे राहण्याची संधी देणारा एक महत्वाचा टप्पा आहे. नगरकर, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110264483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110264483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आत्ताच सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आजचा युवक उद्याचा समाजाचा आधारस्तंभ आहे. मार्गदर्शन, कौशल्य आणि संधी मिळाल्यास युवक स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य बदलू शकतो. अशा युवकांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्प कार्यरत आहे. मंडळी नावातच सगळं आहे. युवकांना घडवणे, त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणे या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, रोजगारभिमुख मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुणाची जडणघडण आणि विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते. करिअर विषयक मार्गदर्शन देऊन स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली जाते. युवा निर्माण प्रकल्प युवकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत आहे. त्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख करून देत समाजातील जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून युवा निर्माण प्रकल्प युवकांना रोजगार, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा युवक सक्षम होतो तेव्हाच कुटुंब सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले की समाज सक्षम बनतो. युवकांच्या स्वप्नांना दिशा देत त्यांच्या यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याचे मोलाचे कार्य स्नेहालयाचा युवा निर्माण प्रकल्प करत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी, सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. यामध्ये बँकॉक येथील WRPF RN वर्ल्ड चॅम्पियनशिप पॉवर लिफ्टिंग या जागतिक स्पर्धेत 5 सुवर्ण पदक पटकावणारे देवदत्त गुंडू आणि 1 सुवर्ण पदक पटकावणारे किशोर शिंदे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर रात्री 8 वाजता आपण ऐकणार आहोत जागतिक कृषी दिवस. या निमित्ताने नगर जिल्ह्यातील वांबोरी येथील प्रगतीशील सेंद्रिय शेती करणारे तरुण शेतकरी नवनाथ तोडमल व युवराज पटारे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता सुंदर आणि आठवणीतील गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहेत अमृता नगरकर. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत. आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत हार्मनी.

0: रसिक हो नमस्कार. यापूर्वीच्या एपिसोडमध्ये आमच्या सांगीतिक व्यक्तिमत्वावर, नुसतं सांगीतिकच नाही तर एकूण आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये माझ्या वडिलांचं नाव म्हणजे महामहोपाध्याय डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचं नाव आम्ही प्रकर्षाने, म्हणजे आम्हाला जी आठवण आज होते त्यांची, तर त्यांच्यावर आम्ही पुढचे एक दोन तीन एपिसोड्स करणार आहोत. आणि या एपिसोडमध्ये आमच्या चर्चेतून दादांचं सांगीतिक व्यक्तिमत्व किंवा त्यांची काव्यप्रतिभा ही उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर त्यापूर्वी मला सांगायला पाहिजे आवर्जून की दादांचा जो संस्कृतचा व्यासंग, संगीताचा व्यासंग हा जो होता, त्यांचे अनेक विषय होते आवडीचे. गणित होतं, अर्धमागधी,
1: वैदिक
0: गणिताबद्दल त्यांचं होतं, उर्दूचा त्यांचं होतं, ते वाचू शकायचे वगैरे.
1: तर हा जो वाजवायचे
0: दिलरुबा सारंगी, त्यांनी त्यांच्या तरुणपणात काही
1: काळ
0: सारंगी
1: वाजवली. आपल्याकडे घरी
0: आहे सारंगी होती, बरोबर आहे तुझं. आणि हे यातनं आम्ही काय घेतलं हा एक प्रश्न जर काढला तर माझ्याकडे काय किंवा माझ्या धाकट्या भावाकडे मकरन जो नगरला असतो तर त्याच्याकडे, आमच्या दोघांकडे सांगीतिक वारसा आला, पण मधल्या भावाकडे सुद्धा तो आला. जो विजय माझा भाऊ आहे पुण्यामध्ये असतो, तो संगीताचा उत्तम रसिक, जाणकार आणि टीकाकार आहे. तर म्हणजे हा वारसा जो आम्ही संस्कृतचा फार घेऊ शकलो नाही, विजयकडेच थोडाफार जो आला
1: तो ते चालवतो
0: बरोबर. तर हा जो मुख्यत्वे आम्ही सांगीतिक वारसा घेतला तर ते सांगीतिक त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं तर ते उलगडण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न करू. कविता, मला अगदी लहान असतानाच आठवते की आम्ही अगदी जुन्या वाड्यामध्ये राहत असू आणि आतल्या खोलीमध्ये जेव्हा आम्ही रात्री पहाटे झोपेतून जस्ट जागे होत असू तेव्हा तानपुऱ्याचे सूर कानावर पडायचे. आणि दादांचा रियाज चालू. दादा, हे तुला माहिती की सेल्फ मेड आर्टिस्ट होते, म्हणजे त्यांनी रेडिओ हाच गुरु.
1: खरं
0: इतकं त्यांच्याकडे दुर्मिळ काय काय रागांचं सुद्धा सापडायचं आपल्याला. आणि त्यांनी अनेक जणांचं ऐकून, त्यातल्या त्यात विशेषतः आमिर खान साहेबांचा त्यांच्यावर खूप प्रभाव, तुला आठवत असेल ते गाताना.
1: अगदी अगदी, त्याबद्दल मी बोलणारच आहे नंतर.
0: हो, तर हे पहाटेचे जे सूर आहेत ना ते माझ्या कानावर पडायचे. तिथपासनं माझी सांगीतिक जडणघडण सुरुवात झाली. आणि मग तबल्यावर हात कधी टाकायला लागलो हे समजलं नाही, आपोआपच जे काय आलं सुरांचे संस्कार होतेच. आणि दादांना साथ करायला लागलो आणि तेव्हापासूनच संगीत क्षेत्रामध्ये प्रवेश करता झालो असं म्हणू शकतो.
1: आणि मला वाटतं आपल्या नगरच्या वाड्यामध्ये दर बुधवारी एक संगीताचा काहीतरी संध्याकाळचा कार्यक्रम,
0: त्याविषयी आपण आधी बोललो होतो, पण हे आता परत तू विषय काढलास म्हणून. अनेक मोठे मोठे नगरमधले जे त्रयी म्हणतात, तुला माहितीये की बोपर्डीकर काका आमचे होते,
1: नंतर
0: आणि केसकर सर होते,
1: केसकर सर
0: हे सगळे, आणि माझे अगदी पहिले गुरु बाळासाहेब धुमाळ हे सुद्धा तिथे येत असत.
1: बर.
0: आणि त्यातनं जे संगीताचा कान जो तयार व्हायला लागला तर ह्याचं श्रेय दादांकडेच जातं अर्थात. आणि बुद्धीनी तर ते अतिशय हे होते आणि त्यांनी अनेक
1: तीक्ष्ण,
0: अतिशय तीक्ष्ण. आणि त्यांनी मग तबल्यावर हात टाकायला शिकवलं आणि तेव्हापासून सुरुवात झाली.
1: भाग्यवान आहेस लहानपणापासून तुला असं सगळं वातावरण मिळालं. आणि कोणीतरी
0: फक्त एकच वाटतं की संस्कृतचं आपण जेवढं घ्यायला पाहिजे होतं, कारण स्तोत्र कंपोज करण्यामध्ये थोडंसं आपलं झालं संस्कृतचं, पण त्या अर्थाने आपण

0: आणि जसं आपलं लग्न झालं तसं मग जे असं घरगुती बैठका आपण बसायचं, मला आठवते काही दिवस झाले ते लग्नाला आणि नगरच्या हॉलमध्ये आपण गायला बसलो, दादांच्या मागे गायला बसले वगैरे तंबोरा घेऊन,
1: हो
0: हे सगळं मला आठवते. तर ते मला खूप प्रोत्साहन द्यायचे बरं का गाण्यामध्ये. आणि मग नंतर आपण पुण्यात होतो तर ते पुण्यात त्यांच्या SSC बोर्डामध्ये किंवा ते कुठलं
1: बालभारती
0: कॉलेज,
1: मध्ये यायचे, स्पायसर
0: बालभारतीमध्ये,
1: कॉलेज मध्ये
0: स्पायसर
1: यायचे,
0: कॉलेजला त्यांच्या मीटिंग्स असायच्या, पेपर
1: इवन
0: सेटिंग असायचं.
1: युनिव्हर्सिटीला ते त्या बॉडीवर होते,
0: बरोबर. तर त्यानिमित्ताने ते आपल्याकडे यायचे.
1: स्टडी
0: हां
1: बोर्डावर होते.
0: हां तर त्यानिमित्ताने ते यायचे आणि ते आले की आपली सकाळी ते काम करून आले की संध्याकाळी आपली मैफल
1: सांगीतिक
0: जमायची
1: हो
0: आणि
1: देवाणघेवाण
0: दादा
1: आपली.
0: खूप वेगवेगळे राग ऐकवायचे. मला आठवते एकदा ते जोग गायले होते आणि एका क्षणाला मला इतकं ते असं भरून आलं की इतके ते सुरांचे गहिरे लगाव होते
1: क्या
0: की मला
1: बात है,
0: ते तो
1: वाह वाह
0: आनंद सहन होईना. तर
1: वाह.
0: म्हणजे अशा त्यांच्या आठवणी आहेत. आणि त्यांनी काय केलं मला की अगं तू आता तुझ्याकडे काही रागांचं झालं ना मग साठा, तर तू ऑडिशन का
1: आकाशवाणीचे
0: देत नाहीस
1: ऑडिशन
0: आकाशवाणीची.
1: तो आपण मागे
0: त्यांनी
1: सांगितलं
0: डायरी
1: तुझ्या.
0: दिली आणून मला,
1: हो
0: त्यांनी मला ती लिस्ट करायला
1: खरे खरे
0: लावली
1: खरे
0: आणि
1: सांगितले.
0: तर
1: आणि त्यांचा
0: त्या
1: एक ठुमरीचा सुद्धा खूप वेगळाच एक
0: खूप वेगळा
1: किराणा
0: विचार होता.
1: घराण्याचं त्यांचं होतं बघ,
0: हो
1: त्यांच्यावर
0: हो
1: प्रभाव, अब्दुल करीम खान साहेबांचा
0: हो
1: प्रभाव होता
0: हो
1: त्यांच्यावर,
0: हो
1: आणि ठुमरीची एक वेगळीच दिशा
0: बरोबर
1: त्यांच्या ह्याच्यातनं
0: बरोबर
1: मिळायची.
0: बरोबर
1: आणि त्यांना संगत करता करताच खरं अनेक ठेके त्यातनंच डेव्हलप झाले.
0: बरोबर.
1: आणि मग मला अजून आठवतंय, त्यांना मी घेऊन अभिषेकी बुवांच्याकडे गेलो होतो, आणि तेव्हा त्यांच्या संस्कृत मध्ये बरं का बोलणं, अभिषेकी
0: हो
1: बुवांचंही
0: क्या बात
1: संस्कृत
0: है.
1: खूप होतं आणि दादांचं तर काय संस्कृत. आणि हां, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता,
0: हो
1: त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे
0: 2010
1: सांस्कृतिक
0: साली मिळाला.
1: क्षेत्रातलं,
0: हो
1: त्या
0: दोन
1: आणि
0: हजार
1: त्यांचं
0: दहा साली
1: इंटरनॅशनल फिगर होती ती खरं
0: हो खरं
1: संस्कृतच्या
0: खरंय.
1: संदर्भात.
0: मला एक अजून आठवतं की जसं त्यांनी मला क्लासिकलची ऑडिशन द्यायला लावली होती आकाशवाणीवर, तशी सुगम संगीताची पण द्यायला लावली होती.
1: करेक्ट, बरोबर आहे,
0: आणि तेव्हा नियम तर हा होता की तुम्ही कुठलंही रेकॉर्डेड गाणं गाऊ
1: अगदी
0: शकत
1: बरोबर
0: नाही,
1: बरोबर
0: तर मी दादांची गाणी
1: काही दिली
0: निवडली
1: होती.
0: होती. आपण आता
1: हो
0: पुढच्या काही भागांमध्ये गाणार
1: नाही,
0: आहोतच.
1: आणि याच भागात आपण त्यांच्या काव्य प्रतिभेचा सुद्धा
0: हो
1: आनंद घेणार
0: हो
1: आहोत.
0: ते झालं. नंतर आकाशवाणीसाठी संस्कृत स्तोत्र करताना केवढं त्यांनी, म्हणजे तेव्हा संस्कृत वाचायचं कसं लिहिलेलं ते त्यांनी सांगितलं की कुठे शब्द कसा
1: खरे खरे
0: तोडायचा, कुठे
1: खरे.
0: भर द्यायचा, कुठे ऱ्हस्व दीर्घ कसं करायचं, हे सगळं त्यांनी
1: आणि
0: शिकवलं.
1: कशाळकर सरांच्या ह्याच्यामध्ये आपण ते केलं होतं ना, महाराष्ट्र गीत आणि हे
0: हो
1: त्याचंही तेही आठवण आहे. मला वाटतं भारत
0: आकाशवाणीसाठी
1: माते
0: सुद्धा आपण
1: तेही केलं
0: केलं
1: होतं.
0: होतं,
1: हो
0: मानवता
1: हो
0: या इदं
1: हा
0: मंदिरम,
1: हो
0: तो भरतनाट्यमध्ये झाला होता बघ लाईव्ह
1: हो,
0: कार्यक्रम.
1: आकाशवाणीसाठी केला होता तो.
0: हां
1: असे अनेक अँगल्स त्यांचे अक्षरशः, आता म्हणजे आठवलं तर असं वाटतं की किती ग्रेट माणूस होता.
0: हो
1: आणि नुसते वडील म्हणून त्यांचा विचार नाही, तर एक आपण त्रयस्थपणे
0: एक
1: जरी
0: पण
1: विचार केला
0: हाँ एक पंडित
1: तरी
0: म्हणून
1: एक,
0: ते खरोखरच
1: हा
0: पंडित
1: खरोखर
0: होते, म्हणजे
1: पंडित,
0: नुसती पंडित उपाधी लाभलेले ते नव्हते, तर
1: अगदी
0: ते
1: खरे
0: खरंच खरंच पंडित
1: खरोखर
0: होते
1: होते.
0: ते.
1: आणि त्यांची मराठी काव्य प्रतिभा या भागामध्ये आपण त्यांची दोन तीन रचना त्यांच्या शाब्दिक ऐकवणार आहोत. त्यातली एक सांगीतिक रचना सुद्धा त्यांचीच आहे, आणि त्यांचं एक हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध झालं होतं, भाव गंगामा,
0: भावगंगा
1: की
0: ह्याच्यामध्ये.
1: ज्याच्यामध्ये त्यांनी मराठी आणि हिंदी ज्या रचना केलेल्या आहेत त्यातल्या काही रचना
0: हाँ
1: सिलेक्टेड या त्याच्यामध्ये घेतल्यात.
0: ह्याच्यातनं वेगळेच दादा अनुभवायला मिळतात नाही का.
1: हा खूप वेगळे, की ते एवढे तरल,
0: भावगीताला
1: खरंय
0: इतका
1: एकदम तरल भावना, आणि त्यातनं त्या व्यक्त होतात.
0: म्हणजे संस्कृत म्हटलं की आपल्याला वाटतं की अरे संस्कृतातलं पांडित्य म्हणजे खूप असं काहीतरी असं,
1: आणि ते
0: पण
1: तसे
0: त्याच्यात
1: होतेच.
0: पण ते तर होतेच, पण संस्कृत मध्ये सुद्धा ते लाईट मूड मध्ये. तुला आठवतं आपण एक ना श्रुतिका केली होती संस्कृत मधली
1: आणि
0: आणि
1: तेव्हा
0: त्याला NCERTचं मला
1: हो,
0: वाटतं त्यांच्या त्या
1: आणि
0: श्रुतिकेला.
1: अवधूत हर्डीकर काका होते तिथे,
0: हो
1: आणि
0: तर
1: हर्डीकर काका असताना
0: त्याच्यामध्ये त्या
1: त्यांनी
0: नाटिकेमध्ये एक गुंड होता आणि त्या गुंडाची भूमिका दादांनी केली
1: अरे
0: होती आणि ते ज्या आवेशात ते
1: हा,
0: बोलायचे,
1: अजून
0: म्हणजे
1: आठवते
0: हे
1: हो,
0: सगळं ऑडिओ
1: कानात
0: होतं, रेडिओवरनं ती श्रुतिका लागली होती, तर मला
1: बरोबर आहे.
0: फार मजा आली होती ते सगळं
1: तर
0: करताना.
1: हे व्यक्तिमत्व, हे एका गोष्टीला जरी नुसतं स्पर्श करायचं म्हटलं तरी एक दोन दोन तीन तीन एपिसोड
0: खरे
1: जातील,
0: खरे
1: पण आपण अगदी थोडक्यात याचा
0: निवडक
1: परामर्श
0: काहीतरी आपण
1: घेतोय,
0: त्यातलं नक्कीच
1: त्यामुळे
0: घेऊया.
1: या एपिसोडमध्ये त्यांच्या या सांगीतिक व्यक्तिमत्वाबद्दल आपण थोडक्यात चर्चा केली, त्यांच्या काव्य प्रतिभेबद्दल. तर या भागामध्ये सुरुवातीला तर आपण ऐकलंच, त्यांची जी शारदास्तवन आहे ते तर आपण ऐकलंच, आणि याच्या पुढच्या दोन रचना ज्या रागभावदर्शनसाठी केलेलं टायटल सॉन्ग आणि रसिक

0: त्यांच्या चरणी अर्पण केलेलं आहे असं आपण ऐकणार आहोत. तर रसिको ऐकूयात डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर म्हणजे माझे दादा यांच्या काही रचना.
1: अहिल्यानगर आकाशवाणीसाठी आम्ही रागभाव दर्शन ही मालिका केली होती आणि या मालिकेचं शीर्षक गीत दादांनी लिहिलं होतं, संगीत धनंजयनी दिलं होतं आणि हे शीर्षक गीत आहे ते दोन वेगवेगळ्या चालींमध्ये धनंजयनी बांधलं होतं. आता मी श्रुतीला सांगते की तिने ते सादर करावं, दोन्ही चाली ती सादर करते.

क्या बात है। रसिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दादांनी एक सुंदर गीतरचना केली, ज्याचं संगीतही दादांचंच आहे। रसिक चरणी वाहिली आजही पुष्पांजली।

0: ह्या गीताची चाल सुद्धा, जे संगीत सुद्धा दादांचंच आहे.
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, आपल्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच पाऊल टाका. अहिल्यानगर महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 11 सर्जेपुरा आणि महानगरपालिका प्राथमिक शाळा गांधीनगर येथे प्रवेश सुरू आहे. मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, पौष्टिक मध्यान्न भोजन, सुशिक्षित व अनुभवी शिक्षक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सुरक्षित आनंददायी वातावरण. स्नेहालयाच्या स्नेहज्ञानदीप प्रकल्पातून अतिरिक्त मार्गदर्शन, वाचन लेखन विकास आणि व्यक्तिमत्व विकासाची संधी सुद्धा उपलब्ध आहे. आजचा प्रवेश आणि उद्याचं उज्ज्वल भविष्य, तर मग विचार काय करताय? आजच आपल्या जवळच्या महानगरपालिका शाळेला भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची हमी. प्रवेशासाठी जवळच्या महानगरपालिका शाळेमध्ये ताबडतोब

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. 1 जुलै अर्थात नवीन कोऱ्या करकरीत महिन्याला सुरुवात झाली आणि 1 जुलै अनेक वेगवेगळ्या अर्थानं महत्वाचा दिवस आहे. आज जागतिक डॉक्टर दिवस आहे, त्यानिमित्तानं आपल्या अहिल्यानगर शहरातील डॉक्टर नंदू पवार सर आज आपल्यासोबत आहेत आणि आज डॉक्टर्स डे या निमित्तानं आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत. सर, सगळ्यात आधी स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं.
2: धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव डॉक्टर नंदू पवार आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नक्कीच सर. सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला बालपणीचा काळ सुखाचा असतो किंवा आपण आपले लहानपणीचे दिवस कधीच विसरत नाही. तुमचं बालपण कुठे गेलं?
2: मॅडम, माझं बालपण काही साकतलं गेलं आणि नंतर मामाच्या तिकडं शिक्षण झालं माझं 10वीपर्यंत. 11वी 12वी न्यू आर्ट्स कॉलेजला झाली, त्याच्यानंतर मी होमिओपॅथिकला ऍडमिशन घेतलं 12वी नंतर अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजला.
1: शाळेचे दिवस पण खूप लक्षात राहण्यासारखे असतात कारण तेव्हाच आपण कुठेतरी घडत असतो, शाळेतले शिक्षक, शाळेतलं वातावरण. आणि तुम्ही सांगितलं की साकतला तुमचं प्राथमिक शिक्षण किंवा शाळेचं शिक्षण झालं होतं, तर ते दिवस कसे होते? शिक्षक आजही आठवतात का?
2: हो मॅडम, लहानपणी म्हणजे एकदम आम्हाला 4वीपर्यंत एकच शिक्षक होते, म्हणजे तेच पहिली दुसरी तिसरी चौथी तेच शिकवायचे नाही का सर्वांना, असं सर्व विषय पण तेच शिकायचे, पण खूप छान शिकायचे नाही का. म्हणजे आजही गणित विषय आत्ताच्या विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतं, पण आम्हाला गणित हा विषय कधीच अवघड वाटला नाही, त्याचे गुरुजींनी शिकवलं आम्हाला.
1: तुम्ही कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी मग नगरमध्ये आलात, नगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. तेव्हाचं नगर किंवा तेव्हाचे कॉलेजचे दिवस कसे होते?
2: आत्ताच्या आणि तेव्हाच्या दिवसामध्ये खूप बदल झाला आहे मॅडम, खूप. म्हणजे आम्ही अशा काळातले आहेत की नाही, आम्ही सर्व म्हणजे रेडिओपासून म्हणजे लाईट नसल्यापासून पर आत्ताच्या मोबाईलपर्यंत, आधी म्हणजे रिंगचा पहिला साधा मोबाईल, आपला साधा फोन, टेलिफोन, ते आमच्याच काळात हे झालं, त्याचं इनॉग्रेशन म्हणायचं. त्याच्यानंतर मोबाईल आले.
1: मेडिकलमध्ये यावं किंवा या फील्डमध्ये यावं असं केव्हा ठरलं तुमचं?
2: 11वी 12वी करीत असतानाच सर्वांना डॉक्टरच्या विषयी त्यावेळेस आकर्षण होतं, एक नाही का, डॉक्टर झालं की त्याला मान सन्मान जास्त भेटायचा, त्याच्यामुळे एक डॉक्टर हो असं वाटलं आहे नाही का. आणि गावात कुणीच, आमच्या जवळपास 5-10 गावात डॉक्टरच नव्हते कोणी त्यावेळेस, त्याच्यामुळे डॉक्टर हो असं वाटलं.
1: नक्कीच. होमिओपॅथी या ब्रँचला यायचं किंवा हे आधीच ठरलं होतं की कसं झालं, हा प्रवेश कसा घेतला?
2: नाही, त्यावेळेस आम्हाला काहीच माहिती नव्हतं, होमिओपॅथी, अॅलोपॅथी, आयुर्वेद हे फक्त एक डॉक्टर व्हायचं एवढंच माहिती होतं फक्त, कारण घरात कोणी शिकलेले नव्हते, आई वडील शेतकरी आहेत, त्याच्यामुळे काहीच माहिती नव्हतं, फक्त एक डॉक्टर व्हायचं एवढंच फक्त माहिती होतं.
1: नक्कीच. डॉक्टर झाल्यानंतरचा आनंद हा डॉक्टरांना खूप मोठा आहे किंवा महत्वाचा आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की घरातून तो काळ असा होता की तेव्हा फारसं मार्गदर्शन मिळत नसायचं की कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा किंवा घरचे याबाबत बोलतही नसायचे, पण डॉक्टर झाल्यानंतरचा आनंद तुमच्यासाठी किती महत्वाचा होता?
2: डॉक्टर झाल्यानंतर म्हणजे पेशंटला नीट झाल्यानंतर त्याच्यातून जे आपल्याला म्हणजे सुख भेटतं आपल्याला ते कशातच भेटत नाही मॅडम. पेशंट बरं झालं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप म्हणजे खूप मोठं हे भेटल्यासारखं, देव भेटल्यासारखं आहे.
1: पहिली प्रॅक्टिस किंवा होमिओपॅथी कॉलेजचं तुमचं शिक्षण झाल्यानंतर, डॉक्टर झाल्यानंतर पहिली प्रॅक्टिस कधी सुरू केली?
2: मॅडम, मी 1999 पासून VN देशपांडे सरांचं ऍक्सिडेंट हॉस्पिटल कोटला स्टँडला होते, तिथे सरांकडे RMO म्हणून जॉईन झालो, अजूनही त्यांच्या बरोबरच काम करतोय. साईदीपला
1: नक्कीच. आज इतक्या वर्षापासून तुम्ही प्रॅक्टिस करताय, डॉक्टरांसमोर किंवा मेडिकल फील्ड समोर आज खूप चॅलेंजेस आहेत, खूप आव्हानं आहेत, तर ती काय आहेत? तुम्हाला प्रॅक्टिस दरम्यान काय जाणवतात?
2: आताचं युग म्हणजे सगळं AI टेक्नॉलॉजीचं युग झालं. आजकाल पेशंट स्वतःच तिकडूनच सर्व माहिती, जवळपास पेशंटला माहिती झालेली आहे. अगोदरच ते मेडिसिन आपण काय दिलं का त्याच्याविषयी ते यूट्यूबवर किंवा गुगलवर जाऊन सर्च करून त्याचेच प्रश्न विचारणार किंवा हे दिलं तर असं होतं. पहिले तसे नव्हते पेशंट, पहिले जे डॉक्टर सांगतील ते सगळं ऐकायचे पेशंट. आत्ताचे पेशंट थोडे जरा हुशार झालेले आहेत.
1: नक्कीच. 1999 सालापासून सर तुम्ही प्रॅक्टिस करताय आणि काळानुरूप या फील्डमध्ये तंत्रज्ञानामध्ये पण बदल झाले. जसं आता तुम्ही सांगितलं की आता AIचा वापर जो आहे तो पेशंट करतो किंवा रुग्ण आधीच माहिती घेतात, पण मेडिकल फील्डमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मशीनरीज किंवा वेगवेगळे मशीन्स, तंत्रज्ञान याचाही वापर वाढला का किंवा बदलत गेला का?
2: खूप, नक्कीच खूप. आता म्हणजे टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे. आता समजा मी वेन सरांकडे काम करतो तर तिथं पहिलं आम्ही टोटलनी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा बदल शस्त्रक्रिया जी आहे ना ती मॅन्युअली करायची, म्हणजे जीग राहायचे त्याच्यातून कटिंग करायचो नंतर आम्ही सांधा बसवायचो. आता आपल्याकडं तिथं रोबोटिक हे आल्यामुळं त्यांनी बोन कटिंग वगैरे खूप सोपं होतं आणि सांधा पण चांगल्या प्रकारे बसला जातो, म्हणजे रोबोचं खूप चांगल्या प्रकारे मदत होती, म्हणजे अलाइनमेंट वगैरे नॅचरल अलाइनमेंट होती आणि पेशंट चांगला होतं, लवकर पेन कमी होतं पेशंटला. हे असं म्हणजे आता हे समजा मी ऑर्थोमधलं सांगतो, हे सगळ्याच याच्यामध्ये झालंय, ENT मध्ये झालंय, डोळ्याच्या याच्यामध्ये झालेलं आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे जेवढे ब्रँचेस आहेत, गॅस्ट्रो असेल, मेडिसिन असेल, प्रत्येक याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर चालू झालेला आहे.
1: नक्कीच. आजकाल पेशंटला किंवा रुग्णाला पेनलेस शस्त्रक्रिया हवी असते किंवा मला पेन तर जास्त होणार नाही का असा प्रश्न असतो, तर आज हे सुद्धा फॉलो केलं जातं का शस्त्रक्रिया करताना, किंवा यामध्ये सुद्धा काही बदल वेगवेगळ्या पद्धतीने शस्त्रक्रिया हे सुद्धा केलं जातं का?
2: हा, शस्त्रक्रियेमध्ये पण आता पेशंटला तर पेन टॉलरन्स कमी झालेला आहे थोडं, त्याच्यामुळं पेशंटला पेनलेस सर्जरीच हवी असते. म्हणजे बरेचसे पेशंट प्रत्येक जण आलं पहिले इंडोस्कोपिक कमी टाकायचं होईल का एवढाच प्रश्न असतो त्यांचा पहिला, आणि ते प्रमाणे केलं जातं. अॅनेस्थेशिया पण वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यात पण खूप प्रगती झालेली. म्हणजे पहिल्या काळात अॅनेस्थेशिया दिलं की पेशंट सहा सहा आठ आठ तास शुद्धीवर येत नव्हता. आता जेवढी गरज, एक 15 मिनिटाचा गरज असेल सर्जरीचा तेवढ्याच टायमाचा अॅनेस्थेशिया दिला जातो.
1: नक्कीच. तुमच्या प्रॅक्टिसच्या काळामध्ये सगळ्यात लक्षात राहण्यासारखी केस किंवा ऑपरेशन कुठलं होतं तुमच्यासाठी, की जे तुमच्या करिअरमध्ये खूप महत्वाचं होतं?
2: सरांबरोबर, आता बेन सरांबरोबर भरपूर सरांनी भरपूर सर्जरी केली. मी त्यांना असिस्टंट म्हणून काम करतो. एक देशपांडे हॉस्पिटलला पहिलं इकडे जीवरपाशी एक ॲक्सिडेंट झाला होता आणि च्या 20 mm चे गज त्याच्या पोटामध्ये म्हणजे पुढून घुसून मागून निघाले होते, तर ते आम्ही ते सक्सेसफुली सर्जरी ते पेशंटला नंतर चालत आम्ही घरी पाठवलं, म्हणजे जिवंत जगला तो. ही कायम आयुष्यात लक्षात राहण्यासारखी केस होती, म्हणजे खूपच चॅलेंजिंग केस होती ती. सरांनी सर्वांनी टीमनी, खालकर सर पण होते त्याच्यामध्ये, सर्वांनी अॅनेस्थेसिस कुलकर्णी सर होते, सर्वांनी मिळून चांगलं झालं पेशंट ते.
1: नक्कीच. जसं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की पेशंटचा आनंद हा डॉक्टरांसाठी खूप महत्वाचा असतो, आणि डॉक्टर आणि पेशंट किंवा एखादी सर्जरी किंवा जीवन मरणाचा प्रश्न आणि कुठेतरी इमोशन्स पण यामध्ये असतात, नक्कीच असतात, समोरच्या पेशंटच्या नातेवाईकांचे, पेशंटचे. तर असे खूप अटॅचमेंट जाणवणारी केस तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कुठली होती?
2: असे खूप नातेवाईक आहेत मॅडम, जे म्हणजे पेशंट नीट झाले नंतर, म्हणजे सांगायला आता भरपूर पेशंट आहेत, खूप असे आता जवळपास किती 20-25 वर्ष झाले, खूप पेशंट आहेत असे.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की काळानुरूप आजारांचं पण प्रमाण वाढत आहे, म्हणजे फक्त ऍक्सिडेंटच नाही, अपघातच नाही, तर त्याचबरोबर काही व्हायरल आजार, कोविड सारखा काळ, या सगळ्या गोष्टी, हे याचा सुद्धा एक प्रेशर म्हणा किंवा याचा सुद्धा एक आरोग्य व्यवस्थेवर परिणाम जो आहे किंवा ताण जो आहे तो येतोय का?
2: कोविडच्या काळात तर आपल्याकडं आरोग्य व्यवस्था म्हणजे पूर्ण स्टाफ वगैरे कमी पडले होते, शक्यतो ताण तर येतेच नाही ना. आता सध्या खाण्याचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप भेसळ आल्यामुळं आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे, कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळं खाणं स्वच्छ आणि चांगलं खायला पाहिजे. तसं बाहेरचं हॉटेलमधील याच्यात त्याच्यात खूप काही काही मिक्सर आता आपण पाहतोय सध्या TV ला, खूप त्याच्यामध्ये भेसळ येऊ राहिली, त्याच्यामुळे चांगलं खाल्लं तरच नाही तर मग कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे सध्या.
1: ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये काम करत असताना आरोग्य सेवेमध्ये काय फरक जाणवतो किंवा रुग्णांमध्ये सुद्धा पेशंटमध्ये पण?
2: ग्रामीणमधील लोक रुग्ण अजून थोडे आहेत, म्हणजे त्यांना का आपण जे सांगतो ते ऐकतात. तसे शहरातले पेशंट एवढे काही ऐकत नाहीत, ते नाही का ते बरेच क्रॉस करणार डॉक्टर काय सांगतात, एक दोन तीन डॉक्टरचे सल्ले घेत बसणार त्याच्यानंतर ते ठरवणार. तसे ग्रामीण मधले अजून पेशंट आहेत चांगले की जे डॉक्टर विश्वास ठेवतात.
1: नक्कीच. लाईफस्टाईल बदलत चालली आहे काळानुरूप, वाढत्या लाईफस्टाईलमुळे किंवा वेगवेगळ्या लाईफस्टाईल चेंजमुळे जे काही आजार होत आहे, जसं तुम्ही एक सांगितलं की अन्नाची भेसळ जी आहे किंवा बाहेरचे अन्न पदार्थ खाल्ले पाहिजे नाहीत, हे आपण पहिल्यापासून ऐकतो किंवा आपल्या आजी आजोबांपासून, आई वडिलांपासून हे आपण ऐकतो आहोत, तर या सगळ्या आजारांसाठी काळजी घेण्यासाठी काय करायला हवं या निमित्तानं काय सांगाल?
2: मॅडम, पहिल्यांदा एक तर म्हणजे सर्वांनी एक तर आपल्या 24 तासातले 1 तास व्यायामासाठी द्यायला

0: तरुणांना शुगर आहे, बीपी आहे, आणि ही जी काही मर्यादा आहे ती खूप कमी कमी वयामध्ये आपल्याला दिसून येते. तर नियमित आरोग्य तपासणी हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यामध्ये. जसं आपण वेगवेगळ्या गोष्टीच्या सर्व्हिसिंग करतो, तसं आपलं सुद्धा एक आरोग्य तपासणीचा फॉलोअप घेणं आत्ताच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटतं का?
1: नक्कीच. म्हणजे प्रत्येक वयाच्या टप्प्यात, म्हणजे जसं आपण जन्मल्यानंतर लसी देतो त्याप्रमाणे प्रत्येक वयाच्या टप्प्यात एकदाच्या 35-40 पुढे गेलं की ECG वगैरे, 2D UK वगैरे करून घ्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर म्हणजे पुढे जसं वय वाढेल त्याप्रमाणे ज्या काही तपासण्या असतात, 50-55 वर्ष झाल्यानंतर एंजिओग्राफी वगैरे असते, म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा वगैरे चांगला होतो की नाही ते आपल्याला त्याच्यातून कळतं. त्याच्या विविध तपासण्या असतात ते वयाच्या प्रत्येक टप्प्यात करायला पाहिजेत. म्हणजे माणूस थोडी त्याच्याविषयी जे काही असेल तर त्याचा अगदीच आपण उपचार करू शकतो. म्हणजे अचानक अटॅक आला ना हॉस्पिटलला जा, इमर्जन्सी होऊन पेशंट जातात बरेचसे, तर ते होणार नाही.
0: नक्कीच. बऱ्याच वेळा काय होतं की सेल्फ मेडिकेशन म्हणजे औषधांचा स्वतःहून वापर केला जातो. तसं तर सरकारनं बंद केलेलं आहे की प्रिस्क्रिप्शन शिवाय कुठलंही औषध जे आहे ते घ्यायला नाही पाहिजे. पण बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस दरम्यान पाहिलं असेल की पेन होतो आहे म्हणून पेनकिलर घेणं किंवा अति पेनकिलरचं सेवन करणं हे किती घातक आहे.
1: एक तर मेडिकलवाल्यांनी मेडिसिन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय द्यायलाच नाही पाहिजेत. पेनकिलर खूप दिवस खाल्ल्यामुळं पेशंटला किडनीला याला प्रॉब्लेम होतो, डायलिसिस लागतं. तर रुग्णांनी स्वतः मेडिकलमधून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध आणून नाही खायला पाहिजेत.
0: सध्या शारीरिक आरोग्याबरोबरच आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं सुद्धा काळाची गरज आहे. आपण पाहतो की आता समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, स्ट्रेस घेतला जातोय, खूप कमी वयामध्ये आत्महत्या होत आहेत मुलांच्या, तर मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे.
1: मानसिक स्वास्थ्याकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आज म्हणजे त्याच्यासाठी थोडं सकाळी देवाची वगैरे, आपण देव कशासाठी म्हणतो की आपण देव याच्यासाठी की आपलं मन एकाग्र हो म्हणून आपण देवाची पूजा करतो. म्हणजे काय देव एक आहे माहीत नाही आपल्याला, आहे का नाही हे पण माहीत नाही, कोणी देव पाहिलेला पण नाही आहे. पण देवाची पूजा काय करायची, का आपलं एक मन शांत राहतं, एकाग्र होतं, आणि त्याच्यातून थोडं वाईट विचार माणसाच्या मनातून निघून जातात. म्हणून व्यायाम आपलं काय म्हणलं होतं मॅडम तुम्ही,
0: मानसिक
1: स्वास्थ्य त्याच्यातून चांगलं राहतं थोडं.
0: त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये मेडिकल प्रॅक्टिस करत असताना आलेला सगळ्यात कठीण प्रसंग कुठला किंवा खूप कठीण सिच्युएशन कुठली?
1: इमर्जन्सी आले असतील असे की 8-10 इमर्जन्सी आली. त्यावेळेस थोडं ऍक्सिडेंट, म्हणजे मी सरंग देशपांडे सरांकडे काम करत असताना एकदा बसचा ऍक्सिडेंट झाला होता. एक 30-40 पेशंट आले होते, स्टाफ कमी होता. आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमधून स्टाफ बोलून ते पेशंट मॅनेज केले. असे बरेचसे अनुभव येत असे का खूप त्यावेळेस, म्हणजे आम्ही कठीण परिस्थिती मध्ये होतो.
0: नक्कीच. या फील्डमध्ये यायचं असेल किंवा अनेक तरुणांना जर मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही या निमित्तानं काय सांगाल?
1: नक्कीच, मेडिकल फील्ड खूप चांगलं आहे, फक्त त्याच्यात पैसे कमवणे या दृष्टीने न येता आपल्याला काहीतरी त्याच्यातून रुग्णांची सेवा करायची या दृष्टीने आले तर नक्कीच चांगलं करिअर आहे.
0: नक्कीच. एक चांगला डॉक्टर होण्यासाठी आणि त्याचबरोबर एक चांगला माणूस होण्यासाठी कुठले गुण एका डॉक्टराच्या अंगी असणं आवश्यक आहे?
1: एक तर सर्व अगोदर म्हणजे पेशंट संग विनम्र बोलायला पाहिजेत. मला असे काही पेशंट लोक सांगतात ते डॉक्टर खूपच म्हणजे नाही का उद्धटपणे बोलले आमच्या किंवा रागवले असे. संयम आणि शांतता.
0: नक्कीच. समाजाने सुद्धा डॉक्टरांप्रती एक वेगळी आणि चांगली भूमिका ठेवणं पण गरजेचं आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की पेशंट सोबतचा संवाद जो आहे तो शांत आणि संयमी असायला हवा, पण डॉक्टरांप्रती भावना सुद्धा पेशंटच्या चांगल्या असायला हव्यात. तर ती भूमिका पेशंटचीही कशी असायला हवी असं तुम्हाला वाटतं?
1: आजच्या काळात पेशंटला असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये गेले म्हणजे डॉक्टर लोक फक्त लुटतात, पैसेच कमवायसाठी हे करतात, असे सर्व नाही आहे सर्व ठिकाणी. पेशंटनी पण समजून घ्यायला पाहिजे की खूप डॉक्टर चांगले आहेत आणि आपल्यासाठीच हे ते इन्व्हेस्टिगेशन वगैरे करतात, तर पैसे कमवायसाठी करत नाहीत.
0: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि आज जागतिक डॉक्टर दिवस आहे आणि या निमित्तानं आपण संवाद साधतोय, तर या निमित्तानं या दिवसाच्या निमित्तानं जे या क्षेत्रामध्ये तुमचे गुरु आहेत किंवा ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे किंवा ज्यांचे ऋण तुम्हाला आज जर मानायचे असेल तर तुम्ही या निमित्तानं कोणाचं मानताल किंवा काय सांगताल?
1: मॅडम, मी जे 1999 पासून डॉक्टर व्ही एन देशपांडे सरांकडे काम करतोय तेच माझ्यासाठी गुरु आहेत, त्यांनीच मला घडवलंय.
0: नक्कीच. आपण एक रॅपिड फायर

0: घेऊयात, काही मी प्रश्न तुम्हाला विचारेन. जर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली तर तुम्हाला कोण व्हायला आवडेल, डॉक्टर की अजून कोणी?
1: नाही, डॉक्टरच व्हायला आवडेल.
0: नक्कीच, नेहमी डॉक्टर सांगतात की जास्त चहा कॉफीचं सेवन हे चांगलं नाही आहे, पण तुम्ही यातला कुठला पर्याय निवडाल तुम्हाला घेण्यासाठी, चहा की कॉफी?
1: सध्या तर चहा घे, कॉफी दोन्ही बंद केलेले आहे, कॉफी घेईल.
0: नक्कीच. ऑपरेशन थिएटर की ओपीडी, जास्त काळ तुम्ही कुठे असता?
1: ऑपरेशन थिएटर.
0: नक्कीच. एका शब्दामध्ये आज आपण या दिवसानिमित्त आहोत, तर आरोग्य म्हणजे काय?
1: आरोग्य म्हणजे तुम्ही फिट राहिले पाहिजेत, म्हणजे कोणत्या गोष्टीत आजारी पडले नाही पाहिजेत, हेच आरोग्य आहे.
0: नक्कीच. तणाव कमी करायचा असेल तर तुमचा आवडता मार्ग किंवा तुम्ही काय फॉलो करता?
1: मित्रांमध्ये जातो.
0: जर तुम्हाला खूप मोठी सुट्टी मिळाली तर कुठे जायला आवडेल?
1: मोठी सुट्टी भेटल्यानंतर असं सिंगापूर वगैरे ठिकाणी जायला.
0: नक्कीच. तुमचं तुमच्या आयुष्यामधलं प्रेरणास्थान कोण आहे?
1: मी आता साईदीपला आल्यापासून दीपक सरांचं 72 वय, डॉक्टर व्ही एन देशपांडे सरांचं 66 वय, 66-67 वय, मोठे दुसर आर दुसरांचं वय 72-73 आहेत, ते डॉक्टर केकडे सरांचं पण वय, हे सर्वजणांकडे काम ज्यावेळेस ते एवढे ह्या वयात सुद्धा एवढ्या आतुरतेने काम करतात, त्यांना पाहून नक्कीच स्फूर्ती भेटते. आपल्याला पण असं वाटतं या वयापर्यंत आपल्याला पण काम करायचंय.
0: नक्कीच. प्रत्येकाने आरोग्याच्या बाबतीमध्ये काय सवयी पाळायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
1: काय, रोज लवकर उठायचं, रात्री लवकर झोपायचं, म्हणजे कमीत कमी 8 तास तरी झोपायचीत. आधी आपण सांगितल्याप्रमाणे रोज 1 तास तरी व्यायाम करा, कमीत कमी चालायचा तरी व्यायाम करा. तुम्ही काय लई जोर बैठक काढे पाहिजे असं काय नाही, चालायचं तरी काम आणि टाईमवर जेवण करायचं.
0: नक्कीच. आजकालची तरुण पिढी असं म्हटलं जातं की सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते किंवा खूप तास त्यावर बसते, तर या निमित्तानं काय सांगाल की हे प्रमाण वाढतं आहे, यामुळे सुद्धा अपघात होऊ शकतात, तर काय सांगाल?
1: हा, सोशल मीडियामुळं शारीरिक व्यायाम राहिलेलेच नाही ना, त्याच्यामुळं मानसिक आजार वाढत चाललेले आहेत, तर थोडे शारीरिक व्यायामाकडे तरी मुलांनी लक्ष द्यावे असं वाटतं. नाही का बाहेर, म्हणजे आपण आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस विट्टी दांडू ते बरेचसे खेळ होते, आट्या पाट्या गोट्या खेळायचो असं, पण आता सध्या काही राहिले नाही, सगळं प्रत्येक लहान मुलाकडे मोबाईल असतो, त्यांनी शरीर कमकुवत होत चाललंय, त्यांनी आजाराचं प्रमाण वाढत चाललंय.
0: तुम्ही अनेक केसेस पाहता, अनेक ऍक्सिडेंट पाहिले आहेत, अनेक अशा केसेस पाहिल्या आहेत, अपघात टाळण्यासाठी किंवा अपघात होऊ नये यासाठी सुद्धा काही काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, तर यानिमित्तानं काय सांगाल?
1: जे ट्रॅफिकचे रूल आहेत ते फॉलो करणे, म्हणजे अपघात चालतील ऑटोमॅटिकच.
0: आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुमच्या आयुष्यात रेडिओचं स्थान कसं आहे?
1: म्हणजे रेडिओ आम्ही कधी गाणे ऐकायचो, पण पहिले रेडिओवर क्रिकेटची कॉमेंट्री मात्र कायम ऐकायचो, कारण त्यावेळेस काही टीव्ही नव्हती बऱ्याच ठिकाणी, तर मग वर्ल्ड कपच्या मॅचेस वगैरे कॉमेंट्री रेडिओवर कायम ऐकायचो आम्ही.
0: नक्कीच. सर पेशानं तुम्ही डॉक्टर पण आहात, पण त्याचबरोबर साकत या गावाचे ग्रामपंचायतीचे सरपंच सुद्धा आहात, एक वेगळी जबाबदारी निभावताय किंवा एक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी हे एक माध्यम तुमच्याकडे आहे, तर सरपंच म्हणून तुमचा प्रवास जो आहे तो कसा आहे, कधीपासून सुरू झाला?
1: 22 डिसेंबर 2022 पासून साकतगावचा सरपंच आहे, जे गावातल्या सर्व जनतेचं माझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे त्यांनी मला गावचं सरपंच केलंय, म्हणजे मी जे वैद्यकीय सेवेच्यातून जे सेवा दिली गावाला त्याच्यातूनच गावांनी मला सरपंच केलंय, आणि त्या माध्यमातून गावात चालू आहेत कामं, रोडचे, लाईटचे वगैरे, पाण्याचे, रस्त्याचे चालू आहे सर्व.
0: ग्रामीण भागामध्ये ज्या स्थानिक गरजा आहेत किंवा गावातल्या लोकांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न तुम्ही करता?
1: जे सुविधा देण्याच्या बाबत का, ठीक आहे, म्हणजे आपले जे जिल्हा परिषद पंचायत समितीमधून ज्या स्कीम वगैरे येतात ते गावामध्ये लोकांना सांगतो आम्ही, आणि त्याच्यात म्हणजे समजा गोठ्याचे बांधे गोठे असतील, विहिरीचे असतील, घरकुल असतील, याचे आम्ही लोकांना सांगतो, त्याचे फायदे करून देतात.
0: आज सर तुम्ही या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, अनेक श्रोते तुम्हाला ऐकताय, तर कसं वाटतंय?
1: खूप बरं वाटतंय.
0: नक्कीच. रेडिओ केंद्रामध्ये सर तुम्ही आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं या निमित्ताने तुम्हाला इथे ऐकावंसं वाटेल?
1: जो जिता वही सिकंदर,
0: हेच गाणं का?
1: कॉलेजमध्ये असतं. आवडायचे
0: नक्कीच. हे तुम्हाला एनर्जी देणारं आणि कॉलेजमध्ये असणारं पुन्हा ते दिवस आठवणारं गाणं मी नक्कीच सर या निमित्तानं प्ले करेन. आणि आज सर तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
1: धन्यवाद. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
0: थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील डॉक्टर पवार सर. आज आहे जागतिक डॉक्टर दिवस, अर्थात 1 जुलै आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस आपण साजरा करतो आहोत. प्रख्यात राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी आणि शिक्षणाचे वकील डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस, आजचा दिवस नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. डॉक्टर हे खरं तर देशाचे सैनिक आहेत, म्हणजे सीमेवर ते लढत नाहीत पण जीव वाचवण्यासाठी, आयुर्मान सुधारण्यासाठी समर्पितपणे योगदान देतात, काम करतात. मानवी आरोग्यासाठी त्यांचं योगदान अपेक्षेपलीकडंच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच आजच्या दिवशी त्यांचे आभार मानायला हवे. कोविडचा काळ असेल, त्याचबरोबर वेगवेगळे आजार असतील, प्लेग, फ्लू, एड्स, इबोला या सगळ्या साथीच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांचं रक्षण करण्यासाठी नक्कीच ते नेहमीच पुढे असतात. आपली आरोग्य यंत्रणा नेहमीच सक्रिय असते, पुढे असते. आणि आज आपण राष्ट्रीय डॉक्टर्स डे सेलिब्रेट करत आहोत. 1 जुलै 1991 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करण्यात आला होता. डॉक्टर BC रॉय यांचा जन्मदिवस हा 1 जुलै 1882 मध्ये झाला आणि 1 जुलै 1962 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. खरं तर हा एक विचित्र योगायोग होता. हे एक प्रसिद्ध डॉक्टर होते, शिक्षण तज्ज्ञ होते, स्वातंत्र्य सेनानी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी सुद्धा होते. 1948 ते 1962 पर्यंत 14 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुद्धा ते होते. 4 फेब्रुवारी 1961 ला त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार मिळाला. त्यांनी आपलं आयुष्य लोकांसाठी दिलं, अनेक व्यक्तींवर उपचार केले, लाखो लोकांना प्रेरणा दिल्या. महात्मा गांधींचे वैयक्तिक ते चिकित्सक सुद्धा होते. 1976 मध्ये इसवीसनपूर्व वैद्यक, विज्ञान, सार्वजनिक घडामोडी, तत्वज्ञान, कला, साहित्य या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना ओळखण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ रॉय राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना सुद्धा करण्यात आली. आपल्या समाजामध्ये ना आज आपण पाहतो की डॉक्टरांची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यांचं आयुष्य रुग्णांच्या कल्याणासाठी ते वाहून घेतात. रोग आजारातून लवकर अगदी बरं होण्यासाठी, त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ते नेहमीच मदत करतात, तत्पर असतात. वैद्यकीय शास्त्र आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता विकसित होत आहे. रुग्णांच्या वैद्यकीय स्थितीवर उपचार करण्यासाठी आणि आयुर्मान वाढवण्यासाठी आज डॉक्टरांचं ज्ञान खरं तर खूप कामी येत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सध्या हल्ले होत आहेत अशा काही घटना आपण वाचतो आहोत, पाहत आहोत, पण तरीसुद्धा डॉक्टरांनी हार मानलेली नाही. सामान्य लोकांसाठी त्यांची वैद्यकीय सेवा अगदी अविरतपणे आजही सुरू आहे. त्यांचं योगदान आणि त्यांचं अथक परिश्रम कोणीही विसरू शकत नाही. समाजातील डॉक्टरांच्या भूमिकेचं महत्त्व ओळखण्यासाठी आणि त्यांना थँक्स म्हणण्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज आहे नॅशनल डॉक्टर्स डे आणि या निमित्तानं मी संपूर्ण अहिल्यानगर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील, भारतातील जे डॉक्टर्स आहेत, जे या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं तंत्रज्ञान आणत आहेत, महत्त्वाचे प्रयोग यशस्वीपणे राबवत आहेत, संशोधन करत आहेत, या सर्वांना या निमित्तानं थँक्स म्हणेल. सो तुम्हीसुद्धा नक्कीच डॉक्टरांचे आभार मानायला हवेत. पुन्हा एकदा राष्ट्रीय डॉक्टर्स दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, आपल्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच पाऊल टाका. अहिल्यानगर महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 11 सर्जेपुरा आणि महानगरपालिका प्राथमिक शाळा गांधीनगर येथे प्रवेश सुरू आहे. मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, पौष्टिक मध्यान्न भोजन, सुशिक्षित व अनुभवी शिक्षक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सुरक्षित आनंददायी वातावरण. स्नेहालयाच्या स्नेहज्ञानदीप प्रकल्पातून अतिरिक्त मार्गदर्शन, वाचन लेखन विकास आणि व्यक्तिमत्व विकासाची संधी सुद्धा उपलब्ध आहे. आजचा प्रवेश आणि उद्याचं उज्ज्वल भविष्य, तर मग विचार काय करताय? आजच आपल्या जवळच्या महानगरपालिका शाळेला भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची हमी. प्रवेशासाठी जवळच्या महानगरपालिका शाळेमध्ये ताबडतोब

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये। गुड इव्हनिंग। आणि आज आहे 1 जुलै 2024, आजची तारीख, आणि आज आहे वार बुधवार। फायनली जुलै महिन्याला सुरुवात झालेली आहे, जून महिना संपलेला आहे, आणि त्याचबरोबर आपल्या या सांजरंग कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। मस्त पॉझिटिव्ह वाईब जे आहे ते आपल्याला जाणवत आहेत। पावसाळी हवामान आहे सध्या आपल्या शहरामधलं, सिटीमधलं, आणि अजून तरी पाऊस मात्र आलेला नाही आहे, पण रिमझिम रिमझिम पाऊस जो आहे तो या आठवड्यामध्ये येणार आहेच। काही भागामध्ये मुसळधार पाऊस येणार आहे असं भारतीय हवामान विभागानं सांगितलेलं आहे। सो हा आठवडा तरी आपण मान्सूनचा आनंद घेणार आहोत। या आठवड्यामध्ये पाऊस चांगला बरसणार आहे, विशेष करून कोकणामध्ये जास्त चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल असंही सांगितलेलं आहे। सो पावसाळी, ढगाळ वातावरण, सुंदर अशी गाणी आणि त्याचबरोबर छान एक नॉस्टॅल्जिया मूड, आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर। सो खूप छान हे कॉम्बिनेशन आहे, आणि तुम्हाला जर तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगू शकता 9011112390 या क्रमांकावर। सो गप्पा आपण मारणार आहोत थोड्याच वेळामध्ये, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात गुड इव्हनिंग मनापासून. आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूयात. महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 मराठी आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय की शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 इयत्ता ज्या आहेत त्यांना मराठी शिकवणं, मराठी भाषेमध्ये परीक्षा देणं, पेपर लिहिणं या सगळ्या गोष्टी आता कंपल्सरी केल्या आहेत, अनिवार्य केलेल्या आहेत. सो आता याला कुठला पर्याय नाही आहे. शेवटी आपली मातृभाषा आहे, मायबोली आहे, आणि महाराष्ट्राची ही खरं तर मायबोली मराठमोळी भाषा आहे. आणि त्यामुळेच शाळांनीसुद्धा पात्र मराठी शिक्षकांची नियुक्ती यासाठी करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. आणि या नियमांचं पालन जर शाळांनी केलं नाही तर त्यांना आर्थिक दंडाला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. सो खूप महत्त्वाचं आहे की मराठीसाठी महत्त्वाचं काम होतं आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मराठी 1 ते 10 इयत्तेसाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे. वारंवार उल्लंघन जर याचं झालं तर मान्यतासुद्धा अनेक शाळांची रद्द केली जाऊ शकते असंही यामध्ये सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग। या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। काही स्पोर्ट अपडेटकडे वळूयात। इंग्लंडच्या कसोटी सामन्यामधला कॅप्टन बेन स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर सुद्धा केली आहे। सो नाईट क्लबचा वाद जो आहे तो त्याचा गाजला होता आणि या वादाच्या काही दिवसानंतर त्यांनी ही एक अधिकृत घोषणा केलेली आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो आता निवृत्ती घेत आहे। लंडनमध्ये नाईट क्लबमध्ये संघाच्या रात्रीच्या वेळी बाहेर न पडण्याच्या नियमाचं उल्लंघन केलं होतं आणि काही दिवसांपूर्वी ना तो वादामध्ये सुद्धा सापडला होता। न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेली तिसरी कसोटी सामना आणि ही मॅच त्यांचा शेवटचा सामना ठरला। 35 वर्ष स्टोक्सनं आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 122 कसोटी सामने, 114 वन डे मॅचेस, 43 T20 सामने आणि 11,000 पेक्षा जास्त रन्स केलेले आहेत। सो नक्कीच आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया।
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग. वाशिममध्ये रिसोडमध्ये पावसाचा अक्षरशः कहर बघायला मिळालाय. कांचन नदीच्या पुरामध्ये रस्ता अर्ध्या किलोमीटरपर्यंत खचलेला बघायला मिळतोय. आणि काल बऱ्यापैकी वाशिममधली वाहतूक जी आहे ती ठप्प होती. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये पावसामुळे कांचन नदीला पूर आला. कोयाळी जाधव नेतनचा मार्ग अर्धा किलोमीटर खचलाय आणि इथे 2 ते 3 लहान पूल होते ते सुद्धा अक्षरशः वाहून गेलेत. परिसरातली वाहतूक पूर्णपणे 2 दिवस बंद होती. नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागत होता. प्रशासनानं गेल्या वर्षी तात्पुरती दुरुस्ती केली होती असा आरोप इथल्या स्थानिक लोकांनी ग्रामस्थांनी केलाय. आणि या पुरामुळे परिसरातल्या शेकडो एकर शेतजमिनींचं आणि खरीप पिकांचंही खूप मोठं नुकसान झालंय. त्यामुळे वाशिममध्ये चांगलाच विदर्भाच्या या भागामध्ये पाऊस बघायला मिळतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कभी हसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. बऱ्याच जणांना ना गोड पदार्थ खाण्याची क्रेविंग होते, अर्थात ती मला सुद्धा होते. कधी कधी होते जेवणाआधी, कधी कधी जेवण प्रचंड पोटभर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वीट किंवा गोड खाण्याची क्रेविंग होते. पण एंडोक्रिनॉलॉजिस्ट आणि त्याचबरोबर काही एक्सपर्ट आपल्याला सांगतात की जेवणाआधी की जेवणानंतर गोड पदार्थ खाणं किती योग्य आहे. काही लोकांना जेवणापूर्वी थोडंसं गोड पदार्थ जे आहेत किंवा थोडंसं गोड अन्न आवडतं, किंवा अधिक गोड पदार्थसुद्धा खाण्याची इच्छा मग नंतर त्यांची कमी होते, त्यामुळे अनेक जण जेवणाआधी गोड पदार्थ खातात, तर काही जण जेवण झाल्यानंतर एक स्वीट डिश म्हणून छोटंसं गोड पदार्थ जो आहे तो खातात. पण ज्यांना क्रेविंग झालं आहे, खाण्याची तीव्र इच्छा झालेली आहे, तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी किंवा अति आहार गोड पदार्थांचा टाळण्यासाठी मदत एका गोष्टीची होऊ शकते. एक छोटीशी टीप आहे, ज्यांना डायबिटीस आहे, मधुमेह आहे किंवा रक्तातल्या साखरेची समस्या आहे, अशा व्यक्तींनी जर रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ले तर त्यांना जास्त त्रास होऊ शकतो आणि त्यांची शुगर जी आहे ती जास्त आपल्याला दिसू शकते. सो रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाऊ नका. शक्यतो जेवणानंतर तुम्ही एखादा गोड पदार्थ खाऊ शकता. बऱ्याच वेळा जेवण चांगलं झाल्यानंतर आपण जेव्हा गोड पदार्थ खातो तेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये खात नाही, त्यामुळे क्रेविंग्स ची इच्छासुद्धा पूर्ण होते आणि गोड पदार्थसुद्धा अगदी मोजक्या प्रमाणामध्ये सुद्धा खाल्ले जातात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार हसन सय्यद आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्हाला.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज। अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग सांजरिंगमध्ये। आणि आपण सध्या महाराष्ट्रामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या FDA कारवाया पाहतो आहोत। आणि हायजीनसाठी किंवा सुरक्षित अन्न, स्वच्छ अन्न पदार्थ जे आहेत किंवा चांगल्या प्रतीचे अन्न पदार्थ देण्याचं काम जे आहे ते प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांनी केलं पाहिजे। आणि यासाठी अगदी धडक कारवाया आपल्या संपूर्ण राज्यभरात होत आहेत। आणि आता लवकरच आषाढी वारी जवळ येते। वारीमध्ये वारकऱ्यांना दर्जेदार अन्न मिळण्यासाठी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष धडक मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। पालखी मार्गावर बऱ्याच वेळा काय होतं की भेसळखोर किंवा अस्वच्छ हॉटेल्स आहेत आणि इथे कडक कारवाई केली जाणार आहे। कारण पायी प्रवास करणारे जे वारकरी आहेत या दिंडीतून पालखी सोहळ्यातून जाणारे, तर त्यांना कुठल्याही प्रकारचं भेसळयुक्त अन्न दिलं पाहिजे नाही। आणि यंदा 5,000 बसेस सोडण्यात येणार आहे, त्यामुळे जास्त आषाढी एकादशीनिमित्त गर्दी वाहतूक होऊ शकते। आणि त्याचबरोबर पालखी मार्गावर 10,000 झाडं लावून यंदा हरितवारीसुद्धा केली जाणार आहे। आषाढी वारीमध्ये स्वच्छ अन्नासाठी आता FDA एक विशेष पथक जे आहे ते नियोजित करत आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कार्ला फाटा परिसरामध्ये स्टील पट्ट्यांची वाहतूक करणारा ट्रेलर रस्त्यामध्ये बंद पडल्यामुळे इथे खूप मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा काल आपल्याला बघायला मिळाल्या होत्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर. कार्ला फाट्याजवळ ही महत्वाची घटना घडली आणि गेल्या तासाभरापासूनच काल वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती. फायनली ट्रॅफिक पोलिसांनी लक्ष घालून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि मग हळूहळू कालांतरानं ही ट्रॅफिक जी आहे ती व्यवस्थित मार्गी लागली. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।
1: नमस्कार, नगरकर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। सांजरंग या कार्यक्रमामध्ये महत्वाच्या काही अपडेट्सकडे वळूयात। राज्याचं अर्थ खातं आता लवकरच राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे। जय पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आसाममध्ये महापूर बघायला मिळतोय। पूल वाहून गेल्यामुळे आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, तर 22,000 लोक बेघर झालेत। रस्ते, शेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे। त्याचबरोबर चेंबूरमध्ये सुद्धा ही घटना दुर्दैवी घडली आहे। शाळेच्या बसवर एक मोठं झाड कोसळलंय। 12 विद्यार्थी यामध्ये जखमी झाले, तर एका विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू झालाय। कच्चं तेल घटलंय। पेट्रोल डिझेलच्या किमती ताबडतोब कमी करा, डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल कंपन्यांना थेट इशारा केलाय। तर आता या आठवड्यामध्ये पावसाचा आठवड्याभराचा मुक्काम असणार आहे। मंगळवारी, शुक्रवारी धो पाऊस कोसळणार आहे। कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। तर संसदेचं अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 104 FM. आवाज तुमचा, अनुवाद तुमच्या सोबत, सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महत्वाच्या काही स्पोर्ट अपडेट्स कडे आता आपण वळणार आहोत. भारत इंग्लंड यांच्यामधल्या आगामी पांढऱ्या चेंडूच्या वन डे T20 दोन्ही मालिकांचं अधिकृत प्रसारण असलेल्या सोनी टीव्हीच्या वतीनं झूमवर पत्रकार परिषद झाली होती आणि यामध्ये इंग्लंडचे ग्रॅनी स्वान आणि आपल्या भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे सहभागी होते. या दिग्गज माजी क्रिकेटपटूंना काही प्रश्न विचारण्यात आले आणि नक्कीच त्यांनी खूप छान उत्तरं यासाठी दिली. इंग्लंडमधलं हवामान भारतीय संघासाठी अनुकूल आहे असं स्वान यांनी यावेळी सांगितलं. इंग्लंडला त्यांच्या स्थानिक परिस्थितीचा फायदा मिळायला हवा होता, परंतु सध्या तापमान 35 ते 36 डिग्री अंश सेल्सिअस असल्यानं हे हवामान भारतीयांसाठी अनुकूल ठरतंय, त्यामुळे घरगुती परिस्थितीचा फायदा मिळणं अशी कोणतीही बाब राहिलेली नाही, हे स्वीकारणं आवश्यक आहे. येणाऱ्या मालिकेमध्ये येणाऱ्या मॅचेसमध्ये भारताला पराभूत करण्यासाठी इंग्लंडच्या निवडकर्त्यांना सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड करावी लागेल असंही यावेळी स्वान ग्रॅमी यांनी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 104 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये HIV एड्स मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर स्नेहालय ही सामाजिक संस्था यांनी हायरिस्क घटकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या. या संयुक्त प्रयत्नांमुळे 3572 पैकी केवळ 152 व्यक्तींमध्ये म्हणजे 4.25% लोकांमध्ये हा संसर्ग आढळला, तर उपचाराच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणून नवीन संसर्ग रोखण्यामध्ये मोठं यश मिळालंय. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या महिला, त्यांचे पुरुष ग्राहक, तृतीय पंथी आणि समलैंगिक पुरुष यांच्यामध्ये संसर्ग रोखण्यासाठी दरवर्षी ठराविक अनुदान दिलं जातं. या अनुदानात जामखेड, अहिल्यानगर, शेवगाव, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, राहुरी, संगमनेर या तालुक्यांमध्ये प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या गेल्या. शासकीय उपाययोजना आणि मोफत सुविधा सुद्धा यावेळी देण्यात आल्या. नियमित तपासणी, आरोग्य सुविधा, त्रैमासिक आढावा आणि सुरक्षितता साधनांचं वाटप करून नक्कीच आपण या नवीन होणाऱ्या किंवा वाढत्या संसर्गाला थांबवू शकतो आणि नक्कीच यावर काम करू शकतो असं यावेळी सांगण्यात आलं. पोलीस रेडमधल्या महिलांचं वास्तव्य यामुळे समोर आलं. पीअर एज्युकेटरचा पॅटर्न यामुळे लक्षात आला आणि ज्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी सुद्धा समुपदेशन करण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. जागतिक घडामोडींकडे वळूयात. आज दोहामध्ये एक महत्वाची चर्चा होती इराण अमेरिकेसंदर्भातली. ट्रम्प यांनी या संदर्भात काही दिवसांपूर्वी घोषणा केली. इराणनं चर्चा करण्याची विनंती केल्यामुळे कतारची राजधानी दोहामध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा होईल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या बैठकीचा अधिक तपशील ट्रम्प यांनी जाहीर केला नाहीये. ही बैठक जी आहे ती होणार असल्याची माहिती अमेरिकेच्या एका अधिकाऱ्यांनी दिली होती. यावर इराणनं अशा बैठकीबाबत काहीही ठरलेलं नाही असं विधान केलं होतं. दोहाच्या बैठकीत अमेरिकेचे विशेष दूत विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुश्नर हे उपस्थित राहणार असल्याचं व्हाइट हाऊसनं यावेळी जाहीर केलं. या बैठकीमध्ये आज अमेरिका आणि इराणनं जो स्वाक्षरी केलेला सामंजस्य करार आहे याच्या अंमलबजावणीवर चर्चा होणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

आपण ऐकताय स्नेहालयचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम जी आहे ती संपूर्ण राज्यभरामध्ये झाली आणि आपल्या नगरमध्ये 4.25 लाख बालकांना पोलिओ डोस देण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये रविवारी जी पल्स पोलिओ मोहीम झाली यामध्ये 3,74,519 बालकांना पल्स पोलिओचं लसीकरण करण्यात आलंय. दवाखान्यांबरोबर बस स्थानक असेल या ठिकाणी सुद्धा लसीकरणाचे बूथ होते. 93.8% बालकांना हा डोस दिला गेलाय आणि आता पुढच्या 4 दिवसांमध्ये राहिलेली जी लहान मुलं आहेत त्यांचं लवकरच लसीकरण केलं जाणार आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली. जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली गेली आणि यासाठी विविध टीम ऍक्टिव्ह होत्या. जिल्ह्यामध्ये 3,93,316 बालकांपर्यंत ही टीम पोहोचली आहे. 3,032 लसीकरणाचे बूथ होते. 7,781 कर्मचारी या कामासाठी तैनात होते. बस रेल्वे स्थानकावर सुद्धा 57 बूथ बघायला मिळाले. 103 मोबाईल पथक सुद्धा कार्यान्वित होती. जिल्ह्यामध्ये 94% पोलिओचं लसीकरण जे आहे ते झालेलं आहे. उर्वरित बालकांचं लसीकरण या आठवड्यामध्ये पूर्ण होईल असं सांगण्यात आलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये. सध्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवायांचा चांगलाच धसका हॉटेल व्यावसायिकांनी सुद्धा आपल्या नगरमध्ये घेतलाय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुणे कार्यालयाचं एक पथक सकाळी नगरमध्ये दाखल झाल्याची अफवा आपल्या नगर शहरामध्ये काल वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक होते की त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये हॉटेल बंद ठेवलं आणि काहींनी हॉटेल सकाळी स्वच्छ केलं. दरम्यान याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर लक्षात आलं की पुणे कार्यालयातील कुठलीही टीम किंवा कुठलंही पथक जे आहे ते तपासणीसाठी नगरमध्ये आलेलं नाही. स्थानिक अधिकाऱ्यांकडून ही तपासणी करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र ही मोहीम हाती घेतली. हॉटेल, रेस्टॉरंट्स, उपहारगृह, बेकरी, मिठाईच्या दुकानांमध्ये स्वच्छतेबाबत विशेष आदेश काढले गेले जातात. त्याचबरोबर नगरमध्ये सुद्धा ही अफवा पसरल्यानंतर अनेक हॉटेल चालकांनी याचा धसका घेतलाय आणि अफवेमुळे काल शहरातल्या बऱ्याचशा भागांमधले हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट हे बंद ठेवले होते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगे या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे यंदाचा 40वा राजश्री शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे भाष्यकार डॉ जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर जाहीर झाला. ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांनी ही घोषणा केली. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला संस्कृती, संगीत शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल 1984 पासून हा पुरस्कार देऊन अनेक महनीय व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. हा यापूर्वी पुरस्कार माधवराव बागल, नाग मोरे, बाबा आढाव, डॉ जनार्दन वाघमारे, अभय बंग आणि राणी बंग, डॉ जब्बार पटेल अशा दिग्गजांना दिलेला आहे. हा पुरस्कार पहिल्यांदाच मरणोत्तर डॉ जयसिंगराव पवार यांना देण्यात आला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगर डायरी. या शो मध्ये मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते. आणि मंडई नुकतंच 13 आणि 14 जून 2026 रोजी ना WRPF आयर्न वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा झालेली आहे बरं का. आणि ही जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी देखील दमदार कामगिरी करत देशाचा तिरंगा जो आहे तो उंचवलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरचं नाव देखील देशात जगभरात पसरले आहे बरं का. कारण आपल्या अहिल्यानगरचे देवदत्त गुंडू यांनी या स्पर्धेमध्ये 5 सुवर्ण पदक मिळवलेली आहेत. तसंच आपल्या अहिल्यानगरचे किशोर शिंदे यांनी देखील 1 सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्याचबद्दल आपल्या सोबत आहेत आज किशोर शिंदे आणि देवदत्त गुंडू. सर नमस्कार. सर
2: नमस्कार.
1: सर तुमच्या दोघांचंही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये सगळ्यात आधी तर खूप खूप स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: सर खरं म्हणजे तुम्ही नगरचं नाव खूप उंचावलेलं आहे त्यामुळे आम्हा नगरकरांना खूप अभिमान वाटतोय आणि तुमचं खूप खूप कौतुक. आणि आज तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून आलात कारण हे सगळं मॅनेज करून आताच नुकती स्पर्धा झालेली आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला बोलावलं जातंय, अनेक ठिकाणी तुमचं कौतुक केलं जात आहे आणि तरीही तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. सगळ्यात आधी तर किशोर सरांकडे येते. सर खरं म्हणजे तुमचं वय आहे आणि तुम्ही मला तरी वाटतं की खूप आधीपासून या सगळ्याची तयारी करता आहात. तर या आधी कोणकोणत्या स्पर्धेला तुम्ही गेला आहात?
3: माझं वय समजा 43 वर्ष आहे. 2024 मी देवदत्त गुंडू यांच्याकडे प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्यांचा सराव करीत असताना त्यांचं व्हिएतनामला सिलेक्शन आलं होतं. तिकून ते मेडल जिंकून आले. त्यानंतर आपल्याला वाटलं चला आपण बी प्रयत्न करायला काही हरकत नाही. सर्वात पहिले डिस्ट्रिक्ट लेवल खेळावं लागतं. डिस्ट्रिक्टला मला गोल्ड लागलं. त्यानंतर सरांनी पुण्याला नेलं होतं स्टेट चॅम्पियनसाठी. तिथेही मला 2 गोल्ड लागले. त्यानंतर आमचं नॅशनल दिल्ली झालं होतं. त्यातही मी 4 गोल्ड मारले. तिथून पुढचा प्रवास कित्येक गोष्ट सोडा लागल्या. गोड खाणं नाही, चहा नाही, त्याग करावा लागला, डाएट करणे. कारण पुढची कॉम्पिटिशन होती रशियाला होती वर्ल्ड चॅम्पियनशिप. तिथं सरांनी माझ्याकडून इतकं म्हणजे इतकं करून घेतलं की विचारता सोय नाही. मी घरच्यांनी सुद्धा जेवढं लक्ष दिलं नाही तेवढं सरांना लक्ष दिलं. रोज फोटो टाका, काय खाल्लं, दुपारी काय खाल्लं, संध्याकाळ काय खाल्लं, म्हणजे खूप हे केलं. आणि शेवटपर्यंत कॉन्फिडन्स लो होऊन दिला नाही, मोटिवेट कंटिन्यू करत राहिले. त्यामुळे रशियातही मी गोल्ड मारलं. त्यानंतर आम्ही बँकॉक मी सर आम्ही सांगत होतो की सरांना 5 गोल्ड मेडल व मला 1 गोल्ड मेडल लागलं. आणि हा सगळी आवड निर्माण झाली सरांना पाहून. फक्त वर्कआउटची सवय होती, व्यायामाची आवड होती, पण खेळ हा माहीत नव्हता. म्हणजे आज ज्या स्टेटला आहे जो समजा मान सन्मान भेटतो, जे कौतुक होते ज्या स्तरावर, त्याला सर्वस्वी फक्त देवत गुंडूच.
1: सर तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला सरांकडूनच याची आवड निर्माण झाली, मग किती वर्षापूर्वी तुम्हाला याची आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून कशी तयारी करत गेलात?
3: 2024 एंडिंगला सरांनी सर व्हिएतनाम गेले होते, तिकडून जिंकून आले. गोल्ड मेडल एक लागलं त्यांना आणि त्यांचं ते कौतुक वगैरे पाहून त्यानंतर एक माझ्या ते डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप होत्या. सरांनी प्रॅक्टिस करून घेतली, प्रयत्न केला, त्यात मेडल लागलं. म्हणजे आपण काय म्हणतो दुसऱ्याला पाहिल्यानंतर अरे हा करतोय, आपण वर्कआउट करतो प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रेरणा मिळाली सरांपासून मला. त्यातून मी मग त्यांच्याच अंडर सगळं घेतलं, त्यांनी शिक्षण दिलं की काय काय म्हणतात पॉवर लिफ्टिंग हे काय. हा गेम सर्व सरांनी मला शिकवला, त्याचे नियम बियम सगळं नाही का, त्याप्रमाणे खेळलो. निश्चित त्यांच्या प्रयत्नामुळे माझ्या कष्टामुळे मला की यशस्वी होत गेलो.
1: म्हणजे 2 वर्षामध्ये आपण एवढं यशस्वी होऊ शकतो या गेम मध्ये, जसं की 2024 पासून तुम्ही चांगली तयारी करता आहात आणि आज 2026 चालू आहे.
3: तसं जर म्हणता येणार नाही, तसं मग 2018 पासून मी वर्कआउट करतोय. तुम्ही आता प्रॅक्टिस आलात आणि लगेच मेळ भेट नाही. तो गेम ज्या वर्कआउटचा आहे व्यायामाचा आहे, तो व्यायामाचा प्रकार 2017-18 पासून करतोय.
1: अच्छा.
3: ते तर माझं कंटिन्यू चालूच आहे. आता 8-9 वर्ष झाले मी कंटिन्यू व्यायाम करतोच.
1: सर खरं म्हणजे या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल तुम्हाला मिळालं, तर जेव्हा मिळालं, जेव्हा नाव अनाऊन्स झालं तेव्हा कसं वाटलं?
3: युरोपियन कंट्री मध्ये दुसऱ्या प्रदेशातील लोकांच्या तोंडून जेव्हा आपलं नाव येतं तो आनंदच फार वेगळा असतो. त्याचा शब्द सांगणं कठीण आहे.
1: आणि घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या, घरच्यांना कसं वाटलं यावेळी?
3: घरच्यांना गेमचं जास्त काही माहिती नव्हतं. रशियाला गेल्यानंतर बी त्यांना जास्त माहिती नव्हतं. पण तिकून आल्यानंतर जे कौतुक झालं झालं ते सगळ्या सरांना कळलं. त्यामुळे घरच्यांकडून बी चांगला सपोर्ट मिळाला आणि तिथून पुढे घरच्यांनी बी चांगला फॉलोअप केला, डायट वगैरे लक्ष देत आहेत.
1: नगरकरांचं कसं प्रेम मिळालं?
3: नगरकरांचं खूप प्रेम आहे मॅम. प्रत्येकाने आज साथ दिली मला. नाव घेता घेता कमी पडतील काय, एकाच नाव घ्यायचं घेत नाही घेतलं. सर्व नगरकरांचा मी आभारी आहे. सर्व जास्त देव सत्सरांचा आभारी आहे. त्यांनी त्या स्टेजला नेलं.
1: सर तुमचं प्रोफेशन वेगळं आहे का?
3: हो, मी एक ओनियन मर्चंट म्हणजे अकाउंटिंगचं काम करतो.
1: म्हणजे प्रोफेशन वेगळं आणि आवड वेगळी असं म्हणता येईल, आणि आवडीमधून तुम्हाला हा आता मेडल मिळालेला आहे, तर मग प्रोफेशन जपता जपता आवड कशी तुम्ही जपली?
3: व्यायामाची आवड फार पहिल्यापासून होती. व्यायाम करता करण्याचं फार म्हणजे एक व्यसन होतं, जसं त्यात व्यायाम करतो सरपण व्यायाम करतायत, आपल्यापेक्षा हेवी करतात, त्यातून ते त्यांना मेडल मिळालं प्रत्येक. आणि आमचे मित्र अमोल गायकवाड म्हणून, त्यांना बरेच नॅशनल मेडल मिळाले. आम्ही तिघं संघ वर्कआउट करतो सर, आमच्या दोघांचा वर्कआउट संघच घ्यायचे. त्यातून असं वाटलं कुठतरी चला आपण एक वेळेस तरी प्रयत्न करावा, खेळचा व्यवसाय चालू आहे, व्यायाम चालू आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न केले, त्यातून यश मिळालं.
1: पहिल्याच प्रयत्नात यश मिळालंय, खरंच खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. असंच तुम्ही नगरचं नाव, स्वतःचं नाव उंचवत राहा. तर मंडळी, आता आपण येऊयात देवदत्त गुंडू सरांकडे. आणि सर, खरं म्हणजे आपली ही पहिली भेट नाही तर दुसरी भेट आहे, कारण व्हिएतनामला तुम्ही गेला होता तेव्हा पण आपण भेटलो होतो. आणि तेव्हा तुम्ही पुढच्या प्लॅनिंगमध्ये असं सांगितलं होतं की माझा पुढचा प्लॅनिंग जो आहे तो हाच असणार आहे, आणि तुम्ही ते करूनही दाखवलं. आणि त्यावेळी मी असं पण म्हणाले होते की जेव्हा तुम्ही ही स्पर्धा जिंकाल तेव्हा आपण पुन्हा गप्पा मारूया, तर तो वेळ तो काळ आलेला आहेच. तर मग कशी तयारी केलीत, कशी सुरुवात केली त्या सगळ्याला?
2: मॅम, आता नक्कीच हे प्रवास काय कठीण नसतो माझ्यासाठी किंवा कोणताही खेळाडू असेल त्याचा. कॉम्पिटिशन कुठलाही असो, कोणत्याही लेवलचा असो, तयारी हे स्ट्रिक्टच असती. जेव्हा आम्हाला कळतं की आमचं नाव या कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट झालंय ट्रायल्स नंतर, तर जेव्हा डेट अनाऊन्स होती कॉम्पिटिशनची, त्या 3-4 महिन्या आधीपासून आम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागती. आणि प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा ते एक तपस्या असती जे आपण एक फॉलो करतो. म्हणजे तुमचा ट्रेनिंग सोबत तुमच्या बॉडी सोबत तुम्हाला तुमच्या माइंडला पण डेली ट्रेन करावा लागतो, तेवढाच पॉझिटिव्हनेसली. आणि टू बी ऑनेस्ट, मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो, बरेचसे प्रॉब्लेम्स येतात जेव्हा आपण एखाद्या इव्हेंटसाठी प्रेप करतो. म्हणजे मला यावेळेस इंजुरी पण झाली होती, माझा ऑलमोस्ट 4 महिन्यात माझा एकदा इंजुरी झाली ना, ते हॅमस्ट्रिंग पुल नावाची एक इंजुरी झाली होती. बराच प्रॉब्लेम झाला होता मला, लिटरली मी वाकू शकत नव्हतो, एवढी बॅड परिस्थिती होती. पण मी त्यातून रिकवर केलं आणि माझा बेस्ट दिला. नगरकरांचा प्रेम आणि आईवडिलांचा आशीर्वाद नक्कीच होता, आणि प्रयत्नही करत राहिलो, आणि आज जे आहे तुमच्या समोर आहे सगळं.
1: सर, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की या कोणत्याही स्पर्धेत आधी नाव येतं असतं, तर जेव्हा एखाद्या स्पर्धेत नाव येतं, म्हणजे आता तुमचं नाव WRPF या गेममध्ये किंवा या स्पर्धेमध्ये तुम्ही सुवर्ण पदक पटकावली आहेत 5 ती पण, तर मग याचा क्रायटेरिया काय असतो जर या स्पर्धेसाठी सिलेक्शन जर व्हायचं असेल तर?
2: सर्वप्रथम WRPF म्हणजे वर्ल्ड रॉक पॉवर लिफ्टिंग फेडरेशन, एक रशियन फेडरेशन आहे जे प्रत्येक देशांमध्ये असतो, ठीक आहे. तर आता ह्याच्या कशा असतात, ह्याच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या कॉम्पिटिशन्स असतात, त्याला आधी क्वालिफाय करतो. जसं आपण IPL बघतो, आधी रेग्युलर मॅचेस असतात, मग त्यातून विन लॉस क्वालिफाय होत ते प्ले ऑफ्स मध्ये येतात, प्ले ऑफ्स वरून फायनल्स मध्ये येतात. ऑन दॅट बेसिस हे एक कॉम्पिटिशन विन व्हायला लागती, मग आपलं नाव हळूहळू हळूहळू वर सरकत राहतं, अकॉर्डिंगली ते लिस्ट आउट करतात.
1: सर, मग जसं की सरांनी सांगितलं, किशोर सरांनी, की त्यांनी यावेळी म्हणजे ठरवलं 2024 आणि 2026 या स्पर्धेमध्ये त्यांचं नाव आलं, तर मग त्यांची कशी होती क्रिया? कारण तुम्ही जे होता ते आधीही खेळलेला आहात या स्पर्धांमध्ये, पण सर मला वाटतं पहिल्यांदाच खेळलेले आहेत, तर कसं होतं हे सगळं?
2: हे बघा, कॉम्पिटिशन हे 2024 पासून खेळतात, पण त्यांची जे वर्कआउटची जी स्ट्रेंथ आहे ते खूप, ऑलमोस्ट त्यांना 7-8 वर्ष झाले, 7-8 वर्षापासून ते वर्कआउट करतायत. वर्कआउट म्हणजे नुसतं टाइमपास वर्कआउट नाही, सिरियस वर्कआउट, ठीक आहे. आता आजकाल आपण बघतो जिममध्ये मुलं जाऊन फक्त नॉर्मल व्हिडिओ शूट हे साठी करतात सोडून जातात. हा माणूस कंटिन्यू डिसिप्लिनली वर्कआउट करत राहिलेत, त्याच्यानंतर त्यांचं काम व्यवसाय ते मॅनेज करून वर्कआउट पण मॅनेज करत राहिले, त्याच्यानंतर माझ्या अंडर जेव्हा ते 2024 आले, आणि त्याच्यानंतर आम्ही प्रोफेशनली स्टार्ट केलं. ओके, म्हणजे त्याची बॉडीची स्ट्रेंथ आधीपासून होती, त्यांना आम्ही थोडस परफेक्टली गाईड केलं, आणि त्यांचे जे ट्रेनिंग टेक्निक्स असतात, बरेच काही असतात आमच्या गेम मधले, ते गोष्टी त्यांना मी माझ्या लेवलला बेस्ट शिकवत गेलो. आणि कदाचित त्यांचे स्टार्स पण समथिंग समटाईम वर्क्स.
1: सर, जसं म्हणालात की काही ट्रेनिंग टेक्निक्स असतात, तर त्या काय असतात?
2: ट्रेनिंग टेक्निक्स म्हणजे मॅम तुमची बॉडीची मोबिलिटी किती, फ्लेक्झिबिलिटी किती, त्याच्यानंतर तुमचं माइंडसेटला पण तेवढंच ट्रेन करावा लागतो. आलं का लक्षात? म्हणजे आता आपण एवढे प्युअर सोल नाही आहोत की कंटिन्यू आपण पॉझिटिव्हली असो, बाकीच्या काही कारण पण आपल्या आयुष्यात असं निगेटिव्हिटी भरते, तर त्याच्यासाठी आपल्याला डेली माइंडला पण ट्रेन करावं लागतं आणि मग हळूहळू गोष्टी होत जातात.
1: सर, या आधी म्हणजे आता तुमचं नाव तर पॉवर लिफ्टिंग मध्ये सगळ्यात वरती असं म्हणायला हरकत नाही, तर या आधी या गेम मध्ये आपल्या नगर मधले दुसरे कोणी होते का?
2: नाही नाही, असं काही नाही, मी काय मोठा नाहीये. मी फक्त माझं मनात एकच असतं की माझ्या देशाचं नाव प्रत्येक देशात गाजलं पाहिजे आणि तेच प्रयत्न मी करत होतो, करत आहोत आणि करत राहणार. मी काय मोठा खेळाडू नाहीये, मी पण अजून बेस्ट नाहीये, मी बेस्ट होत जातोय. मे बी कमिंग वर्षात मी अजून माझ्या आत्ताच्या पेक्षा चांगल्या लेवलला जाईल ही माझी अपेक्षा आहे. आणि अजून एक विनंती करतो की सर्व भारतवासियांना आणि अहिल्या नगरकरांना की त्यांचा प्रेमाने आशीर्वाद असाच आमच्या सोबत असो, जेणेकरून आम्ही प्रत्येक देशात आपला तिरंगा फडकत राहू.
1: नक्कीच सर, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही दोघेही ही गोष्ट कराल, कारण तुमचा जो उत्साह आहे, तुमचं जे म्हणजे मेहनत जी असते ना ती दिसून येते. कारण कोणतीच गोष्ट अशी एकदम सोपी नसते, लोकांना म्हणण्याचं असतं की त्यांच्यासाठी सोपं आहे, नाही, त्याच्यासाठी खूप दिवस घालावे लागतात, खूप दिवस द्यावे लागतात, दिवस रात्र एक करावा लागतो, जे तुम्ही दोघंही करताय. सर, खरं म्हणजे ही स्पर्धा खूप मोठी होती आणि 5 पदकं तुम्ही पटकावली आहेत, तर हा कार्यकाळ कसा होता आणि तुमच्या पुढे कोणकोणते चॅलेंजेस आले?
2: पहिले गोष्ट, बरेच लोकांना माहित नाही की 5 मेडल कस काय मिळाले, तर मी ते सांगू इच्छितो की पॉवर लिफ्टिंग हा गेम आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 5 गेमचे कॅटेगरीज असतात. पहिला असतो SBD म्हणजे कम्प्लीट पॉवर लिफ्टिंग, दुसरा असतो पुश आणि पुल, तिसरा असतो ओनली डेड लिफ्ट, चौथा असतो ओनली बेंच प्रेस, पाचवा असतो ओनली स्क्वॉट्स. असे 5 कॅटेगरीमध्ये माझ्या वेट कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळालं. तुम्ही म्हटलं की कोणते प्रॉब्लेम समोर आलेत, प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा खूप भयंकर संकट आली ती म्हणजे माझ्या इंजुरीची. इंजुरीमुळे मी खूप खचलो गेलतो, टू बी ऑनेस्ट. म्हणजे मला असं वाटलं की बाबा मी कदाचित कॉम्पिटिशनला येऊ शकणार नाही, माझ्या विद्यार्थ्यांनाच पुढे पुश करावं. पण थोडीशी त्याच्यावर वर्क केलं, मी रिहॅब केलं प्रॉपर, म्हणजे त्याचे जे सिस्टमॅटिक फॉलोअप घेतल्या, इंजुरी रिहॅब केलं मी आणि रिकवर करत परत प्रॅक्टिसला लागलो.
1: सर, जेव्हा आपण एका दुसऱ्या देशात जातो तेव्हा सगळंच बदलतं, भाषा बदलते, संस्कृती बदलतात, परंपरा बदलतात आणि सगळ्यात म्हणजे आपल्या बॉडीला इफेक्ट

0: आणि पुसतात नाही तर नैवेद्य पण दाखवतात. फक्त पद्धत वेगळी असेल आपल्या तिथली, पण ते पण एक चांगलं कल्चर आहे थाई कल्चर. त्याच्यानंतर त्यांची जी संस्कृती आहे ती पण खूप चांगली आहे. तिथले लोक खूप कोऑपरेटिव्ह असतात. असं काहीच प्रॉब्लेम जाणवले की बाबा मी दुसऱ्या देशात गेलो आणि काही प्रॉब्लेम्स फेस केले नाही, तर तिथले लोक सपोर्टिव्ह आहेत. आपले भारत भारतीय लोक कसे दुसरे टुरिस्टला सपोर्ट करतात, सेम तसंच त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट केलं. मला पर्सनली खूप चांगला एक्सपिरियन्स आला, कारण की काही कारणास्तव मला एक प्रॉब्लेम आली तर तिथल्या लोकल लोकांनी मला हेल्प केली ती तेव्हा, आणि त्यामुळे खरंच मी त्यांचं ऋणी आहे. की आणि थाय कल्चर हा खूप चांगला आहे. आणि अजून एक सांगू इच्छितो मी की ह्या कॉम्पिटिशनसाठी माझा अजून एक विद्यार्थी सिलेक्ट झालते अमोल गायकवाड म्हणून. त्याआधी रशियाला पण सिल्वर मेडलिस्ट आहेत, पण काही कारणास्त ते येऊ शकले नाही या कॉम्पिटिशनसाठी. ह्याचं मला खूप खेद आहे, पण मे बी पुढे भविष्यात परत ट्रायल्स असतील कोणत्या कॉम्पिटिशनसाठी ते नक्कीच येतील. आणि आमच्या दोघांसोबत ते पण तिसरे व्यक्ती असतील तुमच्यासोबत इंटरव्ह्यूला.
1: नक्कीच नक्कीच आम्हालाही आवडेल आणि आम्ही ही वाट पाहत आहोत सर या गोष्टीचं सगळ्या. आणि सर खरं म्हणजे कॉम्पिटिटर्स हे खूप महत्वाचे असतात आणि अशा मोठ्या मोठ्या स्पर्धाला कॉम्पिटिटर्स पण तसेच असतात, तर तुमच्या समोर कोण कोण होते?
0: आता आपल्या भारतासोबत पाकिस्तानची टीम, थायलंडची टीम, मेक्सिकोची टीम होते, अजून बरेच काही कंट्रीज छोटे मोठे कंट्रीजचे प्लेयर्स होते. पण एक सांगू का तुम्हाला, आपला कॉम्पिटिटर बघण्यापेक्षा आपण आपलं बेस्ट द्यायचं, कारण की आपण जे बघतो हो आपल्यापेक्षा भारी आहे, आपल्यापेक्षा मोठा दिसतो, ह्याची ताकद भरपूर असेल हे बोलून आपण आपला कॉन्फिडन्स डाऊन करतो. म्हणून माझं असं म्हणणं असतं आणि माझी शिकवण हेच असते की बाबा समोरचं भारी असो, त्यांनी चांगला परफॉर्म केला तो जिंकेल, पण आपलं बेस्ट द्यायचं. आपण आपल्या डोक्यात जर ठेवलं आपण आपलं बेस्ट द्यायचं ते नक्कीच. आणि फक्त वजन उचलणं, हेवी दिसणं किंवा असं मोठं दिसणं ह्याच्यावरून विनर ठरत नाही. तुम्ही लिफ्ट कसा करता, टेक्निकली किती परफेक्ट आहात, त्याच्यावर तुम्हाला मार्क्स आणि पॉइंट्स मिळतात आणि मग तुम्ही विन होतात.
1: आणि सर खरं म्हणजे जसं आपल्या अहिल्यानगर मधनं तुम्ही दोघे होतात, तसं पूर्ण भारतभरात होते का तिथे?
0: प्रत्येक स्टेट मधून काही प्लेयर सिलेक्ट झालते. आता महाराष्ट्रातून आम्ही 11 ते 12 जण होतो, तसे दिल्ली, पंजाब, हरियाणा, काश्मीर इथले पण काही प्लेयर्स होते, काही आर्मी कडून पण आलते. जे राष्ट्रीय रायफल्स एक नामांकित इंडियन आर्मीचा एक आहे ग्रुप आहे, तिथून पण काही प्लेयर्स आलते. ते पण प्लेयर्स आहेत चांगले आर्मीचे, तिथून पण आलते आणि त्यांनी पण चांगला परफॉर्म केला.
1: मग भारतातील किती जे प्लेयर्स आले होते, जसं तुम्ही म्हणालात की बरेच प्लेयर्स होते, तर कोणी कोणी गोल्ड मेडल मिळवलं?
0: तेवढं तर लक्षात नाहीये मॅडम, कारण की तुम्ही सांगू का तुम्हाला, मेडल ज्याला भेटलं त्याच्यापेक्षा ज्याला मेडल नाही भेटलं ना त्याची प्रतिक्रिया बघण्यासारखी असते. म्हणजे खूप वाईट वाटतं आम्हाला की बाबा हा माणूस आपल्यासोबत आला, आपण जेवलो राहिलो एवढे दिवस आणि ह्यांना मेडल भेटला नाही. ठीक आहे, कुठंतरी त्यांचं कमी पडलं असेल, मेहनत कमी पडली असेल. आणि मला त्यांना एकच म्हणणं आहे की अजून प्रॅक्टिस करा आणि नेक्स्ट कॉम्पिटिशन मध्ये नक्कीच तुम्हाला यश आणि मेडल मिळेलच.
1: नक्कीच नक्कीच. आणि सर गेम आहे म्हटल्यावर तर हार जीत तर चलती राहिली, पण त्यामध्ये खचून जायचं नसतं तर आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा असतो. सर जसं तुम्ही सांगितलं की 5 मेडल मिळालेत आणि तुम्ही 5 त्याच्या ज्या पद्धती होत्या किंवा कशामध्ये कोणकोणते त्यात स्टेप्स होत्या त्या सांगितल्या, तर त्या कशा प्रकारे होत्या आणि त्या कशा प्रकारे आपण हँडल करत असतो एक पॉवर लिफ्टर म्हणून?
0: एक पॉवर लिफ्टर म्हणून प्रत्येक इव्हेंटचं प्रिपरेशन आम्हाला स्ट्रॉंगली करावं लागतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यासाठी तुमच्या फर्स्टली तुमची बॉडीची स्ट्रेंथ चांगली असणं फार महत्वाचं आहे. आणि हे सगळे गोष्टी ठरतात तुमच्या डाएटवर. ट्रेनिंग टेक्निक्स पेक्षा म्हणतो मी सिंहाचा वाटा असतो ह्याच्यात तुमचा डाएटचा. आता मला सांगा, तुम्ही जर फरारीमध्ये रॉकेल टाकून चालवणार तर फरारी चालेल का? नाही. त्याच प्रकारे बॉडीमध्ये जसा आपला गेम असतो त्याच प्रकारे आपल्याला फ्युलिंग करावी लागते आणि तेच फ्युल आपल्याला हेल्प करतं आपल्या ट्रेनिंग टेक्निक्सला.
1: आणि सर खरं म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की जिम करतात काही मुलं जे व्हिडिओज वगैरे टाकतात असे, आणि अनेक आहेत जे मनापासून पण जिम करतात स्वतःचं फिगर ठेवण्यासाठी किंवा स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी, किंवा दुसरा प्रकार पॉवर लिफ्टिंग. मग जिम आणि पॉवर लिफ्टिंग यामध्ये काय फरक आहे?
0: जिम आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये जमीन आसमानचा फरक आहे, कारण की प्रत्येक माणूस चॅम्पियन बनण्यासाठी नसतो. काही जण फक्त एक फिटनेस साठी स्वतःला फिट राहण्यासाठी ठेवतात, काही जण बाबा मला शुगर झाला, मला बीपी झाली ते मेंटेन ठेवण्यासाठी येतात, काही लोक आपल्याला शेड्यूल खूप स्ट्रेस्ड असतो तर थोडस स्ट्रेस रिलीज करण्यासाठी जिम मध्ये येत असतात. बरेच काही कारण असतात, पण एक पॉवर लिफ्टर असतो त्याला माहिती असतं की आपण कशासाठी आलो आणि तो त्याच हार्डकोर स्ट्रेंथनी आणि माइंडसेटनी वर्क

0: वर्कआउट करत असतो आणि कोणताही पॉवर लिफ्टर तुम्हाला असं दिसणार नाही की कंटिन्यू असं सेल्फीज काढणार, व्हिडिओज काढणार, वेळ तो फक्त त्याच्या गेम व्यतिरिक्त जे व्हिडिओ असतात तेवढेच काढणार. आणि मी स्वतः एक कोच आहे, फ्रीलान्सर कोच आहे, आणि ते मी बघितलंय की मुलं येतात. आता आपण म्हणू शकतो जेन झी जनरेशन आहे आजकालच्या मुलं, 100 मधून तुम्हाला मी सांगतो 70 kids आर जस्ट डुईंग टाइम पास इन द जिम, रिमेनिंग 30% आर व्हेरी गुड, दे आर व्हेरी सिरियस टू द वर्कआउट अँड डायट रुटीन.
1: आणि तेच खूप कठीण आहे, कारण की जसं की आपण पहिल्यापासून म्हणत आलोय की काहीतरी करायचं तर स्वतःचं 100% देणं गरजेचं आहे. पण टाइमपास जसं जेनझी मध्ये आता सध्या खूप जास्त आहे, कारण सोशल मीडियाच्या आहारी सगळे गेलेले आहेत आणि त्यामुळे सोशल मीडियावर फक्त स्वतःची वाहवाह व्हावी असं सगळ्यांना वाटतंय. पण खरं म्हणजे सर, आता तुमची देखील सोशल मीडियावर वाहवाह होतीये आणि खरंच तुमचं कौतुक सगळेच करतात, पण त्यामागे तुमचे कित्येक वर्षाचे प्रयत्न आहेत. तर तुम्ही किती वर्षापासून किंवा किती वर्षापूर्वीपासून याची सुरुवात केली?
0: मॅडम, मला ह्या लेवलला फक्त 10 वर्ष लागले. एका वर्षात 365 दिवस असतात. कॅल्क्युलेट करा तुम्हीच आता ह्या लेवलला एक मेहनत असतेच शेवटी. लोकांना तर गेलो जिकलो तसं नसतं. आता जसं किशोरजी म्हटले की मी कॉम्पिटिशन खेळ गेलो 2024 पासून, पण ते वर्कआउट कधीपासून करते 2016-17 पासून. तसंच आम्ही आताच चमकू राहिलो, पण ती जी झळ आगीची ते आम्ही खूप वर्षांपासून घेऊन फिरतोय.
1: बरोबर.
0: असं नाही की मी प्रत्येक कॉम्पिटिशन, काही सुरुवातीला कॉम्पिटिशन मी खूप हारले, आणि जो प्लेअर हारतो तो त्यातून शिकतो आणि बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो पुढच्या कॉम्पिटिशन मध्ये.
1: पण सर, आता बऱ्याच असं झालंय की हारलं की माणूस खचतो आणि ती जी फील्ड आहे ती सोडून देतो, तर तुमच्याकडे असं कधी वाटलं का तुम्हाला?
0: नाही, आणि मला असं कधी वाटलंच नाही, कारण की माझे काही ऑपरेशन्स पास्ट मध्ये असे झाले की डॉक्टर म्हटले की देव तू वेट लिफ्ट करू नको, आता कधी तुझ्या जीवाला हानी होईल, हे म्हणले ते 5-6 वर्ष आधी. तेव्हा मी खूप डिप्रेस्ड होतो आणि खरंच मी खूप निगेटिव्ह विचार करायला लागलो तेव्हा. पण माझ्या घरच्यांनी मला साथ दिली आणि माझा माइंडसेट एक पक्का होता. आणि मी स्पोर्ट्स आजपासून नाही, मी 4थी-5थी तेव्हापासून मी स्पोर्ट्स मध्ये, मी फुटबॉल पण खेळायचो, मी इंटर कॉलेज स्विमिंग चॅम्पियन पण आहे, त्याच्यानंतर मी फुटबॉल प्लेअर पण होतो, स्केटिंग पण खेळायचो मी, आणि मला स्पोर्ट्स मध्ये खूप ऑब्सेशन आहे. आणि जे प्लेयर्स असतात की कॉम्पिटिशन हारलो म्हणून सोडून द्यायचं, असल्यानी स्पोर्ट्स घ्यावंच नाही. स्पोर्ट्समन स्पिरिट कशाला म्हणतात मग,
1: त्यामुळे ते असणं गरजेचं आहे. जर आपल्यात असेल तर करावं, नाहीतर मग
0: नाही करावं,
1: सोडून द्यावं,
0: सोडून द्यावं,
1: कारण मधूनच सोडण्यात अर्थ नाहीये.
0: त्याच्याने स्पोर्ट्सची इन्सल्ट होती त्या व्यक्तीची, नाही.
1: सर, खरं म्हणजे आता आपण जिमचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होताना पाहतो, मध्यंतरीच एक मुलगा फक्त सुरुवातच करत होता जिमला तर त्याचा लगेचच हार्टअटॅक येऊन मृत्यू झाला, असे अनेक व्हिडिओ असतात. मग इथे काय चुकतं, का बरं असं होतं?
0: मॅडम, हार्टअटॅक बरेच आपण व्हिडिओ बघतो की मुलांना हार्टअटॅक येतात. आता ह्याचे कारण बरेच असतात लक्षात. आता ते जसं तुम्ही म्हटलं, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं, लाईक्स मिळणं, व्ह्यूज जास्त भेटणं, ह्याच्यासाठी एखादा वेडा वाकडा वेट लावून जे आपल्याला जमत नाही. इगो लिफ्टिंग एक नावाचा टर्म आहे जे जिम मध्ये भरपूर मुलं करतात, म्हणजे आपल्या आवाक्यातलं बाहेर वेट उचलणं अनप्रोफेशनली विदाउट एनी कोच और ट्रेनर. त्याच्याने होतं काय, मी तुम्हाला आता म्हणून ट्रेनिंग अँड टेक्निक्स खूप मॅटर करते. तुम्ही जर प्रॉपर ब्रिदिंगने वेट उचलले तर तुमचा ब्रेन हॅमरेज पण होऊ शकतो, नर्व डॅमेज होऊ शकतो, तुम्ही परमनंटली कोमात जाऊ शकतात. एखादी शीर ओढली गेली तुम्हाला लाईफ टाईम इंजुर होईल, जोरात ओढलं गेलं तुम्हाला लाईफ टाईम मणक्यात गॅप राहील. आणि जे तुम्ही म्हटले हार्ट अटॅक, आता बरेचसे मुलं काय करतात, स्ट्रॉंग एस्थेटिक लुकसाठी विदाउट एनी कोच और गायडन्स नॉनसेन्स मेडिसिन किंवा स्टेरॉइड्स आपण म्हणतो ते घेतात. हे बघा, कॉम्पिटेटिव्ह लेवलला घेणं ते एक वेगळी गोष्ट आहे, पण ते घेताना तुम्ही एक चांगला प्रोफेशनल कोच, डॉक्टर, मेंटर्स, डायटिशियन, एक प्रॉपर तुम्ही टीम ठेवा मागं. युट्यूबवर बघून कोणी प्रोफेशनल प्लेअर झाला नाहीये अजून, आणि तेच आजकालचे मुलं प्रयत्न करतायत. पैसे नसले तर आधी पैसे साचवा, प्रोफेशनल्स अंडर त्यांच्या अंडर ट्रेन व्हा, म्हणजे तुम्हाला तसे काही हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम्स येणार नाही. कारण की ज्याच्या अंडर, कोचच्या अंडर तुम्ही करता ना, ते रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची असती. आणि कशाला युज करायचं मेडिसिन्स, असं काही वेडावाकडं करायचंच नाही की तुम्हाला हार्ट अटॅक सारखं एक मोठा त्रास होईल आणि जीव गमवावा लागेल.
1: सर, पॉवर लिफ्टिंग मध्ये, म्हणजे पॉवर लिफ्टिंग म्हणजे फक्त वजन उचलणं की वेगवेगळ्या गोष्टी पण त्यामध्ये येतात?
0: वजन उचलणंच असतं पॉवर लिफ्टिंग मध्ये, पण वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये.
1: जसं की
0: स्कॉट्स, बेंच प्रेस आणि डेड लिफ्ट, ह्या तिघांमध्ये वेट उचलावंच लागतो, फक्त वेगवेगळ्या पोझिशन्स मध्ये उचल लागतात, वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये उचल लागतात. आणि नंबर्स वेगवेगळे असतात.
1: पॉवर लिफ्टिंग मध्ये पण मुली असतात का?
0: हो असतात. आता 16 वर्षाच्या मुली पण असतात, 10 वर्षाच्या मुली पण असतात. तर प्रौढ लोकांमध्ये पाहिलं तर 50 वर्षाचे पण लेडीज असतात जे कॉम्पिटेटिव्ह लेवलला खेळतात.
1: या दोघांचा पण क्रायटेरिया वेगवेगळा असतो का?
0: नाही, क्रायटेरिया सेमच असतो. एज कॅटेगरी, वेट कॅटेगरी वेगळी असते, फॉर्म्स पण सेम असतात. फक्त काय होतं, फिमेल्स आणि मेल्स मध्ये वेटचा फरक असतो.
1: आता तुमच्याकडे दोन्ही असतील, मेल आणि फिमेल, ऍज अ ट्रेनर म्हणून तुम्ही त्यांना ट्रेन करत असाल की फक्त मेल आहेत?
0: नाही, माझ्याकडे फिमेल्स पण आहेत, पण ते काही डिस्ट्रिक्ट लेवलला खेळतायत. मेल माझ्याकडे जे आहेत ते आता किशोरजी आहेत, अमोलजी आहेत आणि अजून एक दोन जण आहेत, ते खेळतात चांगल्या लेवलला.
1: सर, खरं म्हणजे वुमेन्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात बऱ्याच गोष्टींना. मेंटली पण वुमेन्स वेगळं असतं, फिजिकली पण वेगळं असतं. तर त्यांना कशा प्रकारे तुम्हाला या सगळ्याची ट्रेनिंग द्यावी लागते आणि मेल्सला कशा प्रकारे द्यावी लागते?
0: जेव्हा आपण बघतो एक स्टुडंटला, एक कोचचं काम असतं की स्टुडंटला जसं फील होतं ना त्याच्या समजेल त्याच्यामध्ये, त्या भाषामध्ये त्यांना समजावं लागतं. तर फिमेल्सला जर पाहिलं, फिमेल्सला कसं, पहिली गोष्ट अशी घरची तणतण असते, टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, नॅचरल गोष्ट आहे. परत घरचे काम असतात. आणि काही फिमेल्स असे पण आहेत की ते चांगले प्लेयर्स होऊ शकतात, पण घरच्यांचा सपोर्ट न मिळाल्याने ते काही स्वतःला प्रूव्ह करू शकत नाही. त्यांना अशीच मला एक विनंती आहे की त्यांच्या घरच्यांनी त्यांना सपोर्ट करावं फिमेल्सला, कारण की फिमेल्स काहीच वीक नसतात, फिमेल्स आर व्हेरी स्ट्रॉंग. जे इक्वॅलिटी जे आपण म्हणतो ते फिमेल्स आणि मेल्स दोघांमध्ये स्ट्रेंथ आणि टफनेस सेम आहे. फक्त काय, आपण समजतो की फिमेल्स हे वीक असतात, फिमेल्स पण स्ट्रॉंग असतात. माझे काही डिस्ट्रिक्ट लेवलचे प्लेयर्स पण आहेत जे माझे जिममध्ये माझे फिमेल स्टुडंट आहेत, त्यांनी पण जिमच्या कॉम्पिटिशन्समध्ये मेडल जिंकले, ट्रॉफी जिंकले. पण कुठे ना कुठे त्यांच्या घरच्यांचा सपोर्ट न मिळाल्याने ते पुढे येऊ शकले नाही. त्यांची इच्छा असती पण ते येऊ शकले नाही. वाईट वाटतंय कोच म्हणून.
1: नक्कीच, तर वुमेन्सला पण पुढे जाण्याचा अधिकार आहे
0: 100%,
1: आणि त्या करून दाखवू शकतात.
0: yes.
1: तर फॅमिलीला आपण रेडिओ नगरच्या माध्यमातून सांगूयात की तुम्ही देखील सपोर्टिव्ह राहा. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत, तसंच गेममध्ये किंवा पॉवर लिफ्टिंगमध्ये देखील आता पुढे जाण्याची त्यांची वेळ आलेली आहे. सर, एक पॉवर लिफ्टर म्हणून तुमचं किंवा इतर जे पॉवर लिफ्टर आहेत त्यांची दिनचर्या, त्यांचं टाइम टेबल कसं असतं?
0: प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतो मॅम. आता मी फक्त पॉवर लिफ्टर नसून एक मी वडील पण आहे, मी एक कोच पण आहे, मी एक आई वडिलांचा मुलगा पण आहे. माझा दिनचर्या सुरू होतो सकाळी 4:30 वाजल्यापासून. 4:30 वाजता मी उठतो. सकाळी 5 ते 12 माझे सेशन्स चालू असतात. त्याच्यानंतर दुपारी 1:30 ते 3:30 मी माझी ट्रेनिंग करतो. त्याच्यानंतर परत 3:30-4 वाजता माझे स्टुडंट्स चालू असतात ते रात्री 10 वाजेपर्यंत. 10 वाजता मी घरी जातो. ऑब्व्हियसली मला मुलगी आहे, तिच्यासोबत थोडंसं वेळ घालवणं, झोपता रात्री 12:30 वाजतात.
1: तरी पण 4:30 उठणं हे थोडस कसरतच आहे, तारेवरची कसरत चालू आहे सध्या. सर, खरं म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही बराच वेळ स्वतःसाठी देखील देत असा किंवा स्वतःच्या प्रॅक्टिससाठी, तर एक पॉवर लिफ्टर असेल किंवा कोच असेल किंवा या क्षेत्रातला कोणीही असेल, त्यांना स्वतःच्या प्रॅक्टिससाठी साधारण कमीत कमी किंवा जास्तीत जास्त किती वेळ द्यायला हवा?
0: हे बघा, प्रत्येकाची ट्रेनिंग टेक्निक्स वेगवेगळे असतात, ते मी जज नाही करू शकत. आता मला तरी 1.5 ते 2 तास लागतो जेव्हा कॉम्पिटिशन असतं, किंवा जेव्हा नॉर्मल टाइम असतो तेव्हा मला 1 ते 1.25 तासात माझा वर्कआउट रॅप अप होऊन जातो. पण जेव्हा पण हेवी लिफ्ट करतो तेव्हा बॅक टू बॅक ब्लॉक्स नाही मारू शकत आपल्याला. जेव्हा पण हेवी लिफ्ट केल्यानंतर थोडासा रेस्ट टाइम जास्त द्यावा लागतो तेव्हा बॉडीची फटिगनेस कमी करायला, त्याच्यानंतर दुसरा सेट मारायला बॉडी प्रिपेअर्ड होते.
1: अच्छा, आणि सर, जेवण किंवा फूड खूप महत्वाचं आहे, न्यूट्रिशन खूप महत्वाचं, ते कसं असायला हवं?
0: आता पॉवर लिफ्टिंग मध्ये आम्हाला हाय कार्ब आणि हाय प्रोटीन डाएट नक्कीच लागतो. बॉडी बिल्डिंग मध्ये सगळं सोडावं लागतं, जसं की सॉल्ट वगैरे, शुगर. आम्हाला तसं नसतं, आम्हाला फक्त क्लीन फूड कन्झ्युम करावा लागतो आणि तेच एक मोठा टार्गेट असतो आम्हाला. फक्त शुगर्स कन्झ्युम नाही करायचे 3 ते 4 महिन्यापासून. जसं प्रत्येकाची एक बॉडी वेट असती है ना, बॉडी वेट कॅटेगरी असती, ऑन दॅट बेसिस तो डाएट प्लॅन ठरवला जातो आणि त्या प्रोटोकॉलला फॉलो केला जातो. आणि डाएटच एक अशी गोष्ट आहे जे तुमच्या बॉडीला सपोर्ट करते, म्हणून डाएट हा खूप मोठा एक ब्रह्मास्त्र आहे. तेच ठरवतं की तुम्ही पुढे किती चांगला परफॉर्म करू शकणार, किती वाईट परफॉर्म करू शकणार.
1: सर, बऱ्याचदा जेव्हा या सगळ्या गोष्टी किंवा पॉवरची गोष्ट येते, नॉर्मली पण जर पॉवर हवी असेल, ताकद हवी असेल, तर नॉनव्हेज खा, तर हे कितपत योग्य आहे?
0: फिट राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी तुम्ही व्हेजवर पण राहू शकता. पण आता आजकाल आपण जे बघतोय की भाज्यांमध्ये खूप फर्टिलायझर्स युज करतात, हे करतात, पनीरमध्ये ऍडल्ट्रेशन खूप होत आहे, केमिकल टाकून पनीर बनवलं जातोय, तर हे प्रोटीनवाले घटक आहेत व्हेजिटेरियन्समध्ये, ते नॅचरली खराबच भेटत आहे. आणि एक प्लेअर म्हणून जर तुम्हाला कॉम्पिटिशन किंवा प्रिपरेशन करायचं असेल तर नॉनव्हेजची साथ लागतीच. आणि काही सप्लिमेंट्स पण असतात जसे की व्हे प्रोटीन, क्रिएटिन, मल्टीव्हायटामिन, फिश ऑइल कॅप्सूल्स, हे तुम्ही यूज करू शकतात. फिट राहण्यासाठी तुम्ही व्हेजवर राहा, नो प्रॉब्लेम, व्हेरी गुड. उलट मी सांगतो की व्हेजिटेरियन डाएट हा खूप चांगला आणि बेस्ट असतो ह्युमनसाठी, मानवी शरीरसाठी शाकाहारी आहार हा खूप उत्तम. पण जर तुम्ही एक प्लेअर म्हणून खेळता तर तेव्हा तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा पॉवर लागतोच, त्यासाठी आपण नॉनव्हेज डाएट हा कंझ्युम करतो.
1: सर, या गेम मध्ये जे प्लेयर्स असतात ते खेळतात खूप चांगलं, मग अशी तुम्ही पण म्हणाल की त्याच्या टेक्निक खूप महत्वाच्या आहेत, तर सगळ्यात मोठी चूक प्लेअर काय करत असतो?
0: ओव्हर कॉन्फिडन्स, इगो लिफ्टिंग कधी कधी.
1: ते कसं कमी करताय?
0: ते आता त्यांच्या प्रत्येक वैयक्तिक त्यांच्या माइंडसेटवर ठरला असतो. आता मला माहिती की मी एक्स वाय झेड या फॉर्म मध्ये मी कमी पडतोय, तर मी त्याच्यावर जास्त वर्क करणार, म्हणजे नेक्स्ट टाइम मी कॉम्पिटिशन मध्ये त्या गेम मध्ये मी किंवा त्या कॅटेगरी मध्ये मी आधीपेक्षा चांगलं परफॉर्म करेल.
1: सर, एक कोच म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवता, स्टुडंट्सला घडवता, जसं की तुम्ही म्हणाल की ओव्हर कॉन्फिडन्स असतो किंवा मग इगो येतो मध्ये, तर तेव्हा तुम्ही त्यांना कसं समजून सांगता या सगळ्या गोष्टी?
0: आता माझे जेवढे पण काही विद्यार्थी असतील, फर्स्टली मीच त्यांच्यापेक्षा लहान आहे, माझे सगळे विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठे आहेत. एक रिस्पेक्ट आणि एक मर्यादा ठेवूनच बोलावे लागते नक्कीच. पण माझ्याकडे असा एकही विद्यार्थी नाही की जे ओव्हर कॉन्फिडन्स आहे किंवा माझ्या शब्दाच्या पुढे जातील असं एकही नाहीये. कारण की मी ते बघूनच विद्यार्थी निवडतो, किंवा जो प्लेअर असतो, चांगला प्लेअर असतो, तो कधीच इगो ठेवत नाही. आता किशोरजी हे 43 इयर्सचे आहेत, आता ह्यांनी जर विचार केला तर बाबा फक्त आपला वर्कआउट करायचा, निघून जायचं घरी, मस्त आपलं काम चाललंय, ते करू शकले असते. पण नाही, जर लोकांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर लोकांपेक्षा वेगळं राहावं पण लागतं, तसं रुटीन फॉलो पण करावं लागतं. आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही मी पानं बाजूला ठेवूनच राहावं लागतं, मगच ते एक बॉन्ड क्रिएट होतो एक कोच आणि स्टुडंट मध्ये.
1: सर, खरं म्हणजे आपली बॉडी अशी, ह्युमन बॉडी अशी आहे की तिला वातावरणाचा फरक पडतो किंवा वातावरणाचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होतो. तर तुम्हालाही असं काही होतं का? कारण तुम्ही खूप काही ठरवत असता, खूप काही करत असता, जसं फूड डाएट पण तुम्ही प्लॅन केलेला असतो. आता जर आपण पाहिलं तर या वर्षी ऊन खूप जास्त होतं, तर अशा गोष्टींचा त्रास यांनाही होऊ शकतो का?
0: शक्यतो तर होत नाही, कारण की आपण काय उघड्या रस्त्यावर काय ट्रेन करत नाही. जिम मध्ये मोस्टली बऱ्याच जिम मध्ये एसी सोय असते, त्यामुळे बॉडीला असा काय फारसा त्रास होत नाही. पण जसं जरासा पाऊस झाला किंवा असं जास्तच ऊन पडलं तर बॉडी डिहायड्रेट होऊन जाते, तर अशा वेळेस हायड्रेशनचा प्रॉब्लेम बराच राहतो. तर मी एक सांगू इच्छितो की जर उन्हाळा असेल तर प्लेयर्सनी जास्तीत जास्त बॉडीला हायड्रेटेड ठेवावं, किंवा पावसाळ्यात तुम्ही पावसात कमी भिजा, जेणेकरून सर्दी खोकला किंवा जे बेसिक आपले नॉर्मल प्रॉब्लेम्स असतात ते होणार नाही, त्यांनी तुमचा परफॉर्मन्सला त्रास होणार नाही.
1: सर, खरं म्हणजे आता तुम्ही 5 मेडल्स घेऊन नगरला आलात, किंवा मग तिथे तुमची वाहवाही झाली, किंवा खरं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट सगळ्यांसाठीच होती, तर तुम्हाला स्वतःला ऍज अ प्लेअर म्हणून, ऍज अ कोच म्हणून काय वाटलं?
0: मला खूप चांगलं वाटलं की मी जे गोष्ट मेहनत घेतली, मला इंजुरी झाली त्यातून मी वर आलो, आणि त्याच्यानंतर मी परत त्याच दुगणी ताकदीने प्रॅक्टिस लागलो. माझ्या मेहनतीची आणि आई वडिलांची, माझी मिसेस, माझी मुलगी, सगळ्यांचा आशीर्वाद असतो, आणि ह्या आशीर्वादांमुळेच हे शिखर मी गाठू शकलो. तुम्हाला सांगतो, मी माझी देवावर फार श्रद्धा आहे. मी कोणताही गेम किंवा कॉम्पिटिशन खेळायचं असेल ना, मी विशाल गणपती आणि आपले महादेवांना खूप मानतो. मी त्यांच्या मंदिरात जाऊनच मी कॉम्पिटिशनला जात असतो, आणि माझं वैयक्तिक म्हणणं असं असतं की बाबा त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कंटिन्यू असतो.
1: म्हणजे स्वतःची मेहनत आणि ब्लेसिंग्स हे पण महत्त्वाचं.
0: 100%.
1: पण एक कोच म्हणून पण तुम्ही यावेळी विजयी होऊन आलेला आहात, कसं वाटतंय?
0: चांगलं वाटतं. आणि अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की ह्या कॉम्पिटिशन पेक्षा रशियाची कॉम्पिटिशन खूप चांगली होती. तिथं मला सिल्वर मेडल लागला, पण कॉम्पिटिशन जास्त मोठा होता तो, तेव्हा खूप आनंद झाला. पण ह्यावेळेस पण मला गोल्ड मेडल्स लागले, पण मला आनंदी आहे मी आणि सॅटिस्फाईड आहे. आणि एक आशा करेल की असंच मी अजून भविष्यात मी चांगले मेडल्स करेल आणि भारताचं नाव मोठा करेल.
1: नक्कीच नक्कीच. तर सर, पुढचे काय प्लॅन्स आहेत आता सध्या?
0: आता आमचा पॉवरलिफ्टिंग गेम जे आहे ते अजून ऑलिम्पिक्स मध्ये इंट्रोड्यूस नाही केलेला आहे, जे आर फाईल झालेले आहेत आगामी कालावधीत ते ऍड होऊ शकतो आणि इच्छा आहे की मी त्याच्यासाठी प्रेप करेल आणि क्वालिफाय व्हायची इच्छा आहे मला ऑलिम्पिक्सला जेव्हा सिलेक्ट होईल. आमचा गेम पॉवर लिफ्टिंग जे गेम आहे आमचा ते ऑलिम्पिक्स गेम मध्ये जेव्हा सिलेक्ट होतील तेव्हा नक्कीच मी ट्राय करेल त्याच्यासाठी.
1: नक्कीच सर, खरं म्हणजे आज तुमचं यश बघून तुमची ही परिस्थिती किंवा तुम्ही घडवलेली ही जी परिस्थिती आहे ती बघून आज अनेक मुलं असतील जे तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी किंवा तुमच्यासारखं बनण्यासाठी तयार होत असतील, तर त्यांना काय सांगाल, काय त्यांनी करायला पाहिजे?
0: त्यांनी आधी हे तीन गोष्ट त्यांच्या आयुष्यात नक्कीच आणा. पहिली गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी, दुसरी डिसिप्लिन आणि तिसरा म्हणजे सॅक्रिफाईस.
1: आणि सर, खरं म्हणजे जर त्यांना याच्यामध्ये करिअर करायचं असेल या तुमच्या गेम मध्ये किंवा या क्षेत्रात, तर काय करायला पाहिजे आणि करिअरच्या अपॉर्च्युनिटी आहेत का यामध्ये?
0: आमच्या गेम मध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं ऑलिम्पिक गेम नाहीये, त्यामुळे करिअर अपॉर्च्युनिटी आम्हाला खूप कमी आहेत. कारण की आमचा गेम स्टेट गव्हर्नमेंट नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटशी अप्रूव्ड असतो, तर लिमिटेड कोटा असतो गव्हर्नमेंटचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा. आणि एखादा जिम करणारी व्यक्ती किंवा मुलगा ज्याला ह्या क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर आधी त्यांनी एक कोच चांगला हायर करावा. कोच तुम्हाला चांगला गाईड करेल, पण ते कोच असा निवडा की तो एक स्वतः प्लेअर असेल. कारण की नुसतं जिम करणारा कोच हा कधीच चांगला प्लेअर घडू शकणार नाही, कारण की त्याला पर्सनल फील्ड नॉलेज नसतो. कोच असा निवडा की जो स्वतः खेळाडू असेल, एक्स खेळाडू काय ना, पण तो खेळाडू असला पाहिजे. त्याला त्याचा एक्सपिरियन्स असतो, त्याची इम्पॉर्टन्स असते आणि तो त्याच प्रकारे त्याच्या विद्यार्थ्याला शिकवेल.
1: सर, आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारत आहात, नगरकरांना आपल्या श्रोतांना काय सांगाल?
0: मी नगरकरांसोबत सर्व भारतवासियांना मी खूप खूप धन्यवाद आणि देऊ इच्छितो, कारण की त्यांनी मला आशीर्वाद आणि प्रेम एवढा दिलात की मी या लेवलपर्यंत येऊ शकलो. आणि त्याचसोबत मी माझे आई वडील, माझी मिसेस, माझी मुलगी, माझी आजी आजोबा, आजोबा तर आता नाही पण त्यांचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी आहे, त्यांना पण मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला माझ्या गेममध्ये सपोर्ट केलं, एक बॅकबोन म्हणून माझ्या पाठीशी उभे होते. आणि त्यासोबतच माझे जे स्नेही असतील, माझे बंधू भगिनी मित्र मित्रगण आणि माझे विद्यार्थी, त्यांचा पण भरपूर प्रेम आणि सहकार्य असतोच. त्यांना पण मी एक मनापासून त्यांचा ऋणी आहे की ते माझ्या पाठीशी उभे होते आणि त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम असाच होता आहे आणि राहणार.
1: नक्कीच नक्कीच, आणि तुम्ही पण त्या आशीर्वादावर खरे उतरता आणि आपलं नाव, नगरचं नाव किंवा सगळ्या मित्रपरिवाराचं, फॅमिलीचं नाव असंच उंचावता आणि पुढेही असंच उंचावत राहा ही आमची अपेक्षा आहे.
0: थँक्यू.
1: तर मी पुन्हा येते किशोरजींकडे. तर सर, खरं म्हणजे तुम्ही आता जसं 2017-18 पासून याची प्रॅक्टिस करता आहात आणि आत्ता कुठे याला यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे बरेच वर्ष जावे लागतात, बरेच वर्ष द्यावे लागतात, तर आत्ता सध्या पुढचे काय प्लॅन्स आहेत तुमचे?
2: पुढचे प्लॅन असं ठरवून तर काही नाही, पण व्यायाम हा कंटिन्यू चालू ठेवणार. जर सिलेक्शन होत राहिलं पुढे भविष्यात गेम खेळत राहील.
1: सर, तुम्हाला देवदत्त सरांबद्दल काय वाटतं? कारण ते वयानं एवढे लहान आहेत पण एवढे समज आहे, एवढ्यांना शिकवतात आणि त्यांनी स्वतः देखील खूप काही कमवलंय त्यांच्या मेहनतीवर, तर काय वाटतं?
2: सर, नावाप्रमाणे देव मानलं तर काय, म्हणजे मेडल आपण देवाच्या ठेवा की देवदत्त सरांच्याने ठेवलं, दोन्ही माझ्या सारखंच.
1: सर, खरं म्हणजे एवढा विश्वास तुमचा आहे आणि त्या विश्वासावर ते खरे देखील उतरतात, तुमची पूर्ण काळजी घेतात आणि त्यांच्यामुळे जसं तुम्ही मागाशी म्हणालात, तुमची मेहनत आणि त्यांचे प्रयत्न या दोघांचं मिळून तुम्ही आता एक गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. तर सर, खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी एवढ्या किचकट असतात किंवा जसं तुम्ही म्हणालात की डाएटवर खूप जास्त, सर पण म्हणाले, तुम्ही पण म्हणाले आणि सर तुम्हाला फोटो टाका म्हणायचे किंवा पर्सनली एकदम सरांनी काळजी घेतली, तर आज जाता जाता सरांना काय म्हणाल तुम्ही?
2: सर्व आधी देव सरांचा खूप खूप ऋणी आहे की त्यांनी मला या स्टेजपर्यंत आणलं. सर्व आई नगरचे आशीर्वाद आहेत, घरच्यांचे आशीर्वाद आहेत, पण खरंच सरांनी सगळ्यात जास्त कष्ट माझ्यासाठी घेतले, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी राहील.
1: सर, आज इथे आलात, आपल्या नगरकरांना श्रोतांना काय सांगाल?
2: आई नगरकरांना एवढं सांगू शकतो की कोणत्याही वय व्यायामासाठी योग्य आहे. तुम्ही तुमचं वय झालंय, आजारपण आहे, हे ते म्हणून व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. माझं वय 43 वर्ष आहे आणि मी एक आस्थमा पेशंट आहे. मी जेव्हा बाहेर कंट्री जातो तर आस्थमॅटिक पंप घेऊन सांगत जातो. ऍक्च्युअली गरज नाही पडली बरेच वर्ष मला व्यायामामुळं, पण सांगता येत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की व्यायाम हा सर्वात प्रथम आहे. शरीर आहे तर सगळं आहे. तुमच्या किती पैसा आहे काही उपयोगच नाही. शरीर सांभाळा, योजना करायला.
1: आणि खरं म्हणजे सर, लोकांना कारण हवी असतात की मला हे होतंय मला ते होतंय, पण तुम्हाला अस्थमा आहे, तुम्ही स्वतः जॉब करता, काम करता, प्रोफेशन वगैरे ते सगळं सांभाळत सांभाळत तुम्ही पुढे जाताय फक्त आवडीमुळे. आणि आवड माणसाला काहीही करायला लावते हे इथे सिद्ध होतंय. खरं म्हणजे तुम्हा दोघांनाही पुन्हा एकदा मी खूप खूप कौतुक करते आणि रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू. थँक्यू.
1: मंडई, आताच आपण बँकॉक येथील WRPF आयन वर्ल्ड चॅम्पियनशिप पॉवर लिफ्टिंग या जागतिक स्पर्धेमध्ये 5 सुवर्ण पदक पटकावणारे आपल्याच अहिल्यानगरचे देवदत्त गुंडू आणि 1 सुवर्ण पदक पटकावणारे किशोर शिंदे यांच्याशी गप्पा मारल्यात. खरं म्हणजे आपल्या नगरकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी ही अतिशय छान माहिती दिली आणि खरंच त्यांच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलंय. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नगर डायरी या शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. नवीन महिन्याला सुरुवात होती आहे 1 जुलै, आणि आज बरेचसे वेगवेगळे दिवस आपण साजरा करतो आहोत. जसं की आज जागतिक डॉक्टर दिवस सुद्धा आहे, जागतिक सीए दिवस, जीएसटी दिवस सुद्धा आपण साजरा करतोय, आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचा दिवस आपण साजरा करतोय, तो म्हणजे जागतिक कृषी दिवस. आणि आज जागतिक कृषी दिवसानिमित्त आपण आज आपल्या नगर जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. एक म्हणजे सेंद्रिय आणि जैविक शेती करणारे सोमनाथ तोडमोल सर आणि युवराज पटारे सर आज आपल्या सोबत आहेत. दोघही वांबोरीचे आहेत. तर सगळ्यात आधी तुमचं या शो मध्ये आणि स्टुडिओ मध्ये खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल.
1: नक्कीच. जसं मी आता वेगवेगळ्या दिवसांचा उल्लेख केला, आणि त्यातला आज एक महत्वाचा दिवस म्हणजे जागतिक कृषी दिवस सुद्धा आहे. कृषी दिवसानिमित्त एक शेतकरी म्हणून शेतीशी तुमचं खूप एक वेगळं नातं आहे, भावनिक नातं आहे, आणि आपली भारतीय संस्कृती किंवा भारत देश हा कृषीप्रधान संस्कृती असणारा देश मानला जातो. या दिवसानिमित्त सगळ्यात आधी शेतीबद्दल आपण बोलायला सुरुवात करूयात. शेती म्हणजे काय? कारण येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना शेती कशी असते किंवा शेती म्हणजे नेमकं काय हे सांगणारं कुणीतरी हवं, तर तुम्हाला काय वाटतं शेती म्हणजे काय?
2: नक्कीच मॅडम, शेती म्हणजे हा केवळ एक व्यवसाय नाही आहे, तर शेती हा आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या जीवनाचा एक पाया आहे. त्याच्यामुळेच जर शेतकरी उन्नत झाला, समृद्ध झाला, तर निश्चितच आपला देशसुद्धा समृद्ध होईल.
1: नक्कीच. तुम्ही सेंद्रिय आणि जैविक शेती दोन्ही शेती करता, तर कधीपासून तुम्ही शेतीशी जोडले गेले आहात, किंवा तुमचं आणि पहिलं शेतीचं किंवा शेतीची आणि तुमची पहिली भेट कशी झाली आहे?
2: नक्कीच मॅम, शेती हा आमचा तर तसा वडिलोपार्जित सगळ्यांचा व्यवसायच आहे. आणि शेती आणि तसं पाहिलं तर मी एक ग्रॅज्युएट आहे, आणि त्यासोबत मला सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेतीकडे खूप मोठं कल आहे. की याचं एक ॲडिशनल याचा विषय म्हणजे असा आहे की आपण बघतोय की उत्पन्नाचा खर्च हा शेतकऱ्यांचा वाढत चालला आहे, आणि ह्याचसोबतच जमिनीची सुपीकता पण कमी होत चाललेली. हे जे प्रश्न समोर आहेत, हे प्रश्न समोर घेऊन मी शेतीमध्ये उतरलो, आणि ती मूळ समस्या ज्या आहेत, ज्या आज शेतकऱ्यांना भेडसावतात, त्या समजून घेण्यासाठी मी शेतीमध्ये आलो आणि शेतीशी एक नातं माझं झालंय.
1: नक्कीच. मी तुमच्याकडे येते युवराज सर, की तुमची आणि शेतीची पहिली भेट किंवा तुम्ही शेतीमध्ये कधी उतरलात, कसे उतरलात
3: शेतीमध्ये? माझी तरी जवळपास 5 ते 6 वर्षांमध्ये भेट झाली. मी पण ग्रॅज्युएट आणि माझं शिक्षण तर केमिकल विभागातून झालेलं, तरी देखील मी सेंद्रिय शेतीकडे माझा म्हणजे कल निवडलाच माझा तो. आणि त्यातून मला जे म्हणजे शेतीतून ज्या सेंद्रिय निविष्ठा आणि मिळणारं ते म्हणजे फलोत्पादन, भाजीपाला, हे जे सेंद्रिय पद्धतीनं जे खायला मिळतं ते रासायनिक पद्धतीनं त्याची ती त्या पद्धतीत म्हणजे आता मी शेतकरी म्हणून बोलतो, तर त्याची ती जी चव असते ती तशी चव त्या रासायनिक केमिकल पद्धतीने पिकवलेल्या मालाला नसते.
1: नक्कीच. जसं आता त्यांनी सांगितलं की रासायनिक शेती आणि आपण जी करतो आहोत ती सेंद्रिय शेती, तर त्यांनी एक शेतकरी म्हणून खूप छान सांगितलं की जो आपण रोज भाजीपाला खातो तर तो रासायनिक पद्धतीनं कितीही चांगला दिसत असला पिकवलेला, तरी सुद्धा त्याची चव सेंद्रिय शेतीच्या उत्पादनाला नाहीये. तर या शेतीमधला किंवा रासायनिक आणि सेंद्रिय मधला फरक काय सांगाल या निमित्तानं?
2: नक्कीच. सेंद्रिय शेती म्हणजे किंवा जैविक शेती म्हणजे एक पर्यावरणाचा एक संवर्धनच नव्हे तर जमिनीची सुपीकता असेल, त्याच्यानंतर पाण्याची संवर्धन असेल, त्यासोबतच समोरच्या कस्टमरला आपण विषमुक्त अन्न देतोय, हे मूळ उद्देश त्या सेंद्रिय शेतीतून आहे. त्याचबरोबर मी शेतकऱ्याला पण सांगेल की जसं आपण रासायनिक खतांचा समतोल वापर करतो, त्या समतोल वापरासोबतच आपण जैविक निविष्ठांचा जर वापर केला तर अतिउत्तम राहील.
1: नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही आता सांगितलं की रासायनिक शेती नाही तर तुम्ही सेंद्रिय शेती करता, आणि त्यांनी एक भावना सांगितली की आपण आपल्या शेतीचा जो काही माल आहे, जे काही उत्पादन आलंय, ते कुठेतरी त्यातून विष जाणार नाही किंवा त्यातून अनेक लोकांच्या पोटामध्ये चांगलंच अन्न जाईल याचा तुम्ही विचार करता. तर कुठल्या कुठल्या भाजीपाला किंवा काय काय शेतीमध्ये तुमच्या आहे?
3: भाजीपाल्यामध्ये आम्ही कोबी लागवड करतो, भेंडी लागवड करतो, मिरचीची लागवड करतो आणि डाळिंब लागवड केलेली आहे सध्या. आणि आपले जे धान्यामध्ये आता ज्वारी, बाजरी, गहू हा सगळ्या प्रकारचा म्हणजे धान्यामध्ये पिकवतो आम्ही.
1: नक्कीच. सेंद्रिय शेतीचे फायदे आपण अनेक वेळा वाचलेले आहेत किंवा जसं आता तुम्ही सांगताय रासायनिक आणि सेंद्रिय शेतीमध्ये ऐकलेले पण आहेत, पण जेव्हा प्रत्यक्ष सेंद्रिय शेतीवर काम केलं जातं किंवा एखादं पीक घेतलं जातं तेव्हा त्याच्या मागे किती कष्ट असतात?
2: खूप. तसं सांगायला गेलं तर आता आपण सेंद्रिय शेती करतो किंवा सेंद्रिय शेती हा नुसता उल्लेख जरी आला तर खूप म्हणजे आपण आजोबाच्या किंवा पंजोबाच्या काळांमध्ये गेल्यासारखं असं वाटतं. आणि आजचं धावतं युग हे काळानुरूप म्हणजे रासायनिककडं खूप मोठ्या प्रमाणात, ज्यावेळेस आपल्याला हरित क्रांती झाली त्यावेळेस कदाचित आपल्या अन्नाची भूक मिटवण्यासाठी आपण रासायनिक शेतीकडे गेलो, परंतु आज त्याचे दुष्परिणाम आपल्या पाण्यामध्ये आलेत, आपल्या भाज्यांमध्ये आले, आपली जमिनीची सुपीकता पण त्यापासून जाऊ राहिली. तर हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे आणि ते केवळ रासायनिकमुळे थांबणार नाही तर ह्याला जैविकच पर्याय. आणि जैविक शेती म्हणजे ही आपली जसं म्हणूयात की बापदादांची शेती, तर त्या शेतीकडे आपण निश्चितच गेलं पाहिजे जेणेकरून ह्या पुढे ज्या समस्या आहेत की जसं की उत्पन्न खर्च वाढत चाललाय पण उत्पादन खूप कमी येत आहे, तर याच्यावरती पर्याय हे केवळ ही सेंद्रिय शेतीचा असू शकते, त्या जैविक निविष्ठाचा असू शकतात, याला दुसरं कुठलंही नाही.
1: नक्कीच. सेंद्रिय शेती करत असताना अनेक अडचणी सुद्धा येत असतील किंवा काही समस्या येत असतील तर त्या कुठल्या आहेत?
3: सेंद्रिय शेती करते वेळेस अडचणी तर बऱ्याच येतात, कारण ज्या वेळेस आपण सेंद्रिय शेती करतो त्यावेळेस ज्या जैविक निविष्ठा बनवायच्या असतात त्या शेतीत म्हणजे रासायनिक खतं कसे गेले दुकानात आणली विकत आणि रानाला दिली की त्यांनी पूर्ण तारतम्य बांधता येत नाही शेतीमध्ये. आणि ज्या सेंद्रिय निविष्ठा आपण शेतीला वापरतो तर ते निसर्गाकडून आपण सेंद्रिय निविष्ठा त्या घेऊन त्यापासून औषध तयार करून स्वतः घरी बनवून त्यासाठी काहीतरी काळवेळ द्यावा लागतो आणि त्या सेंद्रिय निविष्ठा पुन्हा त्या शेतीमध्ये वापरायच्या आणि त्याच्यापासून त्या रोग किडींवर आपण इलाज करायचा.
1: नक्कीच. सेंद्रिय खत आणि जैविक कीड नियंत्रणासाठी काय उपाय शेतीमध्ये केले जातात?
2: बरोबर मॅम, विषय असा आहे की आपण शेतामध्ये जे रोग येतात तर याचं प्रमाण हे फक्त 2% असतं आणि 98% हे आपले मित्र किडी असतात. पण आपण काय करतोय की ह्या 2% किडींस करता आपण 98% आपण मित्र कीटक मारू राहिले. आज तर हे खूप मोठी शोकांतिक आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला बघा आपण पूर्वजात म्हणजे अजून पण आता मी तर करतोय की सापळा पीक पद्धत जे आपण जुन्या काळांमध्ये बघत होतो की जर ज्वारी केली तर ज्वारीच्या साईडने आपण करडे असेल किंवा सूर्यफूल असेल तर ही आपण काय सापळा पिकं घेत होतो. जी काय रोग यायचे तर ती पहिल्यांदा त्या सापळा पिकांवरती यायचे आणि तिथंच आपण काय करत होतो त्याच्यावरती उपाय केला जायचा. तर आज तसं नाही करता तर आपण डायरेक्टली शेती करू राहिले म्हणजे जे सापळा पिकं असतील किंवा जे जैविक निविष्ठा म्हणजे जैविक निविष्ठा म्हणजे काय की आपण शेताच्या कडेला किंवा शेतामध्ये जे उपलब्ध जे काय साधन सामग्री आहे जसं की निंबार्क असेल तर निंबार्क बनवण्यासाठी आपण निंबुळ्या ज्या असतात त्या आपल्या शेतांमध्येच असतात किंवा याच्यानंतर जीवामृत असेल दशपर्णी अर्क असेल हे सगळं आपल्या शेतांमध्ये उपलब्ध होतं. आणि याच्यातून एक गोष्ट होती की जो उत्पादनावरचा जो खर्च होतो म्हणजे किडी आपण कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशकांवरती जो खर्च होतो तर तो पूर्णपणे झिरोच होता या माध्यमातून.
1: नक्कीच. यामध्ये काही पारंपरिक पद्धती शेती करण्याच्या याचा उल्लेख निघाला आहे किंवा काही वेगवेगळ्या पद्धतींची नावं सुद्धा तुम्ही सांगितली, तर सध्याच्या काळामध्ये कुठल्या पारंपरिक शेतीच्या पद्धती वापरल्या जातात?
2: पारंपरिक पद्धतीमध्ये मग आता यांत्रिकीकरणावरती
3: यांत्रिकीकरणावर मला तेच विचारायचं होतं त्यांना.
1: हां हां बोललं तर चालेल ना, चालेल ना, काय हरकत.
3: यांत्रिकीकरणामध्ये आपण म्हणजे आपण काय करतो 40-50 हॉर्स पॉवरची जी ट्रॅक्टरनी मेहनत केली जाते आणि त्याने जो वरती आलेला आपला सकस कस म्हणतो आपण रानाचा जो कस आलेला असतो तो आपण काय करतो 2 फूट किंवा 2.5 फूट अवघ्या 3-3 फुटापर्यंत आपण त्याला जमिनीमध्ये पलटी करून पुन्हा मातीमध्ये गाडून टाकतो आणि निकस असलेली जी माती असते जी 2-2.5 फुटावरून ती पुन्हा वरती येते आणि त्यांनी या ज्या सेंद्रिय शेतीमध्ये त्या निकस जमिनीमध्ये आपल्याला त्या शेतीत फायदा होत नाही अशा मातीचा तर त्यासाठी जैविक निविष्ठा वापरून आणि जैविक शेती करून म्हणजे पहिले कशी बैलगाडीने म्हणजे बैलजोडीने मेहनत केली जायची आणि फक्त 1-1.5 फूट नांगर जमिनीमध्ये गाडला जायचा आणि शेती केली जायची. आता कित्येक हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर वापरून त्या जमिनी पूर्णपणे अशा चिकन चिकट आणि ज्या अशा निकस बनवण्याचं काम सध्या सुरू होत आहे.
4: नक्कीच या सगळ्यामध्ये माती परीक्षण सुद्धा महत्वाचं आहे का? एखादं पीक जर घ्यायचं असेल तर त्यासाठी माती परीक्षण किती महत्वाचं आहे?
2: नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीनं आपण आपल्या ज्यावेळेस आपण आजारी पडतो आणि आजारी पडल्यावरती आपल्याला पहिलं निदान जे करावं लागतं तर ती रक्तांची टेस्ट करावं लागते. त्याच पद्धतीनं आज जमिनीत सुद्धा तीच पद्धत झाली की जमिनीमध्ये नक्की काय कमी काय जास्त आहे तर हे जर शोधायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे माती परीक्षण केलं पाहिजे. कारण की आज शेतकऱ्यांना हेच माहिती नाही की आपल्या जमिनीमध्ये काय टाकलं पाहिजे आणि काय कमतरता आहे. त्यामुळे माती परीक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे.
4: नक्कीच. जसं आता त्यांनी सांगितलं की माती परीक्षण एखादं पीक घेण्यापूर्वीही महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर जो अंदाज सध्या लावणं शेतकऱ्यांना अवघड आहे तो म्हणजे पावसाचा अंदाज. वेगवेगळ्या हंगामानुसार वातावरणाचा अंदाज लावणं फार अवघड होत चाललंय, तर याचाही अभ्यास करणं शेतीसाठी महत्वाचं आहे का?
3: हो बरोबर आहे. कारण आता सध्याच्या काळात हवामानात इतका बदल होतोय आणि त्यामुळे पावसाचं हे पूर्ण विस्कळीतपणा होतोय, त्यामुळे त्या पावसाच्या पाण्यावर शेती आधारित शेतकऱ्यांनी केली पाहिजे आणि त्यानुसार कमी कालावधीत येणारी पिकं निवडली गेली पाहिजेत असं तरी मी सांगेन.
4: नक्कीच. त्याचबरोबर असं नेहमी सांगितलं जातं किंवा भारतीय हवामान विभाग नेहमी सांगतं की पेरणीची घाई करू नका किंवा योग्य वातावरण नाहीये, तर या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे जे अंदाज आहेत जे सांगितले जातात त्याचा उपयोग सुद्धा तुम्हाला शेतीसाठी होतो का?
2: नक्कीच मॅम. मी तर सांगेल की जसं की आजकालची शेती ही तोट्याची शेती सांगितली जात

0: महिन्याचा असेल किंवा गेल्या 2-3 दिवसाचा अंदाज आपण सहजपणे घेऊ शकतो आणि ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून निश्चितच आपण तो फायदा आपल्या शेतीमध्ये करू शकतो.
1: नक्कीच. त्याचबरोबर जसं मी आत्ता सांगितलं की पावसाचा अंदाज जो आहे तो सुद्धा बघणं फार महत्वाचं आहे. आणि आपल्या नगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नगर जिल्ह्याचं हवामान शेतीसाठी कसं आहे?
2: नगर जिल्ह्याचं हवामान शेतीसाठी म्हणजे ज्यावेळेस नैऋत्य मान्सून वारे आपल्या महाराष्ट्राकडे येतात त्यावेळेस सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे आपला हा नगर जिल्ह्याचा जवळपास एक निम्मा म्हटलं तरी चालेल हा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये जातो आणि त्यामुळे पर्जन्यवृष्टी कमी प्रमाणात होते. त्यामुळे आपल्याला जो परतीचा पाऊस सप्टेंबर महिन्यात जो की म्हणजे सप्टेंबर किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या शेवट परतीचा पाऊस येतो आपली शेती जवळपास ही नगर जिल्ह्याची त्या पावसावरच अवलंबून असते आणि त्यावेळेस आपलं पीक हे जोमदार येऊ शकतं. खरीपाच्या पिकामध्ये सध्या तरी आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला स्थितीला पावसाची परिस्थिती फार बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कमी कालावधीचे पिकं निवडणं हे योग्य राहील.
1: नक्कीच नक्कीच. आपण सध्या पाहतो आहोत की मान्सून फार उशिरा यंदा आलेला आहे आणि त्याचबरोबर धरण साठा जर बघितलं कारण शेतीसाठी आवश्यक असतं ते म्हणजे पाणी आणि धरणातला साठा जो आहे तो कमी होतो आहे. शेतीसाठी सुद्धा पाणी जे आहे ते खूप कमी मुबलक प्रमाणामध्ये सोडलं जातं किंवा तशी आवर्तनं दिली जातात तर याचाही परिणाम शेतीवर होतो का?
0: नक्कीच मॅम. गेल्या 3 वर्षापासून बघतोय आपण की हवामान तर पूर्ण बदललंय ज्याला आपण क्लायमेट म्हणतोय त्या आधारित शेती आपल्याला तर करणं गरजेचं असायचं ह्या पुढच्या काळांमध्ये. पण झालंय कसं की पाऊस 1 महिना उशिरा येतो आणि 1 महिना उशिरा जातो. म्हणजे पूर्वी कसं की टाईमवरती पाऊस व्हायचा तर आता तसं होत नाही तर तो उशिरापर्यंत जातोय. मग ह्या पीक पद्धतीमध्ये आपल्याला नक्कीच तिथं आहे ना कुठंतरी आपल्याला त्याच्यावरती बियाणं असेल किंवा पाणी जे म्हटलं तुम्ही तर त्यावरती निश्चितच काम करावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये आता ड्रिप इरिगेशन आलंय किंवा स्प्रिंकलर आले किंवा याच्याही पुढे जाऊन समजा रेनगन सारख्या जे पद्धती आल्यात की जेणेकरून बघा शेतकऱ्यांचं नगर जिल्हाच नाही तर सगळ्या शेतकऱ्यांचं एक असतं की दीपावळीपर्यंत आपला हमाल निघला पाहिजे आणि गेल्या 3 वर्षापासून काय होतं की पावसाच 1 महिना उशिरा येतो त्याच्यामुळे ही सगळी पीक पद्धती काय झाली तर बदलली गेली. तर कुठंतरी जाऊन आपल्याला त्या वाहनांवरती म्हणा किंवा पाण्यावरती तर निश्चित कामच करावं लागणार.
1: नक्कीच. या सगळ्या वेगवेगळ्या समस्या ज्याला शेतकरी फेस करतो आहे किंवा सामोरं जातो आहे या सध्याच्या काळामध्ये त्यानं शेतीबरोबर दुसरे काही पूरक व्यवसाय किंवा दुसरे काही छोटे जोडधंदे सुरू करायला हवेत का असं तुम्हाला वाटतं का?
0: नक्कीचच मॅम. की बघा आपला अहिल्यानगर हा जिल्हा पशु संवर्धनासाठी किंवा पशु उत्पादक म्हणून हा गणला गेलेला आहे. तर मला तरी आणि आज काय झालंय की जशी शेतीमधली जी मुख्य समस्या आहे की ती बाजारभावाची असते की बाजारभाव शाश्वत नाही किंवा कमी जास्त होत असतात. पण आज मी तिला अहिल्यानगरमध्ये सगळ्यात जास्त शाश्वत जर कुठला व्यवसाय असेल तर तो निश्चितच दुग्ध व्यवसाय आहे की तो याच्यावरती आज आपला अहिल्यानगर जिल्हा नक्कीच तरला आहे. तर हाच नाही तर मला तर असं वाटतंय की पशुपालनामध्ये गाई असेल त्याच्यानंतर शेळी मेंढी पालन असेल कुक्कुटपालन असेल तर हे व्यवसाय आपण शेतीसोबत केलेच पाहिजेत.
1: नक्कीच. शेतीमध्ये जसं त्यांनी सांगितलं की आजच्या काळामध्ये पूरक जे काही व्यवसाय आहेत ते केले पाहिजेत. यासाठी जो तरुण वर्ग आहे उद्योजक म्हणून पुढे येऊ पाहतो आहे किंवा त्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे किंवा छोटे छोटे व्यवसाय सुरू करून एक मोठं स्वप्न पाहत आहेत तर अशा सगळ्या युवकांना काय सांगा?
2: मी तर अशा युवकांसाठी कृषी विद्यापीठाने ज्या नवीन अशा स्कीम काढलेल्या असतात आणि त्यामध्ये जे असे होतकरू जे इच्छुक आहेत का ज्यांना शेतीमध्ये थोडासा रस कमी पण शेतीपूरक व्यवसायामध्ये कल घ्यावा अशी माझी तरी त्यांनी अशी अपेक्षा वाटते मला तरी.
1: नक्कीच. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या पण खरंच त्या अंमलात आणल्या जातात का किंवा खरंच त्याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यामध्ये होतो आहे का?
0: नक्कीच मॅम. गव्हर्नमेंटच्या ज्या सगळ्या योजना आहेत नक्की शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या पण आहेत आणि शेतकरी त्याचा उपयोग पण घेतोय की

0: आपण बघतायत की यांत्रिकीकरणाचे सोडत झाले, त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा झाला की ट्रॅक्टर असेल हार्वेस्टर पर्यंत किंबहुना जे छोटछोटले जे काही यांत्रिकीकरणाचे अवजारे होते तर त्यामध्ये निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ पण घेतला.
1: नक्कीच, या योजनांमुळे सरकार किंवा शासन जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्याचबरोबर आपण सध्या डिजिटल युगामध्ये किंवा AIच्या युगामध्ये राहतो आहोत असं मी म्हणेन, आणि आपण प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतोय, प्रत्येक शेतकरी आता स्मार्टफोनचा वापर करतोय, आणि त्यामुळे महाडीबीटी पोर्टल असेल किंवा वेगवेगळे ॲप जे आहेत ते शासनानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विकसित केलेले आहेत, तर याचा खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग होतोय का?
0: नक्कीच मॅम, निश्चितच होतोय. ज्या पद्धतीनं बघा की आपली उत्पादकता जर खरं जर शोधायची असेल आणि आपल्याला ज्या विभागामध्ये अहिल्यानगरच्या कुठल्याही विभागामध्ये कुठल्या गावामध्ये जर शेतकऱ्यांनी कुठलं पीक लावलंय तर ह्याकरता कृषी विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाअंतर्गत आपण जी ई पीक पाहणी ॲप आहे तर त्या अंतर्गत शेतकरी स्वतः आपल्या स्मार्टफोनवरती ती ई पीक पाहणी करू शकतो, जेणेकरून गव्हर्नमेंटला त्या कुठल्या योजनेवरती जास्त भार दिला पाहिजे तर हे निश्चित कळतं, आणि त्यासोबतच कुठल्या पिकांची लागवड जास्त प्रमाणात झाली तर हे पण कळतं. आता जसं की बघितलं गेलंय की हवामानासाठी सुद्धा विविध प्रकारच्या ॲप्स आपल्या मोबाईलवरती आलेले आहेत, आणि योजना करता सांगाल तर आता गव्हर्नमेंटने जसं ई पीक पाहणी आपल्या शेतामधून केली त्यासोबतच डिजिटल सातबारा उतारा असेल, तदनंतर शेतकऱ्यांची जशी महाडीबीटी योजना आहे तर त्याचे अर्ज सुद्धा आपण मोबाईलवरून सहजरित्या भरू शकतो,
1: जेणेकरून त्याचा वेळही तुमचा वाचतो आणि खूप कमी वेळामध्ये तुम्ही करू शकता हे सगळं काम.
2: त्याचप्रमाणे जे महाविस्तार ऍप गव्हर्नमेंटने जे लॉन्च केलेलं असतं आहे तर त्यामध्ये जी कीडा रोग आणि व्यवस्थापन हे त्या ऍपवरती प्रश्न विचारून गव्हर्नमेंट त्या ऍपद्वारे शेतकऱ्यांसाठी पूर्ण म्हणजे पूर्ण जी कीड आणि रोग आहेत त्याच्यासाठी ती निविष्ठा काय वापरावी यासाठी सल्ला देत राहतो.
1: नक्कीच नक्कीच, आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय त्यामुळे चांगलाच शेतकऱ्यांना साधता येतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि शेतकरी उत्पादक कंपनी ज्याला आपण FPO असं म्हणतो तर ती किंवा प्रक्रिया उद्योग किंवा थेट विक्री ही सगळी एक प्रक्रिया आहे शेतकऱ्यांसाठी की ज्याला शेतकऱ्यांना यातून जावं लागतं, तर याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच, FPC म्हटल्यावरती एक शेतकऱ्यांसमोर एक हक्काची एक बाजारपेठ आपल्याला उपलब्ध होती की मध्यस्थांची कुठल्याही प्रकारची साखळी न करता FPC अंतर्गत आपण शेतकऱ्याचा माल सहजरित्या खरेदी करू शकतो आणि शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीनं बाजारभाव पण तिथं भेटू शकतो. जर अशा FPC जर प्रत्येक 10 गावांमध्ये जर एक एक झाल्या तर शेतकऱ्याला निश्चितच जवळची बाजारपेठ आणि त्याचसोबतच एक पैशाची हमी ज्याला आपण म्हणतो जी आजकाल नाही तर ती पैशाची हमी त्या शेतकरी उत्पादक कंपनीतून निश्चितच मिळू शकतो.
1: नक्कीच, आपण म्हणतोय की कृषी उद्योजकांनी या व्यवसायामध्ये शेतीमध्ये उतरलं पाहिजे, तर कृषी उद्योजकांसाठी सुद्धा काही योजना सरकारच्या आहेत का?
0: हो नक्कीच, आत्ताच आता महाडीबीटीवरती ते अजून आलेलं नाही, बहुतेक जर ह्या आपल्या कृषी दिनानिमित्त जर खरंच जर लॉन्चिंग झाली तर अहिल्यानगरसाठी ती पर्वणीच असेल की पशुसंवर्धन जी योजना महाराष्ट्र शासनाने लॉन्चिंग केलेली आणि ती खास करून महाडीबीटी पोर्टलवरती येऊ राहिलेली, तर आज ह्या शेतकऱ्यांना अहिल्यानगरमधल्या शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलात की शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा तर ती योजना निश्चितच वरदान ठरल हे नक्कीच वाटतं.
1: नक्कीच, आजच्या घडीला आपण पाहतो आहोत की शेतकऱ्यांसमोर अनेक चॅलेंजेस आहेत, जसं की बियाणं खरेदी करणं महाग झालं आहे, महागाई एकीकडे वाढते आहे, कुटुंब व्यवस्थापन करणं सुद्धा एक बॅलन्सिंग करणं सुद्धा एक चॅलेंजेस आहे नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांसमोर, तर अशी कुठली चॅलेंजेस किंवा कुठल्या समस्या नेमक्या येतात
2: शेतकऱ्याला? शेतीमध्ये खूप साऱ्या समस्या येतात, पूर्ण म्हणजे जर रानाची मशागत करणं, रानाची मशागत करणं, रानामध्ये ज्या वेळेस बी बियाणांची उपलब्धता हवी असते त्यावेळेस ती म्हणजे ती मिळवणं, त्याचप्रमाणे
0: ज्या पद्धतीनं रावणाला 10 तोंड असतात त्याच पद्धतीनं आजकाल शेतीमध्ये माझ्या मते 10 नसून ते 100 तोंड झाले असतील. काय हवामानाची अनिश्चितता असेल, त्याच्यानंतर पाण्याची कमतरता, तदनंतर बघितलं गेलं तर बियाणाची भेसळ, खतांची भेसळ, ही खूप मोठ्या समस्या आहेत. यावरती पण जर शेतकऱ्यांनी जर आपण माहिती तंत्रज्ञानाचा जर वापर घेतला किंवा आपला नियोजनाचा जर वापर केला तर याच्यावरती पण निश्चित मात होऊ शकतं. की जसं पूर्वीमध्ये पूर्वी बघा आपले आजोबा जे काही पेरायचे त्यातलं 10% पुढच्या वर्षीला पेरण्यासाठी ठेवायचे. ही पद्धत आपल्यातून गेली, आपण हायब्रिडवरती आलो, इथपर्यंत सगळं खरंय, आपण उत्पादकता पण वाढवली हे पण खरंय, पण जमिनीची सुपीकता ही मात्र आपण गमावलं. तर ह्या ठिकाणी आपण जसं मी सांगितलंय की त्यांच्या पद्धतीनं जे आजोबा पंजोबा जे करत होते की तेच बियाणं आपण पुढच्या वर्षीला जर ठेवलं तर आपला बियाणावरचा खर्च निश्चित कमी होईल. तदनंतर आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून जसं पूर्वी काय व्हायचं की गायांचं जे गोमूत्र असायचं ते शिंपडणं जायचं, त्याच्यातून ते रोग निघून जायचे. तर आपण सुद्धा ह्या पद्धतीनं जसं दशपर्णीने मार्ग जे आपल्या शेताच्या अवतीभोवती आहे त्याचा जर वापर करून आपण निविष्ठा वापरल्या तर निश्चित कीड असेल, रोग असेल, त्यानंतर बियाणाचा जो प्रश्न असेल तर तो निश्चितपणे कमी होऊ शकतो. आणि आज जो तुम्ही विचारलेला प्रश्न की खतांचे भाव वाढले गेले तर तो प्रश्न आपल्या समोर राहणार नाही. की शेतामध्ये असलेलं शेणखत असेल, कोंबडी खत असेल, गांडूळ खत असेल, ज्या पद्धतीच्या ह्या निविष्ठा मी जसं सांगितलं आणि त्याच्याही पुढे जाऊन विद्यापीठांचे जे काही जीवाणू आहेत ते आपल्याला स्वस्तमध्ये भेटतात, त्याचा जर उपयोग जर आपण शेतीमध्ये केला तर नक्कीच त्याच्यावरती पर्याय शोधू शकतो.
1: नक्कीच पुढच्या 10 वर्षांमध्ये आपल्या नगर जिल्ह्यातल्या शेती व्यवसायाचा काय चित्र असेल असं तुम्हाला वाटतं?
0: तर निश्चितच या ठिकाणी जी आपण म्हणूयात की जे खाणारे तोंड आहे ते 100% वाढलेच गेले आणि जमिनीचं क्षेत्रफळ आहे. आता पूर्वी आपल्याकडे 5-10 एकर जमीन असायची, ती कुठंतरी आता 2 एकरवरती आली आणि 10 वर्षांनंतर ती फक्त खाण्यापुरतीच राहील का काय असे पण चिन्ह नाही. आणि ह्यासोबतच आता जसं की हवामान आहे, हवामान तर कुणाच्याच ह्याच्यात नाही राहिलं, हवामान बदलतंय आणि बदलत राहणारच आहे. पुढे जाऊन भविष्यात नक्कीच वेगळं काहीतरी आपल्याला बघायला भेटेल. नक्कीच वेगळं म्हणण्यापेक्षा दिवस तर शेतकऱ्यांचेच असतील पण उत्पादकता निश्चित कुठंतरी कमी असेल. जे आज उत्पादकता वाढली पण त्या पट्टीनं आज शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं पैसे मिळत नाहीत किंवा ज्या पिकांना बाजारभाव भेटत नाहीत तो 10 वर्षानंतर असेल, पण जेवढी उत्पादकता आज आहे तेवढी अहिल्यानगरमध्ये 10 वर्षानंतर नसणार आहे हे निश्चित आहे.
1: नक्कीच आज तुम्ही स्नेहलाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून जे शेतकरी ऐकतात, जे लिस्नर्स ऐकतात, जे श्रोते ऐकतात त्यांना काय सांगाल? नाही दोघेही सांगा, म्हणजे दोघांनाही विचारणार आहे मी हा प्रश्न.
0: मी निश्चितच सांगेल की ज्या पद्धतीनं आपण नैसर्गिक शेती असं त्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन तर होतच आहे, पण त्यासोबतच मातीचं असेल, पाण्याचं असेल, यांचंही संवर्धन होऊन आपण याकेने करू शकतो. तदनंतर जसं मी पहिल्यांदा सांगितलंय की शेती हा एक व्यवसाय नाही आहे तर तो आपल्या संस्कृतीचा आणि जीवांचा एक पाया आहे. तर हे जपावं लागेल आपल्याला आणि येणारी शेती ही 100% भविष्याची शेती ही सेंद्रिय शेतीच असणार आहे.
2: रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जी रोगराई पसरते ती पसरू नये यासाठी सेंद्रिय शेती केलेलीच योग्य राहील आणि त्यातून जे रोगराई होणार नाही त्यातून आरोग्याचे संवर्धन होणार आहे.
1: नक्कीच आज तुम्ही रेडिओ सेंटरमध्ये आला आहात, रेडिओ केंद्रात आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का किंवा तुम्ही रेडिओ ऐकलेला आहे का?
0: मॅम जसं सांगितलं जातं की टी व्ही पर मनोरंजन आणि रेडिओ पर ज्ञान. तर पूर्वीपासूनच शाळेत असतानापासूनच क्रिकेटची मॅच असेल, बातम्यांची ऐकायची सवय असेल किंवा फार तर कृषीवाणीसारखे जे कार्यक्रम त्यावेळेस ऐकायला भेटायचे ते आता कुठंतरी नाही आहेत. आणि निश्चितच असं वाटतं आहे की आता इथं आल्यानंतर कुठंतरी एक चांगलं फील होऊ राहिलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी निश्चितच हे चांगलं एक व्यासपीठ आहे आपलं.
1: नक्कीच नक्कीच
2: कृषीवाणी सारखे असे कार्यक्रम ऐकायला यायचे. आता मी एक शेतकरी असल्यामुळे मला त्या संदर्भात माहिती मिळायची आणि ते नॉलेज मिळाल्यामुळे शेती करण्यामध्ये काहीतरी एक ज्ञान मिळायचं, त्यातून तर असे कार्यक्रम चालू राहावेत अशी अपेक्षा आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही दोघं सुद्धा स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रात आलात आणि कृषी दिनाच्या निमित्ताने अनेक शेतकऱ्यांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत सेंद्रिय शेती करा असा एक आपण मेसेज देतो आहोत आणि हा एक संदेश देत आज आपण इथेच थांबूयात. तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी छान माहिती दिलीत, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे दोघांचे सुद्धा खूप खूप आभार.
0: धन्यवाद. सर्व शेतकरी मित्रांना कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: श्रोते हो, आज आपण 1 जुलै म्हणजे जागतिक कृषी दिवस साजरा करतोय आणि या दिवसानिमित्त आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि त्याचबरोबर सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आपल्या सोबत आज होते. नवना तोडमल सर आणि त्याचबरोबर युवराज पटारे सर. आज आपण या दोघांशी सुद्धा कृषी दिनानिमित्त संवाद साधलाय. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात याच वेळी. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आठवणीतील गाणे या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी 1960 ते 1990 दशकात आपल्या संगीताने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आणि त्यांना लाडाने पंचमदा बोलले जात होते. एवढंच नाही तर भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार होते ते. त्यांनी हिंदी चित्रपट संगीताला एक नवीन आधुनिक ओळख मिळवून दिली. ते म्हणजे आरडी बर्मन, म्हणजेच राहुल देव बर्मन. यांचा जन्म 27 जून 1939 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सचिन देव बर्मन हे सुद्धा प्रसिद्ध संगीतकार होते आणि त्यांच्या आई मीरा देव बर्मन ह्या गीतकार होत्या. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यांचे वडील स्वतः नामांकित संगीतकार असल्यामुळे घरातील वातावरण ही संगीताचंच होतं. त्यामधूनच घडले भारतातील प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन. त्यांचे सर्वप्रथम गुरु म्हणजे त्यांचे वडील. लहानपणापासूनच आर डी बर्मन यांनी आपल्या वडिलांकडून संगीताचे धडेही घेतले होते. आपण आर डी बर्मन यांचे नाव घेतले तर त्यांच्या नावासोबत त्यांनी गायलेले गाणे आठवतात आणि गाणं आठवलं की गाणं गुणगुणत राहावं असं वाटतं किंवा हे गाणं संपूच नये असंही वाटतं. तर मंडळी, तुम्हाला पण वाटतंय ना आता आर डी बर्मन यांचं गाणं ऐकलं पाहिजे? तर मंडळी ऐकूया आर डी बर्मन यांचं शोले चित्रपटातील मेहबूबा मेहबूबा हे गाणं आणि या गाण्याचे लेखन केलते आनंद बक्षी यांनी.

नमस्कार श्रोते हो, तर आत्ताच आपण ऐकलं आर डी बर्मन यांनी गायलेलं गाणं. आणखी पण तुमच्या मनात ते गाणं गुणगुणत आहे ना? तर माझ्या पण मनात ते गाणं गुणगुणत आहे. तर मंडळी, आपण आर डी बर्मन यांचे टोपण नाव ऐकलेच असतील ना, पंचमदा हे त्यांचे सुप्रसिद्ध नाव. पण हे नाव त्यांना दिले कोणी, त्या नावाच्या मागचे कारण काय होते आणि हे नाव पडले कसे, तर मंडळी आता माहिती करून घेऊया या नावाच्या मागचा इतिहास. तर आर डी बर्मन यांचं पंचमदा हे नाव पडण्यामागे त्यांचा लहानपणीचा एक किस्सा आहे. लहानपणी ते जेव्हा रडायचे तेव्हा त्यांच्या रडण्याच्या आवाजात संगीतशास्त्रातील पाचव्या सुरासारखा म्हणजेच प सुरासारखा ऐकू यायचा, म्हणजेच पंचम. त्यानंतर एकदा लहानपणी आर डी बर्मन रडत होते तर प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांनी त्यांचे हे रडणे ऐकले आणि त्यांनी आर डी बर्मन यांना पंचम हे नाव दिले. तर आपल्याला हे तर माहिती झाले पंचम नाव कसे आले, पण पंचम दा मधील दाचा अर्थ काय? तर मंडळी, दा हा बंगाली शब्द आहे. दाचा अर्थ मोठा भाऊ असा होतो. तर अशा प्रकारे आर डी बर्मन हे फक्त आर डी बर्मन न राहता पंचम दा पण झाले. तर मंडळी, आता नावाप्रमाणेच ऐकूया आर डी बर्मन यांनी गायलेलं हम किसी से कम नहीं या चित्रपटातील तुम क्या जानो मोहब्बत क्या है हे गाणं. आणि या गाण्याचे गीतकार आहेत मजहूर सुलतानपुरी.

नमस्कार श्रोते हो, कसं वाटलं गाणं ऐकून? छान वाटलं ना? पण तुम्हाला हे माहिती आहे का, ह्या गाण्यापर्यंत पोचायला त्यांनी किती अभ्यास केला गाण्याचा? तर मंडळी, आर डी बर्मन हे स्वतंत्र संगीतकार होण्याआधी त्यांनी अनेक वर्ष आपल्या वडिलांचे सहाय्यक म्हणून काम केले. एवढेच नाही तर त्यांनी कधीच आपल्या कामावर दुर्लक्ष केले नाही. त्यांनी त्यांचे काम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत होते. गाण्याच्या चाली तयार करताना, विविध वाद्यांची निवड करताना, संगीत संयोजन करताना, रेकॉर्डिंगचे नियोजन आणि एवढेच नाही तर गायकांसोबत सराव करताना ते आपल्या वडिलांना मदत करायचे. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तासनतास थांबून राहायचे. त्यामुळे त्यांनी संगीत निर्मितीची प्रत्येक प्रक्रिया जवळून पाहिली होती आणि शिकलेही होते. आर डी बर्मन यांच्या डोक्यात सतत काही ना काही कल्पना चालू असायच्या. त्यांचा स्वभाव म्हणजे प्रयोगशील वृत्ती. काही ना काही प्रयोग ते करत राहायचे संगीतासोबत. एवढेच नाही तर ते भारतीय शास्त्रीय संगीतासोबतच पाश्चात्य संगीताचा पण अभ्यास करायचे. जॉर्ज, रॉक आणि लॅटिन ह्या संगीताचा पण त्यांनी अभ्यास केला होता. आणि ते लहान असताना त्यांनी जी धून तयार केली होती ती धूनही पुढे चित्रपटात वापरण्यात आली. तर मंडळी, ऐकूया आर डी बर्मन यांनी डायरेक्ट केलेलं कालिया ह्या चित्रपटातील तुम साथ हो जब आपने हे गाणं. याचे संगीतकार आहेत आशा भोसले व किशोर कुमार आणि गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आपल्या सगळ्यांना आर डी बर्मन यांच्या यशाबद्दल प्रगतीबद्दल तर माहितीच आहे, पण मंडळे जेवढं मोठं त्यांचं यश तेवढाच मोठा त्यांचा संघर्ष. 1980 दशकात हिंदी चित्रपट संगीताची शैली बदलू लागली, नवीन गोष्टी येऊ लागल्या, त्याचप्रमाणे नवीन संगीतकार उदयास येत होते आणि चित्रपट निर्मात्यांचीही पसंती बदलत होती. त्यामुळे आर डी बर्मन यांना आधीसारख्या चित्रपटांच्या संधी मिळण्याशा झाल्या होत्या. तरी पण त्यांनी त्या काळात काही चित्रपटाला संगीत दिले, पण ते अपेक्षाप्रमाणे यशस्वी ठरले नाही. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी त्यांच्याऐवजी इतर संगीतकारांना पसंती दिली. त्यामुळे त्यांना मानसिक आणि व्यावसायिक अडचणींचा पण सामना करावा लागला आणि त्याच काळात त्यांची तब्येतही बिघडू लागली. ह्यामुळे त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. एवढ्या सर्व गोष्टींना ते सामोरे गेले, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या संगीतावरील प्रेम कधीच कमी केले नाही. ते सतत नवीन चाली, धून आणि संगीतावर काम करत राहिले. त्यांचा त्यांच्या प्रतिभेवर कायम विश्वास होता. त्यानंतर 1994 त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेले अ लव स्टोरी या चित्रपटातील संगीताने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील गाण्यांनी पुन्हा एकदा आर डी बर्मन यांचा विलक्षण संगीत प्रतिभेची ओळख संपूर्ण देशाला करून दिली. त्यामुळे त्यांचे नाव भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अमर झाले. तर मंडळी ऐकूया अ लव स्टोरी या चित्रपटातील गाणं एक लड़की को देखा तो ऐसा लगा. याचे गायक आहेत कुमार सानू, गीतकार जावेद अख्तर आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणे या शो मध्ये तुमचे स्वागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी आर डी बर्मन यांनी एकूण 331 हिंदी चित्रपटांना आपले संगीत दिले होते. एवढंच नाही तर बंगाली, तेलुगू, तमिळ आणि ओडिया भाषेतील काही चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी त्यांच्या काळात 1000 अधिक गाण्यांना चाल देऊन संगीत तयार केले होते. त्यांच्या प्रत्येक गाण्यात नाविन्य, मधुर चाली आणि आधुनिक संगीताचा सुंदर संगम दिसून यायचा. एवढेच नाही तर भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीतांचा मिलाप करून त्यांनी हिंदी चित्रपट संगीताला एक नवीन ओळख निर्माण केली होती. त्यांच्या संगीतबंद केलेल्या अनेक गाण्यांनी आजही लोकप्रियतेचे शिखर गाठले आहेत. जसे की दम मारो दम, चुरा लिया है तुमने जो दिल को, ओ मेरे दिल के चैन ये शाम मस्तानी, तेरे बिना जिंदगी से महबूबा महबूबा, आणि एक लड़की को देखा तो ऐसा लगा, यासारखी गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात अमर आहेत. आर डी बर्मन यांचे गाणे एकदा ऐकले तर सतत हे गाणे ऐकू वाटतात. तर मंडळी, आपल्या आजच्या शो मध्ये चर्चा केली ती आर डी बर्मन यांच्याबद्दल, त्यांच्याबद्दल माहिती घेतली, त्यांचा प्रवास जाणून घेतला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तर पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. निरोप घेण्याआधी ऐकूया यादो की भारत या चित्रपटातील चुरा लिया है तुमने जो दिल को याचे गायक आहेत आशा भोसले आणि मोहम्मद रफी, गीतकार आहेत मजूर सुलतानपुरी आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: असू दे कितीही ताण, कर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.